ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

समर्थ छंद यात भाग घेणारे कलाकार रवींद्र साठे, श्रीकांत पारगावकर, शरद जांभेकर, शिवानंद पाटील, उपेंद्र भट, अनुराधा मराठे आणि उत्तरा केळकर. सहगायक राम दीक्षित, भगवंत कुलकर्णी, हेमंत कुलकर्णी, राहुल चिटणीस, स्मिता वाळके, अंजली पोहनकर आणि नीना चिटणीस. वादक पखवाज अर्जुन शेजवळ, तबला माधव पवार, पूरक तालवाद्य दीपक बोरकर आणि विजय जाधव, व्हायब्रोफोन राजेश देव, इलेक्ट्रिक सिंथेसायझर उज्ज्वल वढावकर, सतार शशांक कट्टी, बासरी सुधीर खांडेकर, ऑर्गन मकरंद कुंडले, वाद्य संचालन उज्ज्वल वढावकर, ध्वनिमुद्रण अविनाशोक वेस्टर्न आउटडोर, संकलन आणि संगीत दिग्दर्शन सुधीर मोघे आणि निर्माता अरुण गोडबोले.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
3: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा हा कार्यक्रम असा असतो की ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय असेल किंवा तेरणा नॉलेज सिटीच्या कॅम्पसमध्ये येऊन त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि ते शिक्षण पूर्ण करत असतानाच त्यांना यशाचा मार्ग गवसतो आणि त्याप्रमाणे ते पुढे मार्गक्रमण करतात आणि ज्या यशाला गवसणी घालतात तो यशाचा मार्ग जो आहे तो आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक असतो। अगदी याच पद्धतीनं आज आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सायली भारत साळुंके हिला। ती बी फार्मसीच्या फायनल इयरला आहे, म्हणजे नुकतीच तिची परीक्षा झालेली आहे आणि तिचं शालेय शिक्षण जे आहे ते छत्रपती हायस्कूल, त्यानंतर भोसले हायस्कूलला झालेलं आहे। आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती तिची निवड झालेली आहे स्टार्टअपसाठी। म्हणजे स्टार्टअप म्हणजे आपल्याला माहिती आहे की आज भारत सरकारने स्टार्टअप करणारे अनेक जे युवक आहेत त्यांच्यासाठी मदत करत आहे, तर अगदी त्या पद्धतीनं तिने एक स्टार्टअप सुरू करणार आहे, त्यासाठी एक प्रायव्हेट कंपनी स्थापन करावी लागते आणि तीही ते करणार आहे। तर यासाठी तिने एक संशोधन केलं जे की आपल्याला माहिती आहे की जॉईंट नी पेन, म्हणजे आपल्या गुडघ्यामध्ये काही पेन होत असतात त्यावेळेस आपण बऱ्याच वेळेस गुडघ्यावर काहीतरी क्रीम लावणं किंवा काहीतरी गोळ्या औषधं घेणं अशा पद्धतीनं करतो, पण एक तिनं नाविन्यपूर्ण असा एक पॅच डेव्हलप केलेला आहे, जसं आपण एखादी चिकट पट्टी लावतो अगदी त्या पद्धतीनं, तर ती त्याची निर्मिती केलेली आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच जॉईंट नी पेन जे आहे ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे। तिनं हे जे टेक्निकल भाषेत म्हणतात फॉर्म्युलेशन केलेलं आहे, तर ते नेमकं काय आहे हेही आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्यासाठीच तिला बाटू युनिव्हर्सिटीने त्यासाठी स्पॉन्सर केलेला आहे, प्रमोट केलेला आहे आणि अर्थात हे जे आहे ते फंड आणि मेंटॉरिंग जे असणार आहे ते करणार आहे बाटू युनिव्हर्सिटी आणि जे बाकीचं मग तिला जे काम करायचं त्यासाठी आपलं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय अंतर्गत फार्मसी इन्स्टिट्यूट जे आहे त्यांच्या वतीनं त्याला ते मदत मिळणार आहे। तर निश्चितच आणि यासोबतच सायलीचं आणखीन एक आहे की तिचं कॅम्पसमधून सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे एका कंपनीमध्ये, म्हणजे अशा सर्वच प्रकारे तिनं यशाला गवसणी घातलेली आहे, तर तेही आपण समजून घेणार आहोत। आणि आज सायली भारत साळुंके सोबत तिला मेंटॉर करणाऱ्या आणि तिला मार्गदर्शन करणाऱ्या तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या HOD माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम याही या ठिकाणी आहेत, तेव्हा आपण सर्वप्रथम तर सायलीशी चर्चा करूया। सायली, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणा स्टुडिओमध्ये।
4: नमस्कार मित्रांनो, मी सायली भारत साळुंके, मी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये फार्मसी डिपार्टमेंटमध्ये फायनल इयरची स्टुडंट आहे। नुकतीच माझी एक्झाम झालेली आहे आणि आत्ता माझं सिलेक्शन डी बाटू युनिव्हर्सिटी अंतर्गत DFIE म्हणजेच हे एक इनोव्हेशन सेंटर आहे। माझं एक नवीन इनोव्हेशन मी लाँच करायचा प्रयत्न करते, त्यासाठीच माझं स्टार्टअपसाठी जो काही फंड लागणार आहे आणि मेंटॉरिंग लागणार आहे ती मला प्रोव्हाइड करत आहे युनिव्हर्सिटी।
3: तर एकूणच सुरुवातीलाच म्हणजे ज्या पद्धतीनं तुमचा कॅम्पसला वगैरे इंटरव्ह्यू होतो टेल अबाउट युअर सेल्फ म्हणले की माणूस सांगायला सुरुवात करते तशा पद्धतीनं तो केला, पण आम्हाला तुझ्या खरं तर हे यशाची जी माहिती आहे ती एका वाक्यात समजून घेण्याच्या ऐवजी पूर्ण तुझी जर्नी कशी राहिली हे आम्हाला समजून घ्यायचं आहे। तर सर्वप्रथम तर जसं मी अनाऊन्स केलेलं होतं अगोदरच तुझी ओळख करून देताना सांगितलेलं होतं आणि तूही आत्ता सांगितलं की एक स्टार्टअपसाठी तुला डीबाटू युनिव्हर्सिटीनं तुला प्रमोट केलेलं आहे, तर त्याच्या अगोदर मला हे जाणून घ्यायचं आहे सायली की तुझं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील फार्मसी करण्याचं हे जे हा जो विषय होता तो कधी तू ठरवला आणि तुला असं म्हणजे अगोदरपासूनच तू ठरवलेला होता का तुला फार्मसीच करायचं का असं काय विषय होता?
4: तर ऑनेस्टली सांगायचं झालं तर फार्मसी हे माझं अल्टिमेट गोल नव्हतं किंवा फार्मसीला ऍडमिशन घेणं हे माझं अल्टिमेट गोल नव्हतं. माझं अल्टिमेट गोल काहीतरी वेगळंच होतं. पण मला काही हेल्थ इश्यू होते. मी 9 इयर्सची असताना माझी हार्ट सर्जरी झाली आहे. देन आता रिसेंटली माझी गॉल ब्लॅडर रिमुव्हलची सर्जरी झाली आहे. देन मी अस्थमॅटिक पेशंट आहे. मला ब्रिदिंगला इशू होतात. अँझायटी इशू आहेत मला. आणि या सर्वातून जात असताना मला एक लक्षात आलं की जेव्हा मी फार्मसी वर्कमध्ये फार्मसी फील्डमध्ये वर्क करेन त्यावेळेस मला या गोष्टींचंही नॉलेज भेटेल. आणि मला करायचं होतं ऍक्च्युली मला आर्टिस्टिक गोष्टीमध्ये किंवा क्रिएटिव्हिटीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तरीही मी बी फार्मसी चूज केलं बिकॉज ऑफ या कंडिशन हेल्थ इश्यूजमुळे मी बी फार्मसी चॉईस केलं. अँड देन मला बिझनेस अनालिटिक्स किंवा स्टार्टअप या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे इनिशियलपासूनच. जसं मी माझं 12th पासआउट केलं त्यानंतर ज्यावेळेस मी करिअरबद्दल आपण नवीन असतो आपल्याला काही माहिती नसतं त्यावेळी मी खूप लोकांकडून गायडन्स घेतला. देन मी खूप त्याच्याबद्दल रिसर्च केला स्टडी केला की मला नेमकं काय करायचं आहे. अँड देन मी बी फार्मसी चूज केलं. आणि बी फार्मसीची 4 इयर्सची जी जर्नी होती यामध्ये माझं साईड बाय साईड एक वर्क चालूच होतं जे की मी पर्सनली करत होते. आणि देन जे काही इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत ते माझ्या डोक्यात येत असतात सतत. म्हणजे आणि हा जो हर्बल पॅचेसचा आहे तो
3: आम्हाला ज्या पद्धतीनं तू सांगतेस की तुझी सुरुवात जी आहे ती हेल्थच्या रिलेटेड म्हणजे तुझं हार्टचं ऑपरेशन असेल किंवा बाकीच्या तू 2-3 ज्या इश्यू सांगितले ते ऍक्च्युली मी त्याच्यानं थोडंसं सरप्रायझिंग होतोय की तुला हे सांगताना सुद्धा भीती वाटत नाही. ऑलरेडी तू आता त्या प्रोसेसमधून गेलेली आहेस. तर हे नेमकं काय म्हणजे एखाद्याला कुणाला जरी इंजेक्शन जरी द्यायचं म्हटलं तर ते घाबरतात. तर हे काय नेमकं होतं हे अगोदर सांग आणि त्याला तू कसं टॅकल केलं ते सांग.
4: ओके. मी जन्मल्यापासूनच मला हा हर्टचा इश्यू होता. हर्टला होल होतं छोटं आणि लंग्सला इन्फेक्शन होतं. सो डॉक्टरांनी सर्व्हायवल चान्सेस किंवा हे या गोष्टी आहेत थोडं कॉम्प्लिकेटेड आहे असं माझ्या पॅरेंट्सला सांगितलं होतं. देन यांनी खूप माझ्यासाठी एफर्ट्स घेतले. ऑब्व्हियसली खूप घेतले जे की नॉर्मल म्हणजे मी त्याच्यासाठी नेहमी ग्रेटफुल असणार आहे. देन माझं ओपन हर्ट सर्जरी झालं मुंबईला बालाजी हॉस्पिटल बायकळा. तिथे माझी ओपन हार्ट सर्जरी झाली. त्याच्यानंतर मला थोडंसं एक वीक होती माझी इम्युनिटी. थोडं रिकव्हरीला टाइम लागला. त्याच्यानंतर मला अस्थमाचा इश्यू आहेच म्हणजे डस्ट ॲलर्जी किंवा जो काही वातावरणामध्ये चेंज झाला असतो क्लायमेट चेंज झालं की मला लगेच कॅच होतं. आणि कोविडमध्ये पण मला ब्रिदिंग इश्यू होते. त्याच्यानंतर आता मी ज्यावेळेस बी फार्म जर्नी स्टार्ट केली त्यामध्ये मला अँझायटी किंवा एक मेंटल डिस्टर्बन्स होत असतो. मेंटल डिस्टर्बन्स यासाठी की मी हेल्थ कंडिशनमधून खूप हेल्थ कंडिशनमधून गेलेली आहे आणि यासोबतच माझे पर्सनल प्रॉब्लेम्स टॅकल करत करत मी इथंपर्यंत आली आहे. तर मला माझे हेल्थ इश्यूज हे माझा वीक पॉईंट बनवायचा नव्हता कधीच. त्यामुळे मी जनरली ह्या कोणाला नाही सांगत पण तेरणा रेडिओ या माध्यमातून सांगायला मला आवडेल की मी या कंडिशनमध्ये जाऊनही आत्ता मी एक ठामपणे एक स्वतः मेंटली स्ट्रॉंग होऊन स्वतःच स्टार्टअप करण्याचं प्लॅन करते. आणि त्यानंतर
3: सायली एक मिनिट अजून एक विचारायचं. तू खूप बोलतेस कारण आयुष्यामध्ये तू अशा काही गोष्टी मधून तू सर्व्हाइव्ह केलेला आहे की जे ऐकणाऱ्या लोकांसाठी खूप इंटरेस्टिंग आहे किंवा त्यांना ते थोडंसं प्रेरणादायक वाटणार आहे की तू याच्याशी टॅकल कसं केलं. आता जोपर्यंत तुला लहानपणी तुझ्या हार्टचं ऑपरेशन होण्यापर्यंत किंवा बाकी सगळ्या गोष्टी माहिती होण्यापर्यंत तुझं वय लहान होतं तुला कदाचित ते अंडरस्टँडिंग नसेल की तुला असं काहीतरी होतं फक्त तुला त्याचा पेन जाणवत असणार आहे आणि त्याप्रमाणे तुझ्या घरच्यांनी तुला ह्या सगळ्या गोष्टीला मदत केलेली असणार आहे. पण ज्यावेळेस तू पुढे जसं जसं तुझं 10वीचं वर्ष असेल 11-12 वर्ष असेल तुला हे माहिती आहे की तुला हे हेल्थ इश्यू आहेत सगळे म्हणून तरी सुद्धा तू त्या सगळ्या गोष्टीला टॅकल करत होती तर त्यावेळेसची मेंटॅलिटी कशी असायची तुझी आणि तू मग कशा पद्धतीनं या सगळ्या कारण आपल्याला तुला जे स्टार्टअपसाठीचं तुला जे बाटू युनिव्हर्सिटीनं मेंटरशिप दिलेली आहे स्पॉन्सर दिलेला आहे कॉलेज तुला एवढी हेल्प करत आहे अर्थात तुझ्यामध्ये जे टॅलेंट आहे त्याच्यानुसारच ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला यायचंय. पण त्याच्या अगोदरचा हा जो संघर्ष आहे तो महत्वाचा आहे. तर तू तुला हे डोक्यामध्ये होतं बॅक ऑफ द माइंडला की अरे हे मला असे असे हेल्थ इश्यू तर ते कसं टॅकल करायचीस तू किंवा तुला काय असतं.
4: यामध्ये मला फॅमिली सपोर्ट खूप महत्वाचा ठरला. मी लहानपणापासून घरामध्ये बघतीये की कुठलाही प्रॉब्लेम असू देत त्याला हसत हसत कसं फेस करायचंय आणि आपलं कुठलंही हेल्थ कंडिशन असो किंवा कुठलीही सिच्युएशन असो फायनान्शियल असो किंवा मग कुठलाही डिस्टर्बन्स असो त्याचा अफेक्ट आपल्या करिअरवरती न होता कसं आपण एक रिप्रेझेंट करतोय स्वतःला हे माझ्या फॅमिलीमधून बघितलंय. माझे पप्पा माझी मम्मी माझा दादा हे तिन्ही लोक माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि त्यांनी मला खूप मदत केली आहे मेंटली स्ट्रॉंग बनण्यासाठी.
3: अच्छा, तर मग हे सगळं मेंटली स्ट्रॉंग तुला बनवतं ते अर्थातच एखाद्या कुटुंबाचा सपोर्ट असल्यानंतर काय विषय असतो हे आपण आतापर्यंत जवळपास गेले 7-8 मिनिटं बोलत आहोत आणि सायली भारत साळुंके हिच्या वक्तव्यातून आपण हे सर्व समजून घेत आहोत की संघर्षाचे अनेकदा प्रसंग येतात, म्हणजे केवळ आर्थिक संघर्ष असतात असंच नाही तर शारीरिक संघर्षावर सुद्धा मात करता येऊ शकते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपण सायली साळुंकेकडे पाहून आपण समजू शकतो. ती मूळता राहणारी धाराशिवची आहे आणि तेरणा इंजिनियरिंग कॉलेजच्या परिसरातच, म्हणजे तू पॉलिटेक्निकच्या समोर तुझं घर आहे. अच्छा, तर आता मला सायली हे विचारायचं की तू 10वी 11वी 12वीला असताना तू जसं म्हणते की तुझा अल्टिमेट गोल नव्हतं की तुला फार्मसीलाच यायचं, पण हेल्थ इश्यूचा विषय होता, पण 12वीनंतर तू MBBSला पण जाऊ शकली असती किंवा असं काही विचार केला होता का?
4: हो, ऍक्च्युली MBBS नाही बट मला बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये इंटरेस्ट होता.
3: बर,
4: हा, आणि क्रिएटिव्ह म्हणलं तर मला डान्सिंग स्किल्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि त्याच्यावर वर्क करते, बट डान्स मध्ये काय होतं आपल्याला ब्रीदिंग इश्यू होतं त्यामुळे मी तिथे जास्त करू नाही शकली आणि देन मग इथे जे काही कॉम्पिटिशन असतात तिथे मी पार्टिसिपेट करते आणि खुश आहे मी.
3: बरं, आता मग बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचा विषय आता तुला खरं तर तो मिळतोय म्हणजे फार्मसी कम्प्लीट झाल्यानंतर, पण मग तू फार्मसीमध्ये ऍडमिशन घेण्याचं कधी ठरवलं आणि तू ऍडमिशन तेरणाला घेण्याचं का ठरवलं ते सांग.
4: ओके, तेरणा महाविद्यालय हे ओव्हरऑल दृष्टिकोनाने मला योग्य वाटलं,
3: जवळ पण
4: जवळ आहे. फर्स्टली तर ते जवळ आहे, मी माझ्या फॅमिलीसोबत राहू शकते आणि साईड बाय साईड मी माझं काम देखील करू शकते. आणि देन मी इथे येऊन व्हिजिट केलं, प्रिन्सिपल सरांशी भेटले, HOD मॅमशी भेटले, हे दोन व्यक्तिमत्व असे आहेत की त्याच्यामधून मी इतकी इन्स्पायर झाले की ठीक आहे मला हेच कॉलेज घ्यायचं आहे मी ठरवलं.
3: अच्छा अच्छा, मग आता प्राचार्य डॉक्टर VV माने सर असतील किंवा HOD डॉक्टर प्रीती मॅडम असतील, त्यांनी तुला एकूण पहिल्यांदा गायडन्स केलं आणि तुझी जर्नी सुरू झाली फार्मसीची की तू फायनली त्या डिसिजनपर्यंत आलं. तर हे 4 वर्षाची जी जर्नी होती फार्मसीमधली, म्हणजे एक तर तुला तुझे हेल्थ इश्यू माहीत होते काय आहेत ते, त्याला तू टॅकल करत पुढे आली होती आणि अर्थातच तुझा कॉन्फिडन्स आणि तुला ह्या सर्व गोष्टीला पुढे जाण्याचं तर निश्चित ते आत्ताच्या पण बोलण्यातून दिसून येत आहे. तर या 4 वर्षाच्या जर्नीमध्ये तू नेमकं काय काय शिकली किंवा कशा पद्धतीनं तू तुझ्या डोक्यातला जे इनोव्हेटिव्ह आयडिया होता त्याला तुला सपोर्ट कसा मिळाला या 4 वर्षाच्या जर्नीमध्ये?
4: ते आफ्टर 12th माझं सिलेक्शन झालं डीबाटो युनिव्हर्सिटीला थ्रू CET फार्मसीसाठी, बट देन मी आजारी पडले आणि माझा टाइम गेला, त्यानंतर मी ते कॉलेज अलॉट नाही केलं बिकॉज ऑफ माय पर्सनल रिझन्स आणि माझी हेल्थ कंडिशन, त्याच्यामुळे 1 इयर माझा गॅप होता. हा, 1 इयर गॅपमध्ये मी मेंटली डिप्रेस झाले, त्या 1 इयरमध्ये माझी मेंटल हेल्थ खूप खराब झाली जे की मी एक्सप्रेस नव्हते करू शकत किंवा आपल्या सोसायटीमध्ये मेंटल हेल्थबद्दल अवेअरनेस नाही आहे, अजूनही नाही आहे तितका. त्यामुळे मी मेंटल हेल्थमध्ये स्वतः डिप्रेस खूप झाली, पण त्यातून मी इतकं खूप काही शिकले की मेंटल हेल्थ सांभाळणं किती महत्वाचं आहे हे त्या 1 वर्षामध्ये मला कळालं आणि अदर स्किल्स रिसर्च म्हणा मी ते 1 इयरमध्ये केलं आणि मी कुठं कमी पडले. 11-12च्या जर्नीमध्ये मी थोडीशी लो झाले, जे मेंटेन केलं होता 10% परफॉर्मन्स तो माझा 11-12 कमी झाला बिकॉज ऑफ हेल्थ अँड मेंटल इलनेस. त्यानंतर 1 वर्ष गॅप घेतल्यानंतर मला खूप गोष्टी समजल्या, मला नेमकं काय करायचंय, कुठे कुठे युटिलाइज करायची माझी एनर्जी हे मी ठरवलं आणि देन 1 वर्षानंतर मी बी फार्मसीला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय चूज केलं.
3: अच्छा, म्हणजे 4 वर्षाच्या जर्नीमध्ये तुला जेवढे काय आतापर्यंतचे अनुभव आलेले होते हेल्थच्या रिलेटेड करिअरच्या रिलेटेड सगळे आता त्याला तू समराईज कुठेतरी केलेलं होता, तो एक न्यू जर्नी स्टार्ट केलेली होती, तर ह्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये तुला काय काय अनुभव आले ते सांग, म्हणजे आपण थेट त्या 4 वर्षाच्या अनुभवाला लिंक करूनच पुन्हा मग तुझ्या इन्क्युबेशन सेंटरपर्यंत तर.
4: ओके, सो इनिशियली मी फर्स्ट इयरला जेव्हा कॉलेजमध्ये आले, कॉलेजचा पहिला दिवस होता, सगळ्यांनी नवीन नवीन क्वेश्चन्स विचारले, फ्युचर प्लॅन्स काय आहेत, कोणाचं हायर स्टडीज होतं, कोणाचे खूप काही प्लॅन्स होते, पण मी माझी जर्नी किंवा माझं अल्टिमेट गोल एका वाक्यात कधीच सांगू शकले नाही कारण मला मल्टीटास्किंग आणि खूप साऱ्या गोष्टी ॲट अ टाइम करायच्या होत्या आणि समोरचा व्यक्ती तो समजून घेताना नेहमी त्याचं एकच उत्तर असायचं, हे सगळं तू कशी करणार आहेस, तुला एकच अल्टिमेट गोल पाहिजे ना, असं होतं. बट मी त्यांना एक्सप्रेस नाही करू शकले की मला या गोष्टी सगळ्या करायच्यात कारण मला आयुष्यात प्रत्येक गोष्ट शिकायची जी मी ठरवली आहे आणि त्यासाठी माझी हेल्थ कंडिशन किंवा कुठलेही दुसरे रिझन्स मी कधीच समोर आणणार नाही आणि मी आणतही नाही. तर फर्स्ट इयरला पहिला दिवस जो होता त्यावेळेस प्रत्येक प्रोफेसर्सनी विचारलं, प्रत्येकाला विचारलं अल्टिमेट गोल काय आहे, आयुष्यात काय करायचंय, तेव्हा माझ्यासमोर असे प्रश्न उभा राहिले की तू एका टाइमला हे सगळं कसं करणार आहेस, एकच गोल पाहिजे आणि तू त्याच गोलच्या हिशोबाने प्रयत्न करशील. बट मी आयुष्यात इतक्या सगळ्या गोष्टी बघितल्यात ऍट अ टाइम, त्या लिंक केल्या मी माझ्या गोल सोबत, या गोष्टी ऍट अ टाइम माझ्यासोबत घडतायत तर माझ्या अचीवमेंट्स ही ऍट अ टाइम जास्ती असायला हव्यात असं माझं प्लॅन होतं. देन जेव्हा प्रत्येक एक्झाम्स जी होती आपली फार्मसीला खूप साऱ्या एक्झाम्स द्यायला लागतात आणि खूप थेरॉटिकल म्हणजे बर्डन असतं. यासोबत जेव्हा मी प्रत्येक एक्झाममध्ये येत होती प्रत्येक एक्झाममध्ये मला काहीतरी हेल्थ इश्यू होता, कधी ॲक्सिडेंट होता, कधी सर्जरी होती, कधी अस्थमॅटिक इश्यू होता. पण या सगळ्या इलनेसमध्ये माझ्या प्रोफेसर्सनी आणि स्पेशली डॉक्टर प्रीती माने मॅडमनी खूप सपोर्ट केला. याच्यामध्ये फॅमिलीमध्ये पण थोडासा डिस्टर्बन्स झाला, जसं की ॲक्च्युली मला नाही आवडणार हे बोलायला, बट ठीक आहे, म्हणजे काही गोष्टी झाल्या. मी माझ्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला आणि जे मला इन्स्पायर करत होते त्यांना

0: मी गमावलं जे की खूप धक्कादायक होतं. हां
1: अच्छा. तर आता हे पण आता गोष्ट म्हणजे मला असं वाटतंय की तुला जरी आत्ता ते जाणवत असलं म्हणजे तुझ्या बोलण्यातून की तुला सर्वात मोठे ज्या सपोर्ट करणारं तुझं ते जो शक्तिस्थान होतं ते हरवलं, तरी पण तुझ्या आयुष्यामध्ये इतके प्रसंग आलेले होते की तू त्याच्यातून सुद्धा बाहेर पडली.
0: हो
1: हां. तर मग ते तिथून पुढची जर्नी कशी झाली?
0: ते जितका वेळ माझ्यासोबत होते तितका वेळ त्यांनी मला इतकं सक्षम बनवलं की मी मेंटली कुठलेही डिसिजन्स घेताना, फायनान्शियल डिसिजन, लहानपणीच मी घरामध्ये फायनान्शियल स्टेबिलिटी आहे त्यामुळे फायनान्शियल कसे बॅलन्स ठेवायचं असतो, किती काय कसं कसं कसं डिस्ट्रीब्युट करायचं असतं, हे सगळं मी पप्पांकडून शिकले. घरातला कुठलाही मोठा डिसिजन असो, मी घरात सर्वात लहान आहे. मला एक मोठी दीदी आहे जी की प्रोफेसर आहे आणि मोठा दादा आहे जो की युनिसेफमध्ये काम करतो आणि पप्पा माझे प्रशासकीय अधिकारी नगर परिषदमध्ये होते. त्यामुळे यांच्या या लोकांकडे बघून मी नेहमी एकच ठरवलं होतं की कुठली कंडिशन आली तरी मला स्टेबल राहायचंय. आणि जे काही घरातले मोठे डिसिजन्स होते, फायनान्शियल असू देत किंवा कुठलाही डिसिजन, माझ्याशिवाय अपूर्ण राहायचा, ते फक्त पप्पा मम्मीमुळे, कारण ते मला प्रत्येक डिसिजनमध्ये इन्क्लूड करायचे. आणि या गोष्टीमधून मी खूप काही शिकले, माझे स्वतःचे डिसिजन्स कसे घ्यायचे हे मी त्यातून शिकले. कारण घरामध्ये स्पेशली मुलींना, कमी मुलींना जास्त प्राधान्य मिळणं हे खूप कमी आहे, विचारत नाहीत घरामध्ये, त्यामुळे मुली कुठेतरी डिमोटिवेट होतात. मुली डिमोटिवेट व्हायचं मेन कारण म्हणजे त्यांचं घर. घरामध्ये त्यांनी अशा गोष्टी बघितल्या असतात ना की त्यांचं मत मांडणं हे काय असतं हे मुलींना अजूनही माहिती नाहीये. आणि त्याचं कारण मी नेहमी घराला देईल. घर ही अशी गोष्ट आहे ना जिथे तुम्ही मेंटल पीस एक्सेप्ट करत असता आणि तिथेच तुम्ही मत मांडू शकत नाही तर तुम्ही सोसायटीमध्ये मत कसं मांडणार, हे माझं मत आहे. त्यामुळे मी घरातून शिकले मत मांडणं काय असतं.
1: अरे मला तर असं वाटतं की साहिली तुझ्याशी बोलताना हा जो तुझा फॉर्म्युलेशनचा भाग आहे जॉईंट नी पेनच्या संदर्भातला असेल किंवा बाकी ते सोडून फिलॉसॉफीवर तुझ्या सोबत चर्चा करावी असेल पण त्याविषयी पण आपण चर्चा करूयात. कारण तू जे इन्स्पायरिंगली बोलत आहेस की आजचं जे जेन जे जनरेशन म्हणतात किंवा हे काय नेमकं त्यांच्या डोक्यामध्ये चालू आहे याचा एक थोडीशी झलक मला तुझ्या बोलण्यातून मिळते. पण आपण त्याविषयी खरंच चर्चा करूयात एक छानपैकी, मला ते आवडेल चर्चा करायला. पण आपण जसं हे तुझ्या बोलण्यातून जाणवतंय की तू फायटिंग स्पिरिट तुझ्यामध्ये ऑलरेडी इनबॉर्न असा विषय आहे तुझ्यामध्ये, तर ते आपण समजू शकतो. तर ह्या 4 वर्षाच्या जर्नीमध्ये जसं तुला प्रत्येकजण मदत करत होता आणि तुला इनबिल्ट क्वालिटी असल्यानं मग समोरचा व्यक्ती लगेच ओळखून त्यांना लगेच पुढे आणण्याचा प्रयत्न करतो, तर ते आता दिसून येत आहे. तर सगळ्यात महत्वाचा हा विषय आहे की हे सर्व 4 वर्ष जर्नी चालू असताना तुझी तुला हे कधी जाणवलं की तू अशा पद्धतीचं काहीतरी इनोव्हेशन करू शकते आणि मग जे तुझं जुनं स्वप्न होतं की बिझनेस मार्केटिंग करणं हे करणं आणि ते तुझ्या इनोव्हेशनला जोडू शकते असं तुझ्या कधी डोक्यामध्ये आलं?
0: की मला आवडेल हे सांगायला की मला ह्युमन सायकोलॉजी आणि फिलॉसॉफी याच्याबद्दल खूप इंटरेस्ट आहे आणि त्याबद्दल मी स्टडी करत असते, ऑनलाईन माध्यम असू दे किंवा बुक्स रिडिंगमध्ये असू दे. आणि हे या गोष्टीसाठी इन्स्पायर केलं मला माझ्या दादाने, जो की एक उत्तम व्यक्तिमत्व आहे आणि नेहमी त्याने मला सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीमध्ये. मत कसं मांडायचं, काय करायचं, हे जे सिबलिंगचं जे रिलेशन असतं ना ते खूप महत्त्वाचं ठरतं आयुष्यामध्ये आणि त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला कुठल्याही फेजमध्ये. त्याच्यामुळे मी माझी मेंटल हेल्थ सांभाळणं खूप शिकली आहे, कारण तो एकदम रिलॅक्स माणूस आहे, म्हणजे त्याला कुठलेही पुढे कितीही संकट येऊ दे तो ठामपणेच उभा राहणार आणि त्याने मला ते शिकवलं.
1: त्यांनी जे शिकवलं ते, आणि आता मी त्या पॉइंटवर येतोय की तुला हे इनोव्हेशन करावं, म्हणजे हे जे तुझं फॉर्म्युलेशनचं आहे ज्याला तुला इन्क्युबेशनचं मिळालं ते तुझ्या माइंडमध्ये कधी आलं आणि त्याच्यावर तू कधीपासून वर्क करायला सुरुवात केली?
0: ओके. आपला जो तेरणा अभियांत्रिकीचा स्टाफ आहे किंवा प्रिन्सिपल सर आहेत आणि एचओडी मॅडम आहेत, यांचे जी कामं आहेत ती मी त्यांच्याकडून कम्युनिकेट करत असायचे. एक्सेप्ट जे थिअरॉटिकल नॉलेज आहे ते आपल्याला ऑनलाईन मोडवरती कुठंही मिळतं, असं नाही की ते परफेक्ट असतं बट कुठंही मिळतं. पण हे जे आहे ना की कसं सर्व्हाइव्ह करायचं, कुठं बॅटल करायचं, हे सगळ्या गोष्टी तुम्ही प्रोफेसरशी कनेक्ट असणं खूप महत्वाचं आहे आणि मी ते होते. जे माझे गुड थिंकर्स आहेत किंवा नॉलेज वाईज आणि जे लोक जेन्युइन आहेत त्यांच्याशी मी कनेक्टेड होते, त्यामुळे त्यांनी मला ते गाईड केलं की कसं असतं इनोव्हेशन वर्किंग. देन मी पर्सनली रिसर्च केलं की मला जे ऑलरेडी करायचं होतं बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन त्याच्याशी हे सगळं कोरिलेट करून नोट डाऊन करून स्टडी करून जाणून घेतलं की मला इनोव्हेशनमध्ये काय करता येईल. आणि 7th सेममध्ये आपल्याला प्रोजेक्ट असतो, मग कॉलेज बी फार्मसीला डीबाटू युनिव्हर्सिटी अंडर एक प्रोजेक्ट असतो ज्यावरती तुम्हाला वर्क करायचं असतं. मग त्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट चूज केला मी हर्बल बॅचेसचा आणि त्याच्यानंतर मी जे रिसर्च चालू केलं त्यानंतर मला कळालं, नंतर मी मार्केटिंग बघितलं मार्केट स्ट्रॅटेजी काय आहे, कॉम्पिटिटर्स कोण आहेत, तर हर्बलमध्ये अवेअरनेस नाही आहे. मला काही लोकांनी असं सजेस्ट केलं की हर्बल प्रोडक्ट्स नाही, पण जी आपली भारतीय संस्कृती आहे ती आयुर्वेदिकवरती त्यांचं म्हणजे मास्टरी आहे आणि आत्ता हे आपलं जे नॉलेज आहे ते बाहेर जाऊन लॉन्च होत आहे. मोठ्या मोठ्या अब्रॉड कंट्रीज ज्या आहेत तिथं ते हे यूज करतात, युटिलाइज करतात. पण आपलेच लोक म्हणतात की हर्बलला मार्केट नाही आहे. त्यामुळे मी हर्बलवरती स्टडी केला आणि नंतर मला लक्षात आलं की हे जे कॉम्पिटिटर्स आहेत,
1: गुड मार्केटिंग स्ट्रॅटेजी,
0: येस थँक्यू, आणि ते कॉम्पिटिटर्स खूप कमी आहेत ऍक्च्युली. आणि त्यांचा जो फॉर्म्युलेशन आहे तो मी कम्पेअर केलं माझ्या फॉर्म्युलेशन सोबत आणि नंतर मला लक्षात आलं की आपल्याला यावरती काम करायचं.
1: अच्छा, आणि तू काम हे म्हणजे आता तुझं तर फायनल इयर झालंय म्हणून मी विचारतोय की हे कधी कधी घडलं, म्हणजे याचा कालावधी किती आहे, कधी हे तू ठरवलं आणि किती वर्षाचा कालावधी लागला,
0: म्हणजे गेले एक वर्ष दोन वर्ष, म्हणजे इनोव्हेशन रिलेटेड,
1: इनोव्हेशन पासून ते आताच्या इन्क्युबेशन पर्यंत,
0: थर्ड इयर पासून,
1: थर्ड इयर पासून सुरू केलं. अच्छा, म्हणजे हे दोन वर्ष तू याच्यावर वर्कआउट
0: केलं.
1: अच्छा, मग समजा आता आपण असा विचार करूयात मित्रांनो, परत एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण जी चर्चा करत आहोत ते सायली भारत साळुंके हिच्याशी, ती बी फार्मसीची फायनल इयर म्हणजे नुकतीच तिनं एक्झाम दिलेली आहे. ही एक्झाम दिल्यानंतर तिला जे आहे ते जॉईंट नी पेनच्या संदर्भात तिनं जे आत्ता सांगते त्या पद्धतीनं तिनं ते हर्बल फॉर्म्युलेशन जे आहे ते निर्माण केलं, त्याच्यासाठी डी बाटू युनिव्हर्सिटीनं तिला मेंटॉरशिप दिलेली आहे, म्हणजे ते फंड्स अवेलेबल करून देणार आहेत आणि वर्कप्लेस जे आहे ते कॉलेज अवेलेबल करून देणार आहे. तर एवढी सगळी अचिव्हमेंट तिनं मिळवलेली आहे. सोबत या ठिकाणी जर पाहिलं तर तिचं कॅम्पसमधून सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे निप्रो फार्मा लिमिटेडमधून. तर हे जे इन्क्युबेशन असतं ते नेमकं काय असतं, म्हणजे आता ज्या नवीन विद्यार्थीने समजा ज्या फार्मसी करणाऱ्या आहेत, आपल्या तेरणामधल्याच नाही आहे, रेडिओ तेरणाच्या माध्यमातून ऐकणारे अनेक जण आहेत की वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात, म्हणजे शिक्षण घेत असतात, फार्मसीमध्ये असतील किंवा असेल अनेक क्षेत्रामध्ये असतील, तर त्या मुली मुलं असतील, तर त्यांना हे लक्षात यायला हवं की असं इन्क्युबेशनसाठीची तयारी काय करावी लागते आणि काय काय नेमकं असतं याच्यामध्ये.
0: मला नेहमी एकच डोक्यात होतं की जे आपण नॉलेज घेतोय मी मोठी होणार आणि मी माझ्या लोकांना घेऊन पुढे चालणार.
1: बरोबर.
0: हा, हे जी हेल्प आहे ती मला लोकांना करण्याऐवजी, जे की अननोन पर्सन्स आहेत, त्या व्यक्तीपेक्षा मी धाराशिव मधले जे स्टुडंट्स आहेत, माझे कलिग्स आहेत, माझे प्रोफेसर्स आहेत आणि माझी फॅमिली आहे, या लोकांना पुढे नेलेलं कधीही चांगलं राहील. कारण धाराशिव सिटीमध्ये इतका अवेअरनेस नाही आहे इन्क्युबेशन काय असतं. इव्हन दो ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये इन्क्युबेशन काय असतं याच्याबद्दल अवेअरनेस खूप कमी आहे. तर मित्रांनो, मला आवडेल सांगायला की आपल्या डोक्यामध्ये एक आयडिया आहे. एक्झाम्पल देऊन सांगू शकते मी.
1: ओके,
0: आपण स्पेक्स यूज करतो. स्पेक्स यूज करताना नेहमी आपल्याला एक इश्यू येतो की पाऊस पडत असतो, त्याच्यानंतर जे आईजवरती एक पावसाचे जे बारीक बारीक ड्रॉपलेट्स आहेत, थेंब आहेत, ते पडत राहतात. त्याने प्रॉब्लेम काय होतो, आपल्याला ऍक्सिडेंटचा इश्यू होतो, दिसायला त्रास होतो आणि मेजॉरिटी ऍक्सिडेंट पावसामध्ये होत राहतात. तर आयडिया एक आहे आपल्याकडे, ज्यावेळेस गाडीमध्ये जो ग्लास असतो त्याच्यावर आपण स्टार्च अप्लाय केलं तर पाण्याचे जे अक्युम्युलेशन आहे ते होत नाही आणि क्लॅरिटी विजिबल राहतं आपल्याला समोरचं. तसंच आपण एक असं केमिकल यूज केलं जे की चष्म्याच्या कोटिंगवरती असेल तर आपल्याला पुढचं विजिबल दिसेल. ही एक बेसिक आयडिया आहे, ही फक्त माझ्या डोक्यात आहे. तर मी ही लॉन्च कशी करणार, पहिलं तर मी रिसर्च करेल की काय यूज करता येईल. मला जेव्हा कळेल की काय यूज करता येईल त्यावेळेस मी लगेच डिस्क्लोज नाही करणार आहे. डिस्क्लोज नाही करणार आणि त्याच्यावरती जेव्हा रिसर्च होईल ती मेंटली आयडिया आहे डोक्यात. त्याच्याबद्दल किती बजेट लागणार आहे, कुठलं केमिकल किंवा ऍक्च्युली ही वर्क करणार आहे का नाही हेही मला माहिती नाही आहे. पण जेव्हा ही आयडिया मी प्रॉपरली रिप्रेझेंट करते इन्क्युबेशन सेंटर्सला तेव्हा मी जर कॉन्फिडेंटली केलं. बिझनेसमध्ये मॅन्युप्युलेशन खूप महत्वाचं असतं. मॅन्युप्युलेशन म्हणजे रॉंग असतं असं नाही. मॅन्युप्युलेशन इन द सेन्स तुम्ही समोरच्याला तुमचं मत पटवून किती चांगल्या पद्धतीने पटवून देता हे महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादं मत, एखादी बेसिक आयडिया समोर मांडताय, तुम्ही त्यावर किती रिसर्च केलाय हे फक्त तुमच्या 10 ते 15 मिनिटांच्या कन्व्हर्सेशनमध्ये समोरच्या माणसाला कळलं पाहिजे. हे माझं होतं. तर इन्क्युबेशन सेंटर काय करतं नेमकं, तुम्ही आयडिया रिप्रेझेंट करता, ते तुमचं इव्हॉल्युशन करतात. मान्य आपल्याला आयडियाज फंडिंगचा इश्यू असतो, मेंटरिंगचा इश्यू असतो आणि स्पेशली फार्मसी सेक्टरमध्ये त्याच्या टेस्टिंग म्हणा खूप गोष्टी असतात. मग त्यासाठी तिथंपर्यंत जाण्यासाठी आपल्याला इन्क्युबेशन सेंटरची मदत अशी होते, जेव्हा आयडिया आपण प्रपोजल ऑनलाईन अप्लाय करतो त्यांचे इव्हॅल्युएशन राऊंड्स होतात. राऊंड्समध्ये ते बघतात तुमचं स्किल काय आहे, याच्यामध्ये तुम्ही किती रिसर्च केलं आणि तुम्हाला किती माहिती आहे, या आयडियाच्या बेसिसवरती तुमच्या प्रेझेंटेशन स्किलवरती तुमच्या एक मत पटवून देण्याची स्किल कशी आहे यावरती तुमचं इव्हॅल्युएशन आणि सिलेक्शन केलं जातं. पुढे तुम्हाला प्री इन्क्युबेशन प्रोग्राम, देन इन्क्युबेशन प्रोग्राम असं त्याचं स्ट्रक्चर असतं आणि एक प्रायव्हेट कंपनी इस्टॅब्लिश करू शकता तुम्ही त्या फंडिंगद्वारे. हे लोकांना माहिती नाही आहे, कमी अवेअरनेस आहे, पण असेही खूप लोक आहेत, प्रोजेक्ट्स आहेत जे की आहेत, पडून आहेत, त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे पण ते तिथपर्यंत जात नाही. आणि तेरणार रेडिओच्या माध्यमाद्वारे मला हे सांगायला खूप आवडेल की इन्क्युबेशन सेंटर्सबद्दल रिसर्च करून काय असतं याबद्दल प्रत्येक विद्यार्थ्यांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
1: अच्छा, हे जे इन्क्युबेशनचा आहे, तू जेवढा रिसर्च केलेला होता आणि मग तू जे रिसर्च केलं किंवा तू जे फॉर्म्युलेशन निर्माण केलं, तर त्याला कशा पद्धतीनं सपोर्ट मिळाला आणि त्याचं नेमकं काय झालं हे सांग की तुला हे कसं मिळालं इन्क्युबेशन आणि त्याच्यामध्ये नेमकं काय असणार, म्हणजे तुला काय मिळणार आणि तुला स्वतःला काय करावं लागणार.
0: ओके, बिझनेस अॅनालिटिक्स आणि बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये मी स्टडी केलाय, पण इन्क्युबेशन सेंटरमध्ये मी इनिशियल लेवलला आहे. आता सध्या मी तुम्हाला हे नक्कीच सांगू शकते की इन्क्युबेशन सेंटर तुम्हाला कुठल्याही पद्धतीने मदतच करणार आहे. यामध्ये तुमचा टाइम कन्झ्युम होणार आहे असं काहीही नाही आहे. तुम्ही फक्त डेडिकेशननी वर्क करायचं इतकंच तुमचं काम आहे. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही ट्राय करा आणि स्वतः
1: फॅसिलिटी काय मिळणार हा एक माझा प्रश्न होता. फॅसिलिटी म्हणजे तुला ते काय पैसे देणार, काय करणार, म्हणजे नेमकं करणार काय हा विषय?
0: ते मला फंडिंग प्रोव्हाइड करणार, पहिली गोष्ट फंडिंग, जो की मेजरली इश्यू असतो. आणि असं नाहीये की जे फायनान्शियली वीक आहे त्यांनाच हा विषय असतो इश्यू असतो. जे फायनान्शियली स्टेबल आहेत, मला सांगायला आवडेल की मी फायनान्शियली स्टेबल आहे, बट मला स्वतःचं काहीतरी करायचंय आणि मला त्यासाठी हेल्प इनिशियल फेजमध्ये तरी माझ्या घराकडून घ्यायची नाहीये. त्यासाठी मी हे स्वतः ट्राय करते. इवन दो घरच्यांना माहिती नाहीये की फंडिंग असं भेटणार आहे वगैरे, हे मी नंतर झाल्यानंतर सांगितलेलं आहे. सो फायनान्शियली स्टेबल जरी असलं तरी स्वतः ट्राय करून मिळवण्यात जी मजा आहे ती असं घराकडून घेऊन लॉन्च करण्यात नाहीये. त्यामुळे मला हे स्वतः करायचंय. त्यासाठी फंडिंग हा मेन इश्यू होता ज्याच्यासाठी मी अप्लाय केलं. सेकंड वन इज द मेंटोरिंग. मेंटोरिंगमध्ये काय होतं, इथून गायडन्स देतात आपल्याला, बराच गायडन्स आपल्याला कॉलेज लेवलला मिळून जातो आपलं इंटरॅक्शन असेल तर. देन मेंटरिंग जे इंडस्ट्रियल एक्सपर्टीज आहेत त्यांच्यासोबत इंटरॅक्शन, नेटवर्किंग कसं असतं, प्रोडक्ट लॉन्चिंगमध्ये कुठल्या स्टेप्स असतात, किंवा ओव्हरऑल जो बिझनेस प्लॅन आहे त्याची हेल्प कसा फॉर्म करायचा किंवा फ्रेमवर्क कसं असतं, ते आपल्याला इन्क्युबेशन सेंटरच्या बूट कॅम्पमधून कळतं. ते बूट कॅम्प अरेंज करतात युनिव्हर्सिटी थ्रू. तो अटेंड केला नाही तो कंपल्सरी असतो. जर ऑनबोर्डिंग झालं आणि आपला प्रोजेक्ट झालाय ऑनबोर्डिंग, तर त्या बूट कॅम्प्समध्ये माझे मायनर डाऊट्स आहेत किंवा कसं फ्रेमवर्क, स्ट्रक्चर, वर्किंग सगळ्या गोष्टी तिथे क्लिअर होतात आपल्याला.
1: अच्छा, आणि हे सायली आता तू जेवढं सांगतेस तर त्यासाठी म्हणजे असे जे काही फार्मसी कॉलेज असणार आहेत महाराष्ट्रातले किंवा असं जे काही, तर तुझ्यासोबत आणखीन बरेच जण असणार आहेत का, कसा विषय आहे?
0: तर फार्मसीमधील अनेक कॉलेजेसनी अप्लाय केलेलं असतं, ज्यांना थोडाफार का होईना अवेअरनेस आहे त्यांनी अप्लाय केलेलं असतं. बट यामध्ये इम्पॉर्टंट काय ठरतं, तुम्ही रिप्रेझेंट कसं करताय, तुम्ही त्याच्यावरती किती हार्डवर्क आणि एफर्ट्स लावलेले आहेत आणि प्रोडक्टचं पोटेन्शियल काय आहे. तुम्ही एखादं प्रोडक्ट करताय पण ते ऑलरेडी मार्केटमध्ये आहे, त्याच्यात नोव्हल्टी नाही आहे, इनोव्हेशन नाही आहे, तर फर्स्ट लेवललाच ते इलिमिनेट होतं. देन त्याचे राऊंड्स होतात. प्रत्येक राऊंड्समध्ये तुमचं स्किल, प्रत्येक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ते स्किल टेस्टिंग करतात तुमची. त्याच्यावर ते पुढं जाणार आहे का नाही हे ठरतं. आणि मला आवडेल की महाराष्ट्रातून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामधून माझं सिलेक्शन झालेलं आहे.
1: तुझ्या एकटीचं सिलेक्शन?
0: हो, माझं एकटीचं झालंय. आणि फार्मसी रिलेटेड काय आहे ना, फार्मसीमध्ये मशिनरीज पण येतात, जसं की सीटी स्कॅन मशीन्स आहेत, ब्लड प्रेशर टेस्टिंग आहेत, किंवा अदर जे मशीन्स आहेत ते पण इंजिनिअरिंगवालेच घेऊन जातात अपॉर्च्युनिटी. फार्मसीला अपॉर्च्युनिटी खूप कमी आहेत. अपॉर्च्युनिटी आहेत पण मला सांगायला आवडेल की टॉप प्लेसेस आर ऑलवेज वॅकंट. टॉप प्लेसेसवरती आपण पोहोचत नाही कारण आपलं रिसर्च नसतं. वॅकंट आहेत जागा, खूप वॅकंट आहेत जागा. इन द सेन्स की ज्या टॉप प्लेसेस आहेत ते नेहमी वॅकंट असतात.
1: पण आपण अप्रोच आपला होत नाही, आपण कमी पडतो.
0: एक्झॅक्टली, अप्रोच नाही होत.
1: अच्छा, तर हे सगळं ऐकताना खूप अमेझिंग वाटतंय की तू कशा पद्धतीनं तयारी केली आणि विशेष म्हणजे तू इनिशिएटिव्ह घेतलं. म्हणजे आपल्याला शिकवणारे जे लेक्चर फॅकल्टीज असतात ते रेडी असतात तुम्हाला सर्व त्यांचं देण्यासाठी, पण कधी कधी ऍज अ स्टुडंट म्हणून सुद्धा आपला अप्रोच कमी पडतो, त्याच्यामुळे आपल्याला मिळत नाही असं वाटतं तुला की जे पाहिजे?
0: 100% मला असं वाटतं. किंवा प्रोफेसर सांगताना फक्त एकाच स्टुडंटला कुठली इन्फॉर्मेशन देत नसतो कुठलाच प्रोफेसर, प्रत्येक स्टुडंटला ते तितक्याच डेडिकेशनने देतात. पण आपण काय घेतो हे खूप महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये टीमवर्क, जेलसी, हे ते हे खूप बारीक गोष्टी आहेत. आपलं कॉम्पिटिशन आपल्या स्टुडंट आणि कलिगसोबत कधीच नसायला हवं. त्यांना सोबत घेऊन, मी जसं सुरुवातीला म्हणलं, मला नेहमी स्वतःला मोठं होताना सोबत लोक, माझी लोक मोठे करायला आवडणार आणि नेहमी आवडेल. ते मी इन्स्पायर झाले माझ्या पप्पांकडून आणि माझ्या फॅमिली मेंबर्सकडून. त्यामुळे मी माझ्या लोकांना पुढे नेणार हे माझं पहिली प्रायोरिटी आहे.
1: तर साईली, आता याच्यासोबत आणखीन एक प्रश्न येतो, म्हणजे ही तुझी पूर्ण जर्नी पाहतोय आम्ही की कशा पद्धतीनं सुरू आहे ते. तुझा कॅम्पसमध्ये पण सिलेक्शन झालं, तर कॅम्पस इंटरव्ह्यू ते कसं झालं ते एक सांग.
0: ओके, तर ते ना अभियांत्रिकी महाविद्यालय आपल्याला बऱ्याच अपॉर्च्युनिटी देतं कंपनीजमध्ये जॉब करण्यासाठी. तर आपल्या इथे प्लेसमेंट खूप चांगलं आहे. प्लेसमेंटसाठी विविध कंपनीज आणतात, त्यांचे जे इंटरव्ह्यूज होतात त्यांच्यामध्ये क्वेश्चनिंग असं नाही आहे की ते क्वेश्चनिंगमध्ये तुम्हाला फक्त एवढंच अनालायसिस करतात की स्टुडंट कॅपेबल आहे का, कारण ट्रेनिंग हे त्यांचं काम आहे, ते देणार ट्रेनिंग. प्रॅक्टिकल वर्क बी फार्मसी लेवलला इतकं नसतं, लॅबमध्ये वर्क करतो स्टुडंट, पण ॲक्च्युअल इंडस्ट्री वर्क कसं असतं हे बघण्यासाठी आपल्याला इंडस्ट्रीमध्येच जायला लागतं. त्यामुळे इंडस्ट्रीयल व्हिजिट्स आपल्याला कॉलेज अरेंज करून देतं. त्याच्यामध्ये आपण इंडस्ट्रीयल व्हिजिटमध्ये आपण वर्किंग काय आहे, इंडस्ट्रीमध्ये कसं वर्क होतं किंवा काय आपल्याला ॲक्च्युअल करायचं हे इंडस्ट्रीयल व्हिजिटमध्ये कळून जातं. त्याच्यामध्ये मी इंडस्ट्रीयल व्हिजिटला गेले होते आणि त्या व्हिजिटमधून मला बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. देन मी इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी मला क्वेश्चनिंग जी केली ती उत्तम प्रकारे मी कसं एक्सप्रेस करेल ते मला गाईड केलं होतं डॉक्टर प्रीती माने मॅडम यांनी. त्या अकॉर्डिंग मी एक्सप्रेस केलं आणि सिलेक्शन झालं फायनली. तर आपल्या इकडे 4-5 कंपनीजचं प्लेसमेंट आलं होतं, त्यापैकी 3 कंपनीजमध्ये माझं झालेलं आहे सिलेक्शन.
1: मग आता काय करणार तू, म्हणजे तू स्वतःची कंपनी काढून इतरांना एम्प्लॉयमेंट देणार की दुसऱ्या एका कंपनीमध्ये स्वतः एम्प्लॉई होणार, काय काय नेमकं करायचं काय?
0: अल्टिमेट गोल तर नेहमीच स्वतःचं कंपनी काढून दुसऱ्यांना एम्प्लॉयमेंट देणं हेच आहे, बट ते कसं वर्क करतं हे अजून माहिती नाही आहे. सो साईड बाय साईड मी वर्क करत राहणार, कारण फायनान्शियल स्टेबिलिटी हे स्वतः असं नाही आहे. आपण खूप फायनान्शियल स्टेबल आहे, घरामध्ये आहे, पण आपला बँक बॅलन्स किती असू दे, आपलं कंटिन्यू इन्कम सोर्स पाहिजे या मताची मी आहे, जो की इंडिव्हिज्युअल पाहिजे.
1: मी नेहमी एक शेवटी एक 2-3 प्रश्न विचारत असतो, म्हणजे एक प्रश्न फॅमिलीच्या संदर्भात विचारत असतो, म्हणजे कोणीही माझ्याकडे जे इंटरव्ह्यू येतात की तुमच्या फॅमिलीने तुम्हाला कसा सपोर्ट केला, तुमचं फॅमिलीचं काय विषय. पण ऑलरेडी तुझ्या पहिल्या वाक्यापासूनच तुझे फॅमिली ही तुझ्या सोबत आहे हे दिसून येतं, त्यासाठी ऍब्सोल्युटली अशी फॅमिली असणं किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक ऐकणाऱ्यांनी आपल्या फॅमिलीसोबत असा कम्युनिकेशन आणि हा संवादात्मक जो आहे विषय तो ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून एकमेकांवरचा विश्वास संपादित राहील आणि त्यासोबत ज्यांना काही पुढे आयुष्यामध्ये यश मिळवायचं आहे ते पण इझिली मिळू शकेल. तर तो तर मी क्वेश्चन सध्या स्किप करतो, कारण पूर्ण इंटरव्ह्यूमध्ये तर ते तुझ्याकडून लक्षात आलेलंच आहे. दुसरा प्रश्न असा आहे की तुझं जेवढं मी आत्तापर्यंत ऐकतो ॲज पर द नॉलेज, तुझं व्हिजन, तुला मिळालेलं विजडम त्याच्यातून, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिसून येत आहेत अशाही. पण मग असं मला वाटतं की तुझ्याकडे मोबाईल नाही आहे, तुझ्याकडे सोशल मीडिया नाही आहे, तू इन्स्टावर नाही आहेस, फेसबुकवर नाही आहेस, तू व्हॉट्सअपवर नाही आहेस, काही नाही आहेस, तू फक्त आणि फक्त अभ्यास करते, असंच आहे का?
0: अजिबात नाही, मी सगळीकडे तितकीच ॲक्टिव्ह आहे. बाकी अदर ॲक्टिव्हिटीज असू दे, इंस्टाग्राम असू दे, सोशल मीडिया असू दे, सगळीकडे ॲक्टिव्ह आणि ते गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. असं नाही
1: दिवसभर असं
0: अजिबात नाही, नाही त्याच्यामध्ये आपण कसा टाईम युटिलाइज करतो. इंस्टाग्रामवरती सगळ्या वाईटच गोष्टी आहेत असंही नाही आणि चांगल्या गोष्टी आहेत असंही नाही. आपण काय करतोय, आपण कुठल्या गोष्टी फॉलो करतोय किंवा ते कसं इम्प्लिमेंट करतोय आपल्या आयुष्यात हे महत्वाचं आहे. पण आपण अगदीच दूर आहेत, मी सोशल मीडिया युज करत नाही आहे बिकॉज मी एमपीएससी एस्पिरियंट आहे असं काही लोक बोलतात, ते त्यांच्या लेवलला असू शकतं, आपण जजमेंट नाही देऊ शकत. बट मला असं वाटतं की सगळ्या दृष्टिकोनातून स्पेशली तुम्हाला मोठं काहीतरी करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला लोकांची मानसिकता कशी आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी इंस्टाग्राम सोशल मीडिया सगळ्या गोष्टीमध्ये तितकीच ऍक्टिव्ह आहे.
1: अच्छा, मग एवढं सगळं ऍक्टिव्ह असून सुद्धा, एवढं सगळं करून सुद्धा, जे सायली साळून केलं जमलं तसं फार्मसीमध्ये तुझ्यासोबत आणखीन मुली असणार आहेत किंवा बाहेर पण तुझ्या अनेक मैत्रिणी असणार आहेत, मित्र असणार आहेत, त्यांना का जमलं नाही असं तुला वाटतं?
0: लॅक ऑफ कम्युनिकेशन स्किल आणि लॅक ऑफ म्हणजे मेंटॅलिटी जी आहे, आपण ना एकाच चौकटीच्या बाहेरचा विचार करूच शकत नाहीये अशा खूप लोकांचं मी बघतीये. ऍक्च्युअली मी जसं सांगितलं, मला ह्युमन सायकोलॉजी फिलॉसॉफी याच्याबद्दल खूप इंटरेस्ट आहे आणि पहिल्यापासून. आता काय झालंय, प्रत्येक जण आपल्याला प्रत्येक प्रोफेसर इवन दो प्रोफेसर पण असंच सांगतो, तुमचं एक गोल आहे त्या गोलवरती काम करा, ते वाईट नाहीये, ते वाईट नाहीये, त्या गोलवर तुम्ही डेफिनेटली काम करा, पण साईड बाय साईड तुम्हाला बाकीच्या गोष्टींचा अवेअरनेस तितकंच महत्वाचं असतो हे मला पटतं. आणि कम्युनिकेशन स्किल असणं हे आपण, मी जसं प्रिव्हियस मेन्शन केलं की घरामधून शिकतो माणूस कसं मत मांडायचं, घरच्या लोकांनी सपोर्टिव्ह असणं हे खूप महत्वाचं आहे. कॉलेज सपोर्ट करतं नेहमी, प्रोफेसर सपोर्ट करतातच, बट फॅमिली सपोर्ट नसेल तर स्पेशली मुलगी बाहेर नाही पडून मत मांडू शकत असं मी या मताचे. सो मत मांडणं, कम्युनिकेशन स्किल, मोठी स्वप्न बघणं, स्वप्नांना कुठला चार्ज नसतो, या चार्ज पे करायचा नसतो, स्वप्न नेहमी मोठी बघितलं तर कुठे ती पूर्ण होतात मला असं वाटतं. स्वप्न बघताना जर आपण छोटी बघत असाल ना तर ते नाही वर्क.
1: आता मग मी काही मुलींशी चर्चा केली, खरं तर थोडंसं आपला विषय सोडून जातो पण एक हा क्वेश्चन विचारावा वाटतो कारण त्याला लागून येतो म्हणून म्हटलं. मी बऱ्याचशा मुलींशी ज्यावेळी चर्चा करतो तर ते स्वप्न पाहतात की इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली की त्यांना लगेचच बर्फ असणाऱ्या देशामध्ये जायचं असतं, त्या देशामध्ये जाऊन काहीतरी करायचं असतं, असं सगळं स्वप्न पाहतात. पण पुन्हा सगळं फायनल इयर वगैरे झाल्यानंतर कुठेतरी जॉबच्या शोधामध्ये असतात. काय हे, याचं काय रिझन असू शकतं?
0: स्पेशली जे जेनझी लोक आहेत त्यांना एक्सप्लोअर करणं हे खूप महत्वाचं आहे. त्यांची प्रायोरिटी आहे की एक्सप्लोअर करणं, त्यात वाईट नाही आहे. पण मला असं वाटतं की मेंटल पीस महत्वाचा असतो. तुम्ही एक्सप्लोअर नाही केलं तरी तुमचा मेंटल पीस असणं महत्वाचं आहे. जर तुम्हाला एका चौकटीत राहून पण तुमचं जग तेच असेल तर तुम्ही आनंदी राहू शकता. तुम्हाला एक्सप्लोअर करण्याची गरज नाही आहे. आणि एक्सप्लोअर करा, कधी करा, जेव्हा तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी येते. सगळ्यात महत्वाचं तुमची लोक आहेत त्यांना सांभाळून तुम्ही एक्सप्लोअर करा, काही हरकत नाही आहे. आणि जे स्वप्न बघतो, मला आवडेल, मीच म्हणलं की मोठी स्वप्न बघायची, मोठी स्वप्न बघा, पण स्वप्नांना कुठलाच क्लास नसतो. हे स्वप्न छोटं आहे, जर तुम्हाला कोणी सांगत असेल तुझं इतकं छोटं स्वप्न आहे, ते तुमच्यासाठी मोठं असावं हे मला म्हणायचंय. मोठं स्वप्न बघा म्हणजे खूप मोठं स्वप्न बघा आणि मग छोटी स्वप्न बघायचीच नाही का, तर असं नाही. स्वप्नांना कुठलाच क्लास नसतो. ते स्वप्न तुमच्यासाठी किती महत्वाचं आणि मोठं आहे हे तुम्हाला, त्याचा अवेअरनेस स्वतःला असला पाहिजे आणि समोरच्यालाही तुम्ही तसंच एक्सप्रेस केलं पाहिजे.
1: खरं तर खूप म्हणजे असं तू जे बोलतेस ते खूप परफेक्ट बोलतेस, आणि तू जेवढं बोलतेस त्याच्यातून आमच्या भाषेमध्ये जे उपप्रश्न म्हणतात ते अजून खूप क्वेश्चन्स डोक्यातून निघत आहेत की नाही याविषयी तुझं काय मत असेल किंवा याविषयी काय पुढे तू बोलू शकशील. पण मला असं वाटतंय की आपण हे कंटिन्युएशन ठेवूयात आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये, असं आपण जे म्हणतोय ना की क्रमशः असं म्हणतोय की इथं स्टॉप आणि पुन्हा नेक्स्ट एपिसोडमध्ये.
0: मला बोलायला आवडेल की इथे यायच्या अगोदरच मी तुम्हाला फॉलो करते. हा फॉलो करते इन द सेन्स तुमचे जे काही थिंकिंग थॉट प्रोसेस आहेत त्याचाही मी अभ्यास केलेला आहे. ॲज आय मेन्शन म्हणजे मी ते मेन्शन नाही केलेलं आहे, पण मला आकाशवाणी केंद्रामधून मी तिथेही वर्क केले लहान असताना. वर्क इन द सेन्स तिथे छोटे छोटे जे प्रोजेक्ट्स असतात. मला कम्युनिकेशन स्किल चांगलं असल्याने ते स्कूलमध्ये मी जेव्हा 8th होते त्यावेळेस तिथे एक प्रोजेक्ट होता, तिथे मी केलं होतं. त्यांनी मला एक लेटर वगैरे प्रोव्हाइड केलं होतं आणि त्याच्या बेसिसवरती जे मी तुम्हाला सांगितलं की मला इथंही अपॉर्च्युनिटीज होत्या की तू ट्राय करू शकते असं मला सजेस्ट केलं होतं. तुझं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे बट काही कारणाने मी करू नाही शकले. बट आय एम ग्लॅड की तुमचा सपोर्ट जो तुमचं कम्युनिकेशन स्किल आहे ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत आहे. तर मला आवडेल हे सांगायला की रेडिओ तेरणाचे हेड संजय सर, मी तुम्हाला फॉलो केलंय, तुमची थिंकिंग प्रोसेस, थॉट प्रोसेस सगळं अनालायसिस करून आणि तुम्ही तुमचं मत कसं मांडताय याबद्दलही मी खूप इन्स्पायर होऊन आजचा हा इंटरव्ह्यू देते. त्याच्यामुळे मला हे आवडेल की प्रत्येक विद्यार्थ्यांनी रेडिओ तेरणा ऐकला पाहिजे, त्यातून आपलं मत कसं मांडतंय हे त्यांनी अनालायसिस केलं पाहिजे.
1: म्हणजे याचा अर्थ असा आहे की सायली साळुंके ही इंटरव्ह्यू देण्यासाठी नाही तर माझी परीक्षा घेण्यासाठी आली.
0: नो,
1: सायकोलॉजी वगैरे, सायकोलॉजीचा अभ्यास करते म्हणून माझी सायकोलॉजी कशी आहे हे अभ्यासण्यासाठी. पण एनिवे जोका पार्ट जरी सोडला तर निश्चितच हे कम्युनिकेशनचं माध्यम आहे आणि मला खूप म्हणजे आज खरं तर तुझी पहिल्यांदा भेट झाली, नाहीतर तू 4 इथं शिकत असताना जर हे माहीत असतं तर कदाचित तुला अगोदरच इन्सिस्ट करून इथं आणून बसवू शकलो असतो. पण मी काय म्हणतोय कधी पण देर आहे दुरुस्त आहे, तर मला वाटतं की इथून सुद्धा पुढे आपली जर्नी सुरू राहू शकते आणि ते निश्चितच राहणार आहे. तर मला आता शेवटी हा प्रश्न विचारायचा आहे की तू सोशल मीडियाच्या बाबतीत विचारली, तुझ्या इनोव्हेशनच्या बाबतीमध्ये तू बोलली, तुझं मार्केटिंग स्ट्रॅटेजी, तुझ्या लाईफचे स्ट्रगल्स छोट्या छोट्या स्वरूपात का असणार, पण मला तर असं वाटतं की जेवढ्या पण मुली हे ऐकणार आहेत ना त्यांना एकेका गोष्टीतून इन्स्पिरेशन 100% मिळणार आहे. म्हणूनच आपण या कार्यक्रमाचं नाव सुद्धा तेरणीची प्रेरणा असं ठेवलेलं आहे. तर सायली, या सर्वांच्या सोबत आता एवढे अप अँड डाऊन आले होते की त्याच्याविषयी विचारणं म्हणजे आता परत एकदा तो प्रश्न रिपीट करणं असा होईल तर तोही स्किप करतो. पण एवढ्या सगळ्या जर्नीमध्ये तुला डान्सिंगची पण आवड आहे म्हणून असं गाणे ऐकणं, मूव्हीज पाहणं असं काही?
0: डेफिनेटली,
1: कुठले?
0: खूप गाणी ऐकते. आणि हा, मला हे अवश्य सांगायला आवडेल की गाण्याची कॅटेगरी असं काही नसतं. गाणे हे फक्त एन्जॉयमेंटसाठी असतात किंवा मग तुम्ही त्याच्यातून इन्स्पायर होता. वेगवेगळ्या कॅटेगरीचे गाणे असतात. तुम्ही कुठला डान्स फॉर्म प्ले करताय किंवा कुठला डान्स फॉर्म एक्सप्रेस करताय त्याच्याशी तुमच्या व्यक्तिमत्वाचा काही अर्थार्थी संबंध नसतो. आणि बरेच लोक या माइंडसेटमध्ये अडकून राहतात की मला आवडेल, मला लावणी करायला आवडतं, बट मी करते ती, बट असं नाही आहे की लावणी करते म्हणजे माझा माइंडसेट तो असेल. मी जेव्हा लावणी करते त्यावेळेस मी तिथे 100% देते, एक्सप्रेशन वाईज, डान्सिंग फॉर्म वाईज आणि जे काही माझे स्टेप्स आहेत त्या वाईज मी तिथे 100% देते. आणि मी पहिल्यापासून हेच बघितलंय, कुठलीही गोष्ट करताय ना झोकून देणं हा जो काही प्रकार असतो त्याच्यासाठी जगणं, प्रत्येक वाक्य, आता मी जे बोलते माझं प्रत्येक वाक्यातून प्रत्येक विद्यार्थी इन्स्पायर व्हावा हाच माझा मोटिव्ह आहे.
1: तुला सॉंग्स आणि मूवीज कुठले आवडतात ते एक सांग.
0: ओके, मला सॉंग्स नेहमी सायलेंट सॉंग्स ही आवडतात. माझ्या मूडवर डिपेंड
1: करतं,
0: मूडवर डिपेंड करतं. जर चटपटे सॉंग्स असतात, सायलेंट सॉंग्स असतात किंवा इन्स्पायरिंग सॉंग्स असतात, माझ्या मूडवर डिपेंड करतं मी कुठलं सॉंग प्ले करते.
1: आता डोक्यात कुठलं सॉंग आहे चालू?
0: आता मी खूप आता हॅपी पण आहे आणि इन्स्पायर करते.
1: कुठलं गाणं आहे की जे तू आता सांगू इच्छितेस जे की आपण मुलाखतीच्या नंतर प्ले करू?
0: म्हणजे बरेच सॉंग्स आहेत पण कुठे एक्सप्रेस करू की
1: आहे की शतदा प्रेम करावे,
0: ती माझी टॅगलाईन असते नेहमी. या जगण्यावर
1: शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे,
0: हे गाणं सॉन्ग आहे माझं.
1: ते तर तुझ्या जर्नीला जर पाहिलं ना म्हणजे

0: ते प्रोडक्ट येईल. प्लस तेरणा फार्मसीनं तुला ते वर्क प्लेसमेंट अवेलेबल करायचं म्हटलं तर निश्चित त्या माध्यमातून तू काही ना काही ते वर्कआउट करशील. आणि तुला जे स्टार्टअप करायचं, तुझी जी कंपनी आहे, कंपनीचं नाव वगैरे काय विचार केलाय? नाही अजून असं काही.
1: ऍक्च्युली ते मला नेक्स्ट एपिसोड मध्ये डिस्क्लोज करायचं.
0: अच्छा, ठीक आहे. तर तुझी जी काही कंपनी असणार आहे ती खूप चांगली कंपनी असावी, तिथं खूप सारे एम्प्लॉयमेंट तू निर्माण करू शकावं, म्हणजे तुला अनेकांना सुद्धा इन्स्पायर करायचं, अनेकांना रोजगार निर्माण करून द्यायचं आहे. तर ते पण तुझ्या हातून कार्य घडावं. आणि तुला शुभेच्छा देत असताना तुझ्या फॅमिलीनं जे तुला सपोर्ट केला त्यासाठी पण मी तुला शुभेच्छा देतो. आणि तू आज या ठिकाणी आली, शेवटी जाताना काय काय तुला सांगायचं आहे?
1: मला एकच सांगायचं आहे, इतक्या जर्नीमधून तुम्हाला एफर्ट्स दिसले असतील, पण मला एक सांगायचं आहे, आवडत्या क्षेत्रामध्ये काम करताना एफर्ट्सची जाणीव नसते. आणि मी अजूनही सांगेल आजच्या जेनझीमध्ये ज्या लोकांना, हेच सांगेल की आपल्याला खूप एफर्ट्स घ्यायची गरज नाही आहे. मोस्टली पीपल्स आर डिस्टर्बड आहेत मेंटली हेल्थमधून, मेंटल इलनेस आहे, सफर करतात. प्रायोरिटी तुमची फॅमिली, तुमचे लोक आणि तुमची मेंटल हेल्थ आहे. ती लोक ती तिन्ही गोष्टी सांभाळून तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि जास्ती एफर्ट्स घ्यायची गरज नाही. ओके, जास्ती एफर्ट्स घेणं म्हणजे खूप हार्डवर्किंग करतोय हे समोरच्याला कळालंही नाही पाहिजे. मी या मताची, मी खूप वर्क करते हे जर तुम्ही दाखवत असाल तर त्यात स्वतःसाठी काम करायचं आहे, स्वतःच्या हॅपीनेससाठी काम करायचं आहे. आणि माझं अल्टिमेट हेच गोल आहे की मला स्वतःच्या हॅपीनेससाठी, माझ्या फॅमिलीच्या हॅपीनेससाठी, माझ्या लोकांसाठी काम करायचं आहे आणि माझी लोकं पुढे घेऊन जायचं आहे. आणि पुन्हा एकदा रेडिओ तेरणाचं मनपूर्वक धन्यवाद, तुम्ही मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली. आणि डेफिनेटली जेव्हा कधी मला कम्युनिकेट करायचंय तेव्हा मी रेडिओ तेरणा हेच माध्यम प्रेफर करेल आणि चूज करेल. आणि जेव्हा माझी कंपनी इस्टॅब्लिश होईल किंवा अदर वर्क असेल माझ्या पर्सनल लाईफमध्ये, नोकरी नाही, ऍक्च्युली मी खूप लहान आहे या गोष्टीसाठी असं मी समजते ऍक्च्युली. कारण डाऊन टू अर्थ असणं खूप महत्वाचं आहे. जस्ट एक छोटंसं यश मिळालं आणि मी लगेच हवेत आहे असं जर करत असेल तर डेफिनेटली मी पुढे नाही जाणार आहे. कारण कॉम्पिटिशन हे आपलं आपल्या मार्केटसोबत नाही, ऑल ओव्हर इंडियासोबत असलं पाहिजे. स्वप्न मोठी पाहिजेत. आणि स्वप्न मोठी म्हणजे स्वप्नांचा क्लास नसतो, जसं मी प्रिव्हियसली मेन्शन केलं. प्रत्येक स्वप्नाला तितकंच व्हॅल्यू आहे, फक्त ते स्वप्न तुमच्यासाठी तितकं मोठं पाहिजे. दॅट्स इट, हेच माझं टॅगलाईन. आणि अजून एकदा सांगेल, या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे वाक्य इन्स्पायरिंग आहे. आणि हे वाक्य ठेवून पुढे चालत राहा, पुढे जात राहा आणि कम्युनिकेट करा, मत मांडा आणि रेडिओ तेरणाला ऐकत राहा.
0: क्या बात आहे. तर मित्रांनो, ऐकणाऱ्या मित्रांनो, खास करून आपण आता जे वय वर्ष 75 असणाऱ्या सायली भारत साळुंकेचं एवढी जी काही फिलॉसॉफी ऐकली तर असं आपल्याला वाटू शकतं, तर तसं नाही आहे. कारण सायली ही आता नुकतीच बी फार्मसीची एक्झाम दिलेली अतिशय तरुण आणि खऱ्या अर्थानं जर पाहिले तर सुपर ब्रेन असणारी ही मुलगी आहे. आणि जिला स्टार्टअपच्या दृष्टिकोनातून तिला डी बाटूची ही जी काही मेंटॉरशिप मिळालेली आहे एक स्टार्टअप करण्यासाठी, आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय असेल, फार्मसीच्या सर्व फॅकल्टीजने जी तिला मदत केली आहे त्याच्यामुळे तिचं ग्रुमअप होत आहे आणि ते त्या पद्धतीनं वाढत पण आहे. ते पुढे यशस्वी पण होणार आहे. तर निश्चित आपण सायलीसोबत परत अशाच पद्धतीनं चर्चा करणार आहोत आणि तिच्या जे काही विचार आहेत ते पण जाणून घेणार आहोत. सायली, तुरतास धन्यवाद. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900, 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
2: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळी राजा। बळी राजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
3: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीविषयक विविध बाबींची माहिती आपण रेडिओ तेरणावरून करून घेत असतो। आजचा विषय देखील तितकाच महत्त्वाचा आहे, आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे। आपल्या आहारामध्ये ज्या पालेभाज्यांचा आपण नियमित वापर करत असतो, त्या पालेभाज्यांची लागवड कशी केली जात असते किंवा कोणत्या भाज्या महत्त्वाच्या आहेत आणि बाजारामध्ये कोणत्या भाज्यांना किंवा कोणत्या पालेभाज्यांना चांगला भाव मिळतो हे देखील जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं। मंडळी, पालेभाज्या ह्या दुर्लक्षित असलेल्या भाज्या असल्या तरी त्या इतर भाजीपाल्यांपेक्षा मोठ्या प्रमाणात पौष्टिक द्रव्ये पुरवत असतात। पालेभाज्यांची लागवड ही मुख्यत्वे करून त्यांच्या हिरव्यागार पाल्यासाठी केली जाते। हिरव्यागार पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात, त्यापैकी अ आणि क जीवनसत्वे ही मोठ्या प्रमाणात असतात। पालेभाज्या हे आपल्या आहारातील खनिजे, क्षार आणि जीवनसत्वांचा पुरवठा करणारे अगदी स्वस्त आणि सहज असे नैसर्गिक स्रोत आहेत। पालेभाज्यांचा सारक गुणधर्म आणि सहज सुलभ पाचकता ही ठळक वैशिष्ट्ये आरोग्याच्या दृष्टीने फारच मोलाचे आहेत। आहारशास्त्रज्ञांनी दररोजच्या समतोल आहारात 116 ग्रॅम पालेभाज्या समाविष्ट करण्याची शिफारस केलेली आहे। श्रोतेहो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाच्या अशा ज्या आपल्या भागामध्ये भाजीपाला लागवड केला जात असतो त्याच्यामध्ये कोथिंबिरीची लागवड भारतातील बहुतेक सर्वच राज्यातून केली जाते, परंतु महाराष्ट्रात कोथिंबिरीची लागवड मुख्यत्वे करून जळगाव, सातारा, बीड, नांदेड, धाराशिव, नागपूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने केली जाते। कोथिंबिरीला वर्षभर मागणी असते, मात्र कोथिंबिरीची लागवड प्रामुख्याने खरीप आणि रब्बी हंगामात केली जाते। उन्हाळी हंगामात कोथिंबिरीचे उत्पादन कमी असले तरी मागणी भरपूर असते, यामुळे कोथिंबिरीच्या लागवडीला चांगला वाव आहे। आपल्या धाराशिव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर लोहारा असेल, धाराशिव असेल, तुळजापूरचा काही भाग असेल, तर कळंबमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कोथिंबीर आपल्याकडे लागवड केली जात असते। तर मंडळी, कोथिंबीर ही रोजच्या आहारात वापरली जाणारी महत्त्वाची पालेभाजी आहे। कोथिंबीरीच्या विशिष्ट स्वादयुक्त पानांमुळे इतर भाज्यांचा स्वाद वाढवण्यासाठी शाकाहारी तसेच मांसाहारी पदार्थामध्ये कोथिंबीरीचा वापर सर्रास करण्यात येतो। कोथिंबीरीमुळे पदार्थाला चव येऊन पदार्थ अधिक स्वादिष्ट लागतात। कोथिंबीरीचा भाजी म्हणूनही वापर केला जातो। कोथिंबीरीच्या वड्या, चटणी आणि कोशिंबीर लोकप्रिय आहे। कोथिंबिरीमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, लोह आणि चुनाद्रव्यांचे प्रमाणही भरपूर आहे। धन्यात अ जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहे। धन्यात औषधी गुणधर्म असून थंड शक्तिवर्धक, पचनशक्ती वाढवणारे, फळाला सुगंध उडून जाणाऱ्या व्हेलॉइल ऑइल तेलामुळे असतो। तेलाचे प्रमाण 0.2 ते 1% एवढं असतं। मंडळी, कोथिंबीरीस थंड हवामान मानवते, परंतु वर्षभरही कोथिंबीरीची लागवड करता येऊ शकते. जास्त पाऊस या पिकास सहन होत नाही, त्यामुळे अतिपावसाचा प्रदेश वगळता महाराष्ट्रातील हवामानात वर्षभर कोथिंबीरीची लागवड करता येऊ शकते. मात्र उन्हाळ्यात तापमान 36° या वर गेल्यास कोथिंबीरीची वाढ कमी होते, फुले लवकर येतात. या पिकाची लागवड विविध प्रकारच्या जमिनीत करता येऊ शकते. तरी पण कोथिंबीरीच्या पिकासाठी मध्यम कसदार मध्यम खोलीची जमीन आपण निवडणं गरजेचं आहे. सेंद्रिय पदार्थ भरपूर असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी किंवा भारी जमीन या पिकास मानवते. पूर्व मशागतीच्या संदर्भात मंडळी बघूयात. कोथिंबीरीसाठी जमीन उभी आडवी नांगरून ढेकळे फोडून कुळवाच्या 2-3 पाळ्या देऊन जमीन सपाट व भुसभुशीत करावी. याच्यामध्ये प्रगत जाती कुठले आहेत बघूयात. कोथिंबीरीचे मुख्य 2 प्रकार आहेत, एक लहान बियांची आणि दुसरी मोठ्या बियांची. लहान बियांच्या कोथिंबीरीमध्ये सुगंध जास्त असतो. कोथिंबीरीच्या D92, D94, J16, J145, J45, P172, IC3622 या लागवडीसाठी सुधारित जाती आहेत. याशिवाय आंध्र प्रदेशातील लाम येथील संशोधन केंद्र, ग्वाल्हेर येथील संशोधन केंद्र, तामिळनाडू कृषी विद्यापीठ आणि राजस्थानमधील सुकडिया कृषी विद्यापीठ येथील संशोधनामधून कोथिंबीरीच्या विविध जाती विकसित करण्यात आलेल्या आहेत. यापैकी काही जातींची ठळक वैशिष्ट्ये अशी आहेत. याच्यामध्ये कोवन ही तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केलेली जात कोथिंबीर आणि धण्यासाठी चांगली जात आहे. ही ज्यादा तजेलदार, स्वादयुक्त, झुडूपवजा झाड असलेली आहे. या जातीपासून 40 दिवसात 100 क्विंटल कोथिंबीरीचे उत्पादन आपण घेऊ शकतो. लांब CS2 ही जात मध्यम उंचीची, भरपूर फांद्या आणि पाने असलेली आणि झुडपासारखी वाढणारी आहे. लांब CS4 ही जात उंच वाढणारी, भरपूर फांदे आणि झुडूपजा वाढणारी आहे. या जातीची मुख्य काडी रंगीत असते. ही जात रोग आणि किडींना प्रतिकारक असते. आता लागवड पद्धत बघूयात. कोथिंबीरीची लागवड वर्षभर करता येते. उन्हाळ्यात, हिवाळ्यात बागायती पीक म्हणून, तर पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावर हे पीक घेतलं जातं. मुख्यत्वे करून खरीप आणि रब्बी हंगामात कोथिंबीरीची लागवड करता येऊ शकते. बियांसाठी खरीप हंगामात जुलै ऑगस्ट आणि रब्बी हंगामात ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात लागवड करता येऊ शकते. लागवड 3x2 मीटर किंवा योग्य आकाराचे वाफे तयार करून बी फेकून 15 ते 22.5 सेंटीमीटर अंतरावर खुरप्याने उथळ ओळी पाडून बी पेरणं गरजेचं आहे आणि नंतर मातीने झाकून घ्यावं. उन्हाळ्यात पेरणीपूर्वी वाफे चांगले भिजवून घ्यावेत आणि वाफसा आल्यावर बियाणं पेरणं गरजेचं आहे. पेरणीपूर्वी बियाण्यावर चांगली उगवण होण्यासाठी प्रक्रिया करणं आवश्यक आहे. बी पेरण्यापूर्वी अगोदर रगडून त्याचे 2 भाग करावेत. संपूर्ण धणे हे फळ असून त्याचे 2 भाग करतात. प्रत्येक भागात बी असते. असे बी उगवण्यास 10 ते 12 दिवस लागतात. संपूर्ण धणे पेरल्यास उगवण 21 दिवसांचा कालावधी लागतो. म्हणून धणे बडवून लाकडी फळेने रगडून वेगळे करतात. याशिवाय पेरणीपूर्वी धण्याचे बी 12 तास गरम पाण्यात भिजवून उबदार जागी ठेवावे आणि नंतर लागवडीसाठी वापरावे. त्यामुळे उगवण अधिक म्हणजे 8 ते 10 दिवसातून कोथिंबीरीच्या उत्पादनामध्ये वाढ होते आणि काढणी लवकर होण्यास मदत देखील होऊ शकते. आता कोथिंबीरीसाठी जे हेक्टरी बियाणं लागणार आहे त्याच्या संदर्भात बघूयात. भाजीसाठी पीक घ्यावायचे असल्यास 40 ते 60 किलो बियाणे लागेल. बीजोत्पादनासाठी पीक घ्यावायचे असल्यास हेक्टरी 15 ते 17 किलो बियाणे लागू शकतं. खतं आणि पाणी व्यवस्थापन याच्या संदर्भात बघूयात. कोथिंबीरीच्या चांगल्या जोमदार वाढीसाठी पूर्व मशागतीच्या वेळी 20 ते 35 गाड्या शेणखत देणं गरजेचं आहे. कोथिंबीरीच्या पिकाला पेरणीच्या वेळी 50 किलो 15-5-5 हे मिश्र खत देणं गरजेचं आहे. उगवून आल्यावर 20 ते 25 दिवसांनी हेक्टरी 25 ते 40 किलो नत्र देणं गरजेचं आहे. कोथिंबीरीचा खोडवा घ्यावायचा असल्यास कापणीनंतर हेक्टरी 40 किलो नत्र देणं गरजेचं आहे. अधिक उत्पादन घेण्यासाठी खुरपणीनंतर 3x2 मीटर आकाराच्या वाफ्यात 130 ग्रॅम युरिया 2 ओळीमध्ये देऊन मातीने झाकून पाणी दिल्यास आणि बी उगवून आल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी दर 10 लिटर पाण्यात 50 ग्रॅम युरिया या प्रमाणात मिसळून 2 वेळा फवारणी केल्यास पीक 30 ते 35 दिवसात काढणीस येऊ शकते आणि भरपूर कोवळी लुसलुशीत पाणी येऊन उत्पादन वाढू शकतं. कोथिंबीरीला नियमित पाणी देणं आवश्यक आहे. कोथिंबीरीला पावसाळ्यात गरजेनुसार पाणी देणं गरजेचं आहे. हिवाळ्यात 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं आणि उन्हाळ्यात 4 ते 5 दिवसाच्या अंतरानं पाणी देणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या काळात बियांची उगवण होण्यापूर्वी वाफ्यास पाणी देताना वाफ्याच्या कडेने वाळलेले गवत किंवा उसाचे पाचट लावणं गरजेचं आहे. त्यामुळे बी वाहून एकत्र न येता त्यांची चांगली उगवण होऊ शकते. आंतरमशागतीच्या संदर्भात बघूयात. सुरुवातीच्या काळात खुरपणी करून तण काढून टाकणं गरजेचं आहे. पेरणी केलेली असल्यास 2 कोळपण्या करून पीक तणमुक्त ठेवणं देखील गरजेचं आहे. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 300 मेश गंधकाची भुकटी 15 किलो प्रति हेक्टरी वारे शांत असताना पिकावर धुरणी त्याची करणं गरजेचं आहे. तसेच भुरीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लांब CS6 यासारख्या भुरी रोग प्रतिबंधक जातीचा उपयोग करणं देखील गरजेचं आहे. मंडळी, पेरणीपासून 2 महिन्यांनी कोथिंबीरीला फुले येण्यास सुरुवात होते, म्हणून त्यापूर्वी हिरवीगार कोवळी लुसलुशीत असताना कोथिंबीरीची काढणी 35 ते 40 दिवसांनी करावी. साधारणपणे 15 ते 20 सेंटीमीटर उंच वाढलेली परंतु फुले येण्यापूर्वी कोथिंबीर मुळासकट उपटून किंवा वेळ्याने जमिनीलगत कापून काढणी करावी. याशिवाय रोपांची उंची 5 सेंटीमीटरपर्यंत झाल्यानंतर रोपेही खुडून काढता येऊ शकतात. फुले येईपर्यंत खुडणी चालू राहते. नंतर जुड्या पेंढ्या बांधून गोणपाटात किंवा बांबूच्या टोपल्यांमध्ये व्यवस्थित रचून अथवा बैलगाडी टेम्पोमध्ये योग्य प्रकारे ठेवून आपण त्याची बाजारामध्ये योग्य प्रकारे विक्री देखील करू शकतो. तर मंडळी, कोथिंबीर पिकाचं जर आपल्या भागामध्ये आपण योग्य नियोजन केलं, विक्री व्यवस्थापनाच्या दृष्टीनं कोणती वेळ महत्त्वाची आहे हे आपल्या शेतकरी बांधवांना माहीतच असतं. जिथं जास्त मागणी असते किंवा जो जास्त मागणीचा हंगाम असतो त्याच्या 1 महिना अगोदर किंवा 1.5 महिना अगोदर आपण कोथिंबीरीची लागवड करू शकतो. आणि आत्ता आपण आपल्या भागामध्ये बघतो आहोत, कोथिंबीरीचे व्यापारीसुद्धा आपल्या भागामध्ये येत असतात आणि फळ बघून ते भाव देखील ठरवत असतात. तर एकरी 80,000 जवळपास 40,000 भाव देखील आपल्या शेतकरी बांधवांना मिळालेला आहे. जास्त मागणी असेल तर एकरचा भाव त्याच्यापेक्षाही जास्त असू शकतो. त्यामुळे जर कोथिंबीर लागवडीचा आपण विचार करत असाल तर या बाबी तपासून पाहणं खूप गरजेचं आहे. तर अशाच माहितीसाठी आपण शिवार वार्ता या कार्यक्रमात पुन्हा भेटणार आहोत रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती। क्लासिक रेडिओ शो असतो आरजे प्रगतीचा। नमस्कार। या महाराष्ट्राच्या मातीत या मराठी भाषेत अशी अनेक माणसं होऊन गेली ज्यांनी आपल्या सगळ्यांचं जगणं समृद्ध केलं। त्यांच्यामुळे या जगण्यातल्या अनेक रुक्ष गोष्टी टाळून आपण हसू शकलो, आनंदी होऊ शकलो। आपल्या शब्दांच्या सामर्थ्यानं हजारो मराठी जनांना ज्यांनी जगण्याचं बळ दिलं, असे महाराष्ट्र भूषण कवी मंगेश पाडगावकर। आजचा आपला क्लासिक रेडिओ शो असणार आहे मंगेश पाडगावकर स्पेशल। सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवापासून ते अगदी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। मला असं वाटतं मंगेश पाडगावकरांच्या गीतांनी नुसतीच भुरळ घातली नाही तर जगण्याचा आस्वाद घेण्याची एक दृष्टी दिली। निसर्गावर प्रचंड प्रेम करणारे, जगण्यालाच मिठीर घेऊन अगदी जगणं जोजावणारे, सोप्या आणि कमीत कमी शब्दांमध्ये जगण्याचा अर्थ मांडणारे आणि पिंपळ पानावर विश्व तारण्याची इच्छा व्यक्त करणारे कवी मंगेश पाडगावकर म्हणजे खरंच आनंद यात्री। क्लासिक रेडिओ शो मधून येतोय शुक्रतारा तुमच्या भेटीला। शुक्रग्रह आकाशात कधी जन्माला आला हे काही मला माहिती नाही, पण पाडगावकर, खळे, दाते या त्रयीच्या शुक्रताऱ्याने जन्म घेतला आणि ही शुक्राची चांदणी मराठी भावसंगीताच्या अवकाशातलं आपलं अढळ स्थान राखून आहे। या गाण्याला 58 वर्ष उलटून गेली असली तरी सुद्धा या गाण्याची सुवर्ण झळाळी कायम आहे। क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं आपल्या भेटीला, ऐकूयात।

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. मंगेश पाडगावकरांनी भावगीत लेखनाची एक वेगळी शैली निर्माण केली. त्यांच्या गीतांमध्ये एक वेगळी विविधता होती. जगण्याविषयीचं त्यांचं विलक्षण आकर्षण होतं हे त्यांच्या कवितांमधून तर दिसून यायचंच, गीतांमधूनही दिसायचं. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या त्यांच्या गीतात त्यांची ही सकारात्मक दृष्टी अगदी सहज दिसून यायची. या ओठांनी चुंबून घ्यावी ही हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. या ओळींमध्ये आयुष्य जगणं सोपं नाहीये, पण हे जगणं थांबवू नये. संकट आली तरी ती पार करावीत, पण आयुष्यात रडगाणं नाही तर जीवन गाणं आनंदानं गात राहावं हे फक्त पाडगावकरांना सुचू शकतं. या गाण्याबद्दलचा एक किस्सा अरुणदातेंनी एका त्यांच्या कार्यक्रमात सांगितला होता. त्यांना अचानक मंगेश पाडगावकरांचा फोन आला. ते म्हणाले, मी एक नवं कोरं गाणं लिहिलंय, अजून कागदावरची शाई देखील वाळली नाही. तुला फोन करण्याच्या 5 मिनिटं आधी देव साहेबांशी बोललोय. आम्ही दोघांनी हे ठरवलंय की या गाण्याला फक्त तूच न्याय देऊ शकतोस, आणि ते गाणं म्हणजे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

रेडिओ तेरणा ऍप तुम्ही आता डाउनलोड करू शकता आणि आमचे सर्वच कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आता तुम्ही फेसबुक पेजला फॉलो, लाईक, शेअर करू शकता. इंस्टाग्रामला देखील फॉलो करा, म्हणजे तुम्ही कुठेही कधीही रेडिओ तेरणाचा आनंद घेऊ शकता. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे मंगेश पाडगावकर स्पेशल. पाडगावकरांनी एकाच गाण्यात विविध भावनांचे कल्लोळही लीलया जपलेत. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं ही पाडगावकरांची कविता तर साऱ्यांनाच माहितीये. पण या पलीकडे जाऊन पाडगावकरांच्या भावगीतांनी प्रेम भाषेचं नवरूप तरुण मनाला दिलं. प्रेमाच्या अनेक छटा, विरह, आतुरता, लडीवाळपणा, त्यातला कोवळेपणा, या साऱ्या छटा तितक्याच उत्कटपणे त्यांच्या भावगीतातून आविष्कृत झाल्या. पण मंगेश पाडगावकर यांची लेखणी मला वेगळी यासाठी वाटते, त्यांनी प्रेम कविता लिहिल्या, भावगीतं लिहिली, त्याबरोबरीनं माणसाचं बदललेलं जगणं, अस्तित्व शून्यता, एकटेपणा, जीवनाप्रतीची अनास्था याबद्दलही ते यातून बोलले. माणूसपणाचं विडंबन त्यांनी नवकाव्यांनी केलं. पाडगावकरांनी एकाच गाण्यात विविध भावनांचे कल्लोळही अगदी लीलया जपले. आता हेच गाणं घ्या, असा बेबान हा वारा. हे आपल्याला निसर्ग काव्य वाटतं, पण त्यातच जगाच्या क्रूर अशा शापाचे जिव्हारी झेललेले भाले अशा ओळीही त्यांनी लिहून ठेवल्यात. पाडगावकरांचा स्वभाव हा काहीसा बंडखोर असा होता. काही संकल्पनांना त्यांचा विरोध होता. त्यांचा विरोध त्यांच्या या गीतांमधून अगदी ठाई ठाई दिसून आला. याच गाण्यात त्यांनी कुळाचे, लौकिकाचे, मी क्षणिक तोडले धागे असे शब्द लिहून ठेवले. आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचं प्रत्येक गीत हे जगण्याचं वास्तव आपल्या समोर मांडायचे आणि त्यामुळे त्यांना केवळ प्रेम कवी म्हणणं त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं नाहीये का?

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि आपण माझ्यासोबत ऐकताय क्लासिक रेडिओ शो. आजचा क्लासिक रेडिओ शो आहे मंगेश पाडगावकर स्पेशल. पाडगावकरांची प्रेमगीतं ही अजरामर आहेत. मंगेश पाडगावकर एका कार्यक्रमात म्हणाले होते की जोपर्यंत माझ्या प्रेमकविता आजचे प्रेमिकही प्रियसींना पाठवतायत तोपर्यंत मी सहज प्रेमात पडू शकतो. प्रेमावर त्यांचं भरभरून प्रेम होतं. लाजून हसणे आणि हसून ते पाहणे हे गीत तर अव्यक्त प्रेमाचं एक उदाहरण आहे. एकतर्फी प्रेमाचं इतकं सुंदर स्पष्टीकरण या गाण्यात आहे. याच गाण्याच्या एका कडव्यात ते म्हणतात, हाती धनुष्य ज्याच्या त्यांना कसे कळावे, हृदयात बाण ज्याच्या त्यांनाच दुःख ठावे. यातूनच एका प्रियकराची होणारी अस्वस्थता त्यांनी अगदी सहज साध्या सोप्या शब्दात व्यक्त केली आहे.

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो मंगेश पाडगावकर स्पेशल. पाडगावकरांनी गाण्याचे असे बरेच फॉर्म्स लिहिलेत, बालगीत, बोलगाणी, गजल, लावणी, मुक्त, छंद, पण अर्थात यात सगळ्यात त्यांची लोकप्रिय ठरली ती त्यांची प्रेमगीत. जेव्हा तुझ्या बटांना उधळी मजूर वारा, माझा न राहतो मी, हरवून हा किनारा, जेव्हा तुझ्या बटांना हे असंच अजरामर गाणं. आजकालच्या जमान्यात इतक्या हेअरस्टाईल असतात.

या बटेतलं सौंदर्य कदाचित काहींच्या लक्षात येणार नाही, पण पाडगावकरांनी हे सौंदर्य आपल्या शब्दांमध्ये इतकं अचूक पकडलंय याबद्दल त्यांना एकदा विचारलं गेलं होतं की जेव्हा तुम्ही अशी प्रेमगीतं लिहिता तेव्हा तुमच्या समोर तुमच्या पत्नी नसतात का? एकदा घरात असताना तांदूळ निवडताना आपल्या पत्नीला बघूनच हे गीत मला सुचले. यातून पाडगावकरांचा मिश्किल स्वभाव दिसून येतो. त्यांच्या विनोद बुद्धीविषयी अनेकदा चर्चा केली जाते, पण एक गोष्ट आहे की समजून घेण्यासारखी की विनोद त्यालाच करता येतात ज्याला जगण्यातला मर्म सापडलाय. त्यांच्या आतमध्ये एक जीवनाचा चिंतक होता आणि त्यांचं जगणं हेच एक तत्वज्ञान होतं.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आर्ज प्रगती. आणि आपण ऐकताय क्लासिक रेडिओ शो. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो मंगेश पाडगावकर स्पेशल. गाण्याची जन्मकथा हा कायमच रसिकांच्या कुतूहलाचा विषय असतो, पण आपल्या कल्पनेमध्ये आणि वास्तवामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. हीच गोष्ट आहे श्रावणात घन निळा बरसला या गाण्याची. आपल्या कोणालाही वाटेल की कोकणातलं निसर्गरम्य वातावरणात किंवा केतकीच्या वनात या गीताचा जन्म झाला असावा, पण या गीताचा जन्म झालाय दादर ती विटिया लोकल प्रवासात. कोणाला खरं वाटेल, श्रीनिवास खळे आणि मंगेश पाडगावकर त्या काळी मुंबई आकाशवाणीवर नोकरी करत होते. उन्हाळा ऐन भरात असताना, घामाच्या धारा वाहत असताना हे दोघं दादर ते विटी लोकल ट्रेनने प्रवास करत होते. अशात पाडगावकरांनी एका चिठोऱ्यावरती काही ओळी लिहून दिल्या. खळे साहेबांनी तो कागद पुन्हा पाडगावकरांकडे दिला आणि म्हणाले, तुम्हीच वाचून दाखवा. पाडगावकरांनी त्यांच्या खास शैलीत ओळी खळे साहेबांना ऐकवल्या. ऐकून झाल्यावर खळे काका म्हणाले, आता पुन्हा ऐकवा. असं 2-3 वेळा खळे काकांनी पाडगावकरांकडून त्यांची ही कविता ऐकली. विटी स्टेशनवर उतरताना खळे काका पाडगावकरांना म्हणाले, झाला तुमच्या गाण्याचा मुखडा तयार झाला आणि ऐन उन्हाळ्यात या सुंदर श्रावण गीताचा जन्म झाला. फक्त कविवर्यांनाच या घामाच्या धारा पाऊस धारा वाटू शकतात. मला असं वाटतं दरवर्षी श्रावण येतो, पण तो प्रत्येक वेळेला नवा वाटतो. याचं कारण म्हणजे या निसर्ग प्रतिमांनी दाटलेली ही कविता. लता दिदींचा निर्मळ स्वर आणि खळे काकांनी बांधलेल्या वरवर सोप्या पण गाताना अवघड असलेल्या चालीसारखा. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं आपल्या भेटीला.

रेडिओ तेरणा ऍप तुम्ही आता डाउनलोड करू शकता आणि आमचे सर्वच कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आता तुम्ही फेसबुक पेजला फॉलो, लाईक, शेअर करू शकता. इंस्टाग्रामला देखील फॉलो करा, म्हणजे तुम्ही कुठेही कधीही रेडिओ तेरणाचा आनंद घेऊ शकता. आजच्या आपल्या एपिसोड मधली सगळीच तुम्ही गाणी ऐकू शकताय क्लासिक रेडिओ शो मध्ये. क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो मंगेश पाडगावकर स्पेशल. मला नेहमी आश्चर्य वाटतं ते म्हणजे 72 वर्षीय कविता लिहूनही पाडगावकरांनी एकही गीत मराठी सिनेमासाठी लिहिलं नाहीये. याबद्दल त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की मी कोणाच्याही मागे पुढे करून कधीही गाणी मिळवली नाहीयेत, मी माझ्या स्वतःच्या आनंदासाठी गाणी लिहिली आहे. मंगेश पाडगावकर जगण्याचा सार त्यांच्या या गाण्यात आहे असं मला वाटतं. व्यथा असो, आनंद असू देत, प्रकाश किंवा तिमीर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मजे जाणे माझे जीवन.

मनगाने आयुष्य जगत असताना गाणं हे आलंच पाहिजे अशी त्यांची विचारशैली त्यांच्या अनेक कवितांमधून दिसते. पाडगावकरांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. त्यांच्या गीतांचा अभ्यास करावा तितका कमी आहे. जगण्याचं तत्वज्ञान सोप्प करून त्यांनी रसिकांसमोर उलगडलं. अशी पाखरे येती या गाण्यातही त्यांनी जगण्याचा प्रवाह आणि त्या प्रवाहात आलेल्या व्यक्तींच्या जाण्याची निकड खूप समर्पकपणे मांडली. अखेरचे येतील माझ्या यातल्या या ज्या त्यांच्या ओळी आहेत की इथे सुरू होण्याआधी संपते कहाणी, साक्षीला केवळ उरते डोळ्यातील पाणी, जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती, अखेरचे येतील माझ्या हेच शब्द उठी.

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत, आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे मंगेश पाडगावकर स्पेशल। पाडगावकरांची कविता म्हणजे आनंद। हा आनंद त्यांनी त्यांच्या गीतांमध्ये इतका साठवलेला आहे की आजही तो आपल्या चेहऱ्यावरती तरळतोय। आत्ताच्या पिढीला पाडगावकरांना समजून घ्यायचं असेल तर सलाम तुझे गीत गाण्यासाठी हे काव्यसंग्रह जरूर वाचा, आणि हो तुमच्या वाचण्यात काही आलं असेल आम्हाला नक्कीच व्हॉट्सअप करून नक्की लिहा। वेळेअभावी त्यांची सगळीच गाणी आपल्याला आज इथे ऐकता येत नाहीयेत, पण तुमच्या आवडीचं कोणतं गाणं लिस्ट मधून निसटलं असेल तर राग नका मानू। मंगेश पाडगावकरांची प्रकाश धुतात न आलेली कविता तुम्हाला माहिती असेल तर तीही तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप वरती शेअर करू शकता। आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे सांगण्यासाठी देखील तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 9970500900। मला काही सांगायचं सुचवायचं असेल तरीही तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करून सांगू शकता, तेव्हा जरूर मेसेज करा। पुन्हा भेटूयात नवीन भागात। आज आपण इथेच थांबतोय। मी आरजे प्रगती निरोप घेते, नमस्कार। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

रेडिओ तेरणा ऍप तुम्ही आता डाउनलोड करू शकता आणि आमचे सर्वच कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आता तुम्ही फेसबुक पेजला फॉलो शेअर करू शकता, इंस्टाग्रामला देखील फॉलो करा, म्हणजे तुम्ही कुठेही कधीही रेडिओ तेरणाचा आनंद घेऊ शकता.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीता ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या कार्यक्रमात. आणि अशाच सदाबहार कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी तुम्ही रेडिओ तेरणाचा ॲप नक्कीच डाउनलोड केला असेल, तर प्लेस्टोरला जाऊन एकदा रेडिओ तेरणाचा ॲप डाउनलोड करायचा आहे आणि इतर देखील कार्यक्रमांचा आनंद घ्यायचा आहे. तर आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. श्रोतहो, सर्वांनाच माहिती आहे ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे आणि ऊन जे आहे, उन्हाची दाहकता जी आहे ती आपल्या सर्वांना जाणवते. पण आज धाराशिवमध्ये माहिती आहे ओशाळसं आणि ढगाळसं वातावरण निर्माण झालं आहे. आणि या वातावरणात देखील, या सर्व दुष्काळी परिस्थिती जरी निर्माण झाली असली तरी देखील आपला रेडिओ तेरणा जो आहे, तुम्हाला हा गारवा, हा जो विसर पाडण्यासाठी जो कार्यक्रम घेऊन येत असतो, अशाच कार्यक्रमांसोबत मी आरजे प्रगती आपल्यासोबत आहे. आणि सुरुवात करते अगदी एका सुंदरशा गाण्याने, ज्या गाण्याने सुरुवात झाली होती रणवीर कपूर याची. तर सोनम कपूर यांच्यासोबत त्यांचा पहिला चित्रपट होता आणि त्या गाण्यामध्ये ते काय दिसत आहेत, ओ माय गॉड. तेव्हानंतर ते इतके फेमस झाले म्हणता येईल की त्याच्यानंतर त्यांची एक छबी पडली. आणि त्याच गीताने आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. चित्रपट सावरिया आणि शान यांच्या आवाजातील हे सुंदरसं गीत आहे आणि मॉन्टी शर्मा यांचं कंपोजिंग म्हणजे म्युझिक आहे आणि समीर अंजन यांचं गीत. आणि कधीतरी तुम्ही देखील हे गीत किंवा हे म्युझिक ऐकल्यानंतर नक्कीच जब से तेरे नैना मेरे नैनों से लागे रे असं म्हणत कुणाला तरी नक्कीच बोललं असेल अशी मला आशा आहे. तर सुरुवात करते याच गीत आणि आज शान याची गीतं किंवा इतर देखील गाण्यांचा आनंद आज आपण घेणार आहोत आणि त्यांच्याबद्दल बोलणार देखील आहेत. तर सुरुवात करूयात या सुंदर अशा गीताने शान यांच्या आवरात आणि त्या एरामध्ये पुन्हा एकदा जाऊयात.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे सायली, तुमचं मनातलं शब्दात मांडणारी। नमस्कार श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर येथून काही विद्यार्थी आणि प्रतिनिधी भेट देण्यासाठी आले आहेत। रेडिओ तेरनाच्या संपूर्ण टीममार्फत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। चला तर मग या खास भेटीच्या निमित्ताने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात एका सुंदर आणि भावपूर्ण गाण्याने करूया। आणि आता आपल्या या सुंदर भेटीची सुरुवात अतिशय मधुर आवाजाने करूया। ज्यांच्या आवाजात एक वेगळी शांतता होती, एक हळुवारपणा आहे आणि भावना थेट मनापर्यंत पोहोचतात। हो, मी बोलतेय त्या आवाजाबद्दल, म्हणजेच सुरेश वाडकर, भारतीय संगीत विश्वातील एक अत्यंत संवेदनशील आणि लोकप्रिय गायक। त्यांच्या आवाजाची खासियत म्हणजे त्यातली साधेपणाची आणि भावनेची सुंदर गुंफण। आणि सदमा चित्रपटातील ए जिंदगी गले लगाले हे त्यांचं गाणं म्हणजे आयुष्याकडे पुन्हा प्रेमाने पाहायला लावणारं गाणं। कधी कधी शब्दांपेक्षा एखादा आवाजच आपल्याला धीर देतो, नाही का? बरोबर, तर मग आपल्या या खास कार्यक्रमाची सुरुवात करूया एक सुंदर गीतापासून।

वेलकम बॅक आरजे प्रगती सोबत आणि आरजे सायली सोबत तुम्ही आनंद घेत आहात रेडिओ 90.4 FM दुपारचे 12:15 वाजत आहेत. श्रोते हो, मगाशी ढगाळचं वातावरण धाराशिवमध्ये झालं होतं, पण काही ठिकाणी आय थिंक जो खूप प्रखर उन्हाचा चटका जो आहे तो लागत असणार आहे. आणि या खरं तर दुष्काळी परिस्थितीमध्ये रेडिओ उतरणा नेहमी आपल्या सर्व शेतकरी बांधवांसोबत असतो आणि तो कायम राहणार आहे. आणि त्यांना या अशा गीतांनी, म्हणजे खरं तर जसं सायलीने सांगितलं की हे जे गाणं आहे ते सर्वांनाच माहिती आहे, खूप सर्वांच्या जवळचं आहे, अपसुक तुमच्या ओठांमधून देखील हे गाणं निघालंच असेल, कारण की ते गाणं एक नवी दिशा दाखवणारं आहे आणि चित्रपट देखील तेवढा सुंदर आणि खास चित्रपट आहे. प्रत्येक म्हणजे कमल हसन आणि श्रीदेवी यांची भूमिका जर तुम्ही पाहिली असेल, मी जेव्हा तो सदमा चित्रपट पाहिला तेव्हा अक्षरशः द फॅन, म्हणजे मला कमल हसन कसं म्हणजे काही आवडत असतात पण तशा टाईपमध्ये कधी आवडले नव्हते, पण जेव्हा मी त्यांचा सदमा चित्रपट पाहिला मी अक्षरशः त्यांच्या ॲक्टिंगच्या प्रेमात पडले. आणि श्रीदेवी तर ओ माय गॉड, हॅट्स ऑफ करण्यासारखी तिची ॲक्टिंग आहे या चित्रपटामध्ये. आणि सुरेश वाडकर यांनी जे हे सुंदर असं गीत गायलं आहे, एक वेगळी दिशा आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारं हे गाणं आहे. तर पुढचं गीत मात्र वेगळं असणार आहे, कारण की पुढचं गीत आहे ए आर रहमान यांचं आणि ते गीत मध्ये खूप ट्रेंडिंग. पुन्हा एकदा गुलजार यांचं गीत आहे, गुरु यांचं हे गीत आहे. आणि हे मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर स्क्रोलिंग करत असताना याच्यातला एक जो लेडीज व्हॉइस आहे तो खूप गाजला होता. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय चित्रपटामध्ये दिसतात, चित्रपट आहे गुरु. आणि या चित्रपटातील हे सुंदर असं गीत पुढच्या भेटीस आपल्याला येत आहे. एक वेगळीशी जुगलबंदी असं मला गाण्यामध्ये पाहायला भेटेल. ए आर रहमान आणि चिन्मयी यांचा आवाज आहे, खूप सुंदर असं हे देखील गाणं, नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करते आहे.

0: प्रगती, तुला एक गोष्ट जाणवली आहे का? आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटतो तेव्हा सगळ्यात आधी काय लक्षात राहतं बरं?
1: कधी त्याचं बोलणं,
0: अजून सांग.
1: कधी हसू लक्षात राहतं?
0: हसू तर नक्कीच, पण मला वाटतं डोळे. कारण डोळे काही बोलत नसले तरी खूप काही सांगून जातात.
1: हे मात्र नक्की आ.
0: अगदी आनंद असो, प्रेम असो, एखादी हुरूर असो किंवा एखादी न सांगता येणारी भावना, ती सगळ्यात आधी डोळ्यांमध्ये दिसते. आणि म्हणूनच कदाचित प्रेमाच्या गोष्टींमध्ये डोळ्यांचं स्थान इतकं खास आहे. कधी एखाद्या नजरेतून प्रेम व्यक्त होतं तर कधी फक्त एक नजरच पूर्ण कहाणी सांगून जाते. आणि अशाच नजरेच्या जादूला आपल्या पुढच्या गाण्यात शब्द मिळाले आहेत.
1: क्या बात है.
0: उर्दू शायरीचा नाजूकपणा, आशा भोसलेजींचा मोहक आवाज आणि डोळ्यांमधून व्यक्त होणारं प्रेम.
1: आय हाय, हे गाणं मला नक्कीच आठवलं. तुला कोणतं गाणं म्हणायचं ते? उमराव जॉन चित्रपटातलं.
0: एक्झॅक्टली.
1: आणि त्यावरती रेखाजींनी काय तो परफॉर्मन्स केला आहे, त्या डोळ्यांमध्ये प्रेम फक्त दिसतं ग, इतकं सुंदर तर त्या गाण्यामध्ये दिसतात. चल तर मग या डोळ्यांवरतीच ऐकूयात हे उमराव जॉन या चित्रपटातील हे सुंदर असं गीत.

0: आपण एक तहत रेडिओ देणं 90.4 FM आणि आज सदाबहार कार्यक्रमात मी आरजे प्रगती आणि आरजे सायली आहोत. तुमच्यासोबत दुपारचे वाजतायत एक. तर श्रोते हो, ही तुम्हाला जुगलबंदी कशी वाटते नक्की सांगा. गाण्यांचं एक वेगळं कन्व्हर्सेशन घेऊन आज आम्ही दोघे तुमच्यासोबत आलो आहोत. अगदी माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे की ऊन आहे, पण हा आवाज तुम्हाला नक्कीच गारवा देत असेल आणि ही गाणी देखील तुमच्या मनात कुठेतरी रुजली आहे. तर सायली, पुढे असं तुला मला असं वाटतं, आता आपण खरं तर डोळ्यांवरती बोललो सायली, पण कधी कधी असं वाटतं ना ग की प्रेमात पडल्यानंतर आपण स्वतःलाच विचारतो हे माझ्यासोबत नक्की काय घडतंय.
1: हो ना, कालपर्यंत अगदी नॉर्मल असलेलं आयुष्य आणि अचानक एखादी व्यक्ती भेटते आणि सगळंच बदलून जातं
0: आणि मग मन सारखं त्याच व्यक्तीचा विचार करतं, कारण चेहरा नसताना, म्हणजे कारण नसताना चेहऱ्यावरती स्माईल येतच की ग.
1: आणि एखादं गाणं ऐकलं तरी तेच आठवतात. बरोबर ना?
0: अगदी. आणि प्रेमाची गंमतच अशी आहे की त्याचं उत्तर आपल्याकडं नसतं, फक्त हे प्रश्न म्हणत असतो बघ.
1: कुठला?
0: आता ते तुला गाणं माहीत असेल, लव चित्रपटातलं. यस्मिता आणि चित्रा यांचं गाणं, खूप सुंदर गाणं आहे बघ ते. आणि तुला पण मला आयथिंक ते आवडतंय, तर ते गाणं बघा. मला, मी फक्त ट्राय करते हा सायली, बघ पण कसं वाटते.
1: ला ला ला ला ला ला ला, ओळखलं ओळखलं.

0: तुझे प्यार, म्हणजे बघ ना त्याचं फक्त तुला मी धून ऐकवली लगेच कसं क्लिक झालं.
1: किती गोड गायलीस तू.
0: थँक्यू.
1: खूप गोड ऐकली, खूप खूप गोड वाटलं मला ऐकून.
0: थँक्यू थँक्यू थँक्यू सायली. आणि खरं तर प्रेमाने आपल्याला इतकं बदलून टाकलेलं असतं की आपण ते गाणं म्हणत असताना देखील आपल्याला ती व्यक्ती आठवते की नाही.
1: पण हा बदल जर प्रेमामुळे असेल तर तो अनुभवायलाच हवा, कारण प्रेम कधी सांगून येत नाही, ते फक्त मनात अलगत उतरून जातं.
0: आणि मग त्या भावनेला शब्दांची गरज मला वाटतं की भासत नाही सांगली,
1: फक्त एक सुंदर धून पुरेशी असते. तर चला त्या प्रेमाच्या सुंदर आणि निरागस भावनेत पुन्हा एकदा हरवून जाऊया.

0: प्रगती,
1: हां बोल ना.
0: प्रेम म्हणलं की आपल्या मनात नकळत काही स्वप्न तयार होतात, बरोबर ना?
1: अगदी बरोबर.
0: एखादी खास व्यक्ती, तिचं हसणं, तिच्यासोबत घालवलेले सुंदर क्षण, जरी हे सगळं अजून प्रत्यक्षात घडलं नसलं तरी मन मात्र ते क्षण आधीच जगून घेतं.
1: बरोबर आहे अगं, आणि अगदी खरं आहे. आणि स्वप्नांमध्ये आपण जरी हरवलेलो असलो पण ती एक खास व्यक्ती आपल्या मनानेच रंगवलेली, अगदी स्वप्नातली राणी देखील असू शकते.
0: कधी ती खरंच आपल्या

0: आयुष्यात असते तर कधी फक्त आपल्या स्वप्नांमध्ये, पण तिचा विचार आला की चेहऱ्यावर नकळत हसू येतं आणि मन एका वेगळ्याच दुनियेत हरवून जातं.
1: जसं की आराधना चित्रपटामध्ये देखील मला गाणं आत्ता आठवते माहितीये. आणि गंमत म्हणजे त्या स्वप्नातल्या व्यक्तीला आपण कधीच काही सांगितलं देखील नसतं, तरी मन तिच्यासोबत कितीतरी गप्पा मारून निघतो ना.
0: हो ना, कधी तिच्यासोबत चाललेलं असतं, कधी तिचं हसणं ऐकत असतो आणि कधी फक्त तिच्याकडे पाहत राहतो.
1: म्हणजे प्रेमाची सुरुवात कदाचित तिथूनच होत असेल बघ साईल, जिथं वास्तवापेक्षा स्वप्न जास्त सुंदर वाटू लागतात आपल्याला.
0: आणि अशाच एका सुंदर स्वप्नातल्या राणीची आठवण करून देणारं, मनाला हलकस हसवणारं पुढचं गाणं ऐकूया.
1: अगदी सुंदर गाणं तू सांगितलेलं आहे. किशोरदांच्या आवाजातील राजेश खन्ना, सुपरस्टार राजेश खन्ना यांचं गाणं आहे. शर्मिला टागोर अगदी माहिती ट्रेनमध्ये असतात आणि बाहेरून राजेश खन्ना त्यांच्यासाठी गाणं म्हणतात, त्यांच्या राणीसाठी. याचंच हे सुंदर गाणं ऐकूयात आराधना या चित्रपटातील.

0: वेलकम बॅक. आपण ऐकत आहात रेडिओ 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आरजे प्रगती,
1: आणि मी आरजे सायली.
0: आम्ही दोघीही तुमच्यासोबत आहोत. दुपारच्या या सत्रात दुपारचे वाजतात 1:12 लाईव्ह सेशन सुरू आहे. श्रोते, जरी तुम्ही मला दिसत नसाल तरी हा आवाज, दोघींचाही आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आणि आजचा कार्यक्रम कसा वाटतोय हे मला नक्की सांगा. तर आजचं जे कॉम्बिनेशन आहे ते देखील कसं वाटतं सांगा. एक जुनं गाणं, एक नवीन म्हणजे 2000 पुढची जी तुम्हाला आवडतात अशीच गीतं घेऊन आजचा कार्यक्रम घेण्याचा आमचा अट्ठास होता. तर बाई तर हे जे कॉम्बिनेशन आहे किशोरदांच्या आवाजातील किंवा आपण जी गाणी 90s ऐकतो, सतत आपण 90s देखील गाणी ऐकतो. आणि मग काय होतं की 90s देखील ओरा मी परत घेण्याचा प्रयत्न आज केला. तसंच सायली कसं करते की जुनी गीतं जी तुमच्या मनात खरंच खोलवर रुतलेली आहेत अशी ती गाणी घेऊन सांगण्याचा प्रयत्न करते. आणि थोडंसं प्रेमाबद्दल बोलून, प्रेमाचा विषय घेऊन आम्ही आज दोघीही तुमच्यासोबत आलो आहेत. तर आजचा कार्यक्रम कसा वाटतो हे 9970509 क्रमांकावरती नक्कीच सांगायचं आहे. तर सायली, मला पुढे सांगा, आज आपण प्रेमाबद्दल देखील बोलतो आणि तशी गीतं देखील घेतोय, तर त्याच्याबद्दल तू काय म्हणशील? आता पुढचं गाणं जे आहे त्याच्याबद्दल काय सांगशील?
1: प्रगती, मला एक सांग, प्रेमात पडल्यावर माणूस खरंच वेडा होतो का?
0: असला क्वेश्चन विचारलंस तू मला?
1: सांग ना, सांग.
0: असं वाटतं तर बाबा मला, कारण की आधी जो माणूस आपण म्हणतो ना, मला सगळ्या या प्रेमात काही इंटरेस्ट नाही, आणि तोच नंतर दिवसभर एकाच व्यक्तीचा विचार करत बसतो.
1: म्हणजे प्रेम झालं की डोकं कमी आणि हृदय जास्त काम करतं.
0: अगदी. समोरची व्यक्ती एकदा हसली तरी वाटतं बस आजचा दिवस सक्सेसफुल यार.
1: आणि रिप्लाय 5 उशीर आला की काय झालं, माझ्यावर रागवली का काय, अशी चौकशी सुरू.
0: अरे बापरे, हे तर विचारूच नको. म्हणजे प्रेमात पडल्यावर आपण शहाणी राहतच नाही, आपण त्या व्यक्तीचे दिवाणी होतो ना ग.
1: आणि मग अशा दिवानगीला बॅकग्राऊंड म्युझिक तर हवंच ना? ऍब्सोल्युटली. चला तर मग आपल्या या थोड्याशा क्रेझी आणि रोमांटिक मूडला अजून रंग देऊया.
0: आता पुढचं जे गाणं खरं तर म्हणतेस ना, ते गाणं म्हणजे असंच आहे, जे जी व्यक्ती समोर नाहीये तिच्यासाठी हे गाणं सलमान खान म्हणतो आहे. आणि ओ माय गॉड, जेव्हा त्यांनी तो त्या चित्रपटात हे गाणं केलंय, त्याच्यामध्ये त्याच्या 6 त्याची क्रेज खूप वाढली होती, चित्रपट खूप गाजला होता, सगळी गाणी लोकप्रिय आहे. तुला माहितीये सलमान खान आणि काजोल यांचा चित्रपट आहे प्यार किया तो डरना क्या, आणि त्या चित्रपटातलं हे गाणं जे सर्वांनाच खरं तर खूप आवडतं, ती स्टेप सर्वांना खूप आवडते, सलमान खान त्यात खूप सर्वांना आवडतो. तर पुढचं गाणं

0: वेलकम बैक प्रगति. प्रेमाच्या गप्पा आपण खूप केल्या, पण एक गोष्ट सांगू का?
1: कोणती ग?
0: आजकाल प्रेम फक्त फीलिंग्स वर चालत नाही, त्यासाठी बजेट पण लागतं.
1: ते मात्र खरंय, कारण की महंगाई इतनी बढ गई है भाई. अगदी कॉफी, डिनर, गिफ्ट, शॉपिंग प्रेमापेक्षा खर्चच जास्त वाढलेत म्हणताय.
0: आणि महिन्याच्या शेवटी वॉलेट पण म्हणतं बस कर आता, हे आता प्रेम प्रेम बस कर आता.
1: म्हणजे कसं होतं बघ ना, खर्च कितीही असला, प्रेम खरं असलं तरी त्या छोट्या छोट्या मुमेंट्सची किंमत वेगळीच असते बघ.
0: अगदी बरोबर. म्हणजे प्रेमात खर्च होतो, पण आठवणी मात्र आयुष्यभरासाठी जमा होतात.
1: वा, काय भारी हिशोब आहे यार. अरे बापरे.
0: चला तर मग या प्रेमाच्या गोड हिशोबाला एक सुंदर गाण्याची साथ देऊया.
1: पुढचं गाणं पण असंच खूप लोकप्रिय ठरलेलं आहे बरं, मुमताज आणि शमी कपूर यांच्या आवाजातील. प्राण पण आहे त्या चित्रपटात. आणि ब्रह्मचारी हा चित्रपट आहे. बघा बघ, नाव ब्रह्मचारी, प्रेमाबद्दल सांगणारी व्याख्या यांची देखील कशी आहे.
2: आजकल तेरे मेरे प्यार की चर्चे हर जुबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. आजकल तेरे मेरे प्यार की चर्चे हर जुबान पर.
1: अच्छा,
2: सबको मालूम है और सबको खबर हो गई.
0: तो क्या

0: आपण ऐकत आहात रेडिओ 90.4 FM आपली माणसे आपला आवाज दुपारचे लाईव्ह सेशन मध्ये मी आरजे प्रगती आणि आरजे सायली तुमच्या समवेत आहोत. 1:27 श्रोत्यांना हा आवाज येतोय पण मला श्रोते आहे आय एम रिअली सॉरी की तुम्ही मला दिसत नाही आहेत बरं, पण हा आवाज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतोय. आणि आजचा कार्यक्रम कसा वाटतोय हे नक्की सांगा. आज ट्विस्टेड गाणे घेतलेत, जुनं एक गाणं आणि एक थोडंसं 90s, थोडंसं नवीन, थोडं 2000-2005 अशी काही ते गाणी घेऊन आज दोघी आम्ही हा सेशन करायचा ठरवलाय. लाईव्ह सेशन आहे बरं, तुम्हाला वाटेल की रेकॉर्डेड आहे पण अजिबात नाही, हा लाईव्ह सेशन आहे आरजे सायली आणि आरजे प्रगती सोबत. दुपारचे 1:30 तर सायली पुढचं गाणं तुला कुठलं आठवतंय मला सांग.
1: प्रगती मला सांग, प्रेमात सगळ्यात गोड काय असतं माहिती आहे का तुला?
0: मला नाही माहिती. चॉकलेट आईस्क्रीम मला तर हेच वाटतं.
1: प्रेमाच्या गोड गोड गप्पा की आईस्क्रीम आणि चॉकलेट?
0: खरं तर म्हणजे चॉकलेटच मला तर जास्त आवडतं, चॉकलेट आईस्क्रीम वगैरे. मुलींना कसं चॉकलेटच आवडतं, प्रेमात असं किंवा नसो चॉकलेट आईस्क्रीम माझं तर मूड एकदम फ्रेश होतो बघ. रात्री 12 जरी दिलं तरी मी आईस्क्रीम खाते माहिती आहे. आणि कोणी विचारलं इतकं आईस्क्रीम का खातेस तर सरळ उत्तर, दिल तूट जात आहे. अगदी म्हणजे कसं माझ्या आवाजासाठी माहिती आहे आईस्क्रीम हे नाही आहे पण तरी देखील मला खावंसं वाटतंच बघ.
1: अरे वा, म्हणजे हार्टब्रेकसाठी डेलिशियस ट्रीटमेंट म्हणजे आईस्क्रीम का?
0: येस येस, मला तर तसं वाटतं.
1: एक स्कूप चॉकलेट आणि सगळ्या प्रॉब्लेम्स थोड्या वेळासाठी विसरायच्या.
0: येस,
1: मग चला अशाच गोड मस्तीच्या मूडमध्ये ऐकूया एक मजेदार गाणं.
0: असंच गाणं कोणतं आहे तुला माहितीये? आपल्या हम आप कह कौन या चित्रपटातील किती गोड, त्याच्यामध्ये देखील सलमान खान आणि माधुरी दीक्षित, म्हणजे फॅमिलीनी पहावासा चित्रपट तो देखील. पण हे गाणं चॉकलेट लेम ज्यूस आणि आईस्क्रीमची आठवण करून देतं असं गाणं आहे. त्यातलं एक कडवं तुला माहितीये? आपल्या श्रोत्यांना आवडेल अशी आशा करते बरं. आम्ही ट्राय करतोय फक्त बरं श्रोते.

नमस्कार, मी साक्षी घोडके. आम्ही सर्वजण स्वामी विवेकानंद ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमधून तेरणा FM रेडिओ स्टेशनला व्हिजिट द्यायला आलेलो आहोत. तर येथे येऊन आम्हाला खूप छान वाटलं, सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं. तर आता मी सादर करणार आहे काकण सॉन्ग. जगण्याची आशा या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता, समजून घेना स्वप्नांचे रंग, मी तुझ्यात दंग. उरे बाकी काय तुझी साथ संग असताना, आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कानल्या, मनाचा फाळ ना करू बांधून घे जरा झुला. डोळ्यात तूच साजनी सुखाचा स्पर्श तू नवा, तुझ्या विना उरेन अर्थ जीवना.

नमस्कार धाराशिव, मी तुमच्यासोबत जोडलेलो आहे आदित्य डावकरे. मी आलेलो आहे SVIT सोलापूर इथून, म्हणजे स्वामी विवेकानंद इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इथून. तर आज आपण तेरणा रेडिओला भेट दिलेली आहे. तर आपण आत्ता तुमच्यासाठी एक गाणं सादर करत आहोत, तेरी मेरी कहाणी. तर आपण ऐकूया.

हॅलो एवरीवन, माय नेम इज जोया. मी एक शायरी सादर करत आहे. FM मॉड्युलेशन रेडिओबद्दल माहिती मिळाली थोडी. मस्ती मज्जा करत आज खूप घेतलं आम्ही नॉलेज. या कॉलेजला येऊन खूप भारी वाटलं. थँक्यू तेरणा कॉलेज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा हा कार्यक्रम असा असतो की ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय असेल किंवा तेरणा नॉलेज सिटीच्या कॅम्पसमध्ये येऊन त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि ते शिक्षण पूर्ण करत असतानाच त्यांना यशाचा मार्ग गवसतो आणि त्याप्रमाणे ते पुढे मार्गक्रमण करतात आणि ज्या यशाला गवसणी घालतात तो यशाचा मार्ग जो आहे तो आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक असतो। अगदी याच पद्धतीनं आज आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सायली भारत साळुंके हिला। ती बी फार्मसीच्या फायनल इयरला म्हणजे नुकतीच तिची परीक्षा झालेली आहे आणि तिचं शालेय शिक्षण जे आहे ते छत्रपती हायस्कूल त्यानंतर भोसले हायस्कूलला झालेलं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती तिची निवड झालेली आहे स्टार्टअपसाठी। म्हणजे स्टार्टअप म्हणजे आपल्याला माहिती आहे की आज भारत सरकारने स्टार्टअप करणारे अनेक जे युवक आहेत त्यांच्यासाठी मदत करत आहे तर अगदी त्या पद्धतीनं तिने एक स्टार्टअप सुरू करणार आहे आणि त्यासाठी एक प्रायव्हेट कंपनी स्थापन करावी लागते आणि तीही ते करणार आहे। तर यासाठी तिने एक संशोधन केलं जे की आपल्याला माहिती आहे की जॉईंट नी पेन म्हणजे आपल्या गुडघ्यामध्ये काही पेन होत असतात त्यावेळेस आपण बऱ्याच वेळेस गुडघ्यावर काहीतरी क्रीम लावणं किंवा काहीतरी गोळ्या औषधं घेणं अशा पद्धतीनं करतो पण एक तिनं नाविन्यपूर्ण असा एक पॅच डेव्हलप केलेला आहे जसं आपण एखादी चिकट पट्टी लावतो अगदी त्या पद्धतीनं तर ती त्याची निर्मिती केलेली आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच जॉईंट नी पेन जे आहे ते कमी होण्यासाठी मदत होणार आणि तिनं हे जे टेक्निकल भाषेत म्हणत फॉर्म्युलेशन केलेलं आहे तर ते नेमकं काय आहे हेही आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्यासाठीच तिला बाटू युनिव्हर्सिटीने त्यासाठी स्पॉन्सर केलेलं आहे प्रमोट केलेलं आहे आणि अर्थात हे जे आहे ते फंड आणि मेंटॉरिंग जे असणार आहे ते करणार आहे बाटू युनिव्हर्सिटी आणि जे बाकीचं मग तिला जे काम करायचं त्यासाठी आपलं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालया अंतर्गत फार्मसी इन्स्टिट्यूट जे आहे त्यांच्या वतीनं त्याला ते मदत मिळणार आहे। तर निश्चितच आणि यासोबतच सायलीचं आणखीन एक आहे की तिचं कॅम्पसमधून सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे एका कंपनीमध्ये म्हणजे अशा सर्वच प्रकारे तिनं यशाला गवसणी घातलेली आहे तर तेही आपण समजून घेणार आहोत आणि आज सायली भारत साळुंके सोबत तिला मेंटॉर करणाऱ्या आणि तिला मार्गदर्शन करणाऱ्या तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या एचओडी माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम याही या ठिकाणी आहेत। तेव्हा आपण सर्वप्रथम तर सायलीशी चर्चा करूया। सायली, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणा स्टुडिओमध्ये।
2: नमस्कार मित्रांनो, मी सायली भारत साळुंके, मी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये फार्मसी डिपार्टमेंटमध्ये फायनल इयरची स्टुडंट आहे। नुकतीच माझी एक्झाम झालेली आहे आणि आत्ता माझं सिलेक्शन डी बाटू युनिव्हर्सिटी अंतर्गत DFIE म्हणजेच हे एक इनोव्हेशन सेंटर आहे। माझं एक नवीन इनोव्हेशन मी लॉन्च करायचा प्रयत्न करते, त्यासाठीच माझं स्टार्टअपसाठी जो काही फंड लागणार आहे आणि मेंटॉरिंग लागणार आहे ती मला प्रोव्हाइड करत आहे युनिव्हर्सिटी।
1: तर एकूणच सुरुवातीलाच म्हणजे ज्या पद्धतीनं तुमचा कॅम्पसला वगैरे इंटरव्ह्यू होतो टेल अबाउट युअर सेल्फ म्हणलं की माणूस सांगायला सुरुवात करते तशा पद्धतीनं तू केलं, पण आम्हाला तुझ्या खरं तर हे यशाची जी माहिती आहे ती एका वाक्यात समजून घेण्याच्या ऐवजी पूर्ण तुझी जर्नी कशी राहिली हे आम्हाला समजून घ्यायचं आहे। तर सर्वप्रथम तर जसं मी अनाऊन्स केलेलं होतं अगोदरच तुझी ओळख करून देताना सांगितलेलं होतं आणि तूही आत्ता सांगितलं की एक स्टार्टअपसाठी तुला डीबाटू युनिव्हर्सिटीनं तुला प्रमोट केलेलं आहे, तर त्याच्या अगोदर मला हे जाणून घ्यायचं आहे सायली की तुझं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील फार्मसी करण्याचं हे जे हा जो विषय होता तो कधी तू ठरवला आणि तुला असं म्हणजे अगोदरपासूनच तू ठरवलेलं होतं का तुला फार्मसीच करायचं का असं काही विषय होता?
2: तर ऑनेस्टली सांगायचं झालं तर फार्मसी हे माझं अल्टिमेट गोल नव्हतं किंवा फार्मसीला ऍडमिशन घेणं हे माझं अल्टिमेट गोल नव्हतं। माझं अल्टिमेट गोल काहीतरी वेगळंच होतं, पण मला काही हेल्थ इश्यू होते। मी 9 इयर्सची असताना माझी हर्ट सर्जरी झाली आहे, देन आता रिसेंटली माझी गॉल ब्लॅडर रिमूव्हलची सर्जरी झाली आहे, देन मी अस्थमॅटिक पेशंट आहे, मला ब्रिदिंगला इश्यू होतात, अँझायटी इश्यू आहेत मला। आणि या सर्वातून जात असताना मला एक लक्षात आलं की जेव्हा मी फार्मसी वर्कमध्ये फार्मसी फील्डमध्ये वर्क करेन त्यावेळेस मला या गोष्टींचंही नॉलेज भेटेल आणि मला करायचं होतं ऍक्च्युली मला आर्टिस्टिक गोष्टीमध्ये किंवा क्रिएटिव्हिटीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, तरी मी बी फार्मसी चूज केलं बिकॉज ऑफ या कंडिशन हेल्थ इश्यूजमुळे मी बी फार्मसी चॉईस केलं। अँड देन मला बिझनेस अनालिटिक्स किंवा स्टार्टअप या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे इनिशियलपासूनच। जसं मी माझं 12th पासआउट केलं त्यानंतर ज्यावेळेस मी करिअरबद्दल आपण नवीन असतो आपल्याला काही माहिती नसतं त्यावेळी मी खूप लोकांकडून गायडन्स घेतला, देन मी खूप त्याच्याबद्दल रिसर्च केला, स्टडी केला की मला नेमकं काय करायचंय. अँड देन मी बी फार्मसी चूज केलं. आणि बी फार्मसीची 4 इयर्सची जी जर्नी होती यामध्ये माझं साईड बाय साईड एक वर्क चालूच होतं जे की मी पर्सनली करत होते. आणि देन जे काही इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत ते माझ्या डोक्यात येत असतात सतत. म्हणजे आणि हा जो हर्बल पॅचेसचा आहे तो आम्हाला
1: त्याच्यावर जोयात आपण हर्बल पॅचेस.
2: ओके ओके. हा
1: तर ज्या पद्धतीनं तू सांगतेस की तुझी सुरुवात जी आहे ती हेल्थच्या रिलेटेड, म्हणजे तुझं हार्टचं ऑपरेशन असेल किंवा बाकीच्या तू 2-3 ज्या इश्यू सांगितले ते ऍक्च्युली मी त्याच्यानं थोडंसं सरप्राइझिंग होतोय की तुला हे सांगताना सुद्धा भीती वाटत नाही. ऑलरेडी तू आता त्या प्रोसेसमधून गेलेली आहेस. तर हे नेमकं काय, म्हणजे एखाद्याला कुणाला जरी इंजेक्शन जरी द्यायचं म्हटलं तर ते घाबरतात, तर हे काय नेमकं होतं हे अगोदर सांग आणि त्याला तू कसं टॅकल केलं ते सांग.
2: ओके. मी जन्मल्यापासूनच मला हा हर्टचा इश्यू होता. हर्टला होल होतं छोटं आणि लंग्सला इन्फेक्शन होतं. सो डॉक्टरांनी सर्वायवल चान्सेस किंवा हे या गोष्टी आहेत थोडं कॉम्प्लिकेटेड आहे असं माझ्या पॅरेंट्सला सांगितलं होतं. देन यांनी खूप माझ्यासाठी एफर्ट्स घेतले, ऑब्व्हियसली खूप घेतले, जे की नॉर्मल, म्हणजे मी त्याच्यासाठी नेहमी ग्रेटफुल असणार आहे. देन माझं ओपन हर्ट सर्जरी झालं मुंबईला बालाजी हॉस्पिटल बायकाळा, तिथे माझी ओपन हार्ट सर्जरी झाली. त्याच्यानंतर मला थोडंसं एक वीक होती माझी इम्युनिटी, थोडं रिकव्हरीला टाईम लागला. त्याच्यानंतर मला अस्थमाचा इश्यू आहेच, म्हणजे डस्ट ॲलर्जी किंवा जो काही वातावरणामध्ये चेंज झाला असतो, क्लायमेट चेंज झालं की मला लगेच कॅच होतं. आणि कोविडमध्ये पण मला ब्रिदिंग इश्यू होते. त्याच्यानंतर आता मी ज्यावेळेस बी फार्म जर्नी स्टार्ट केली त्यामध्ये मला अँझायटी किंवा एक मेंटल डिस्टर्बन्स होत असतो. मेंटल डिस्टर्बन्स यासाठी की मी हेल्थ कंडिशन मधून खूप हेल्थ कंडिशन मधून गेलेली आहे आणि यासोबतच माझे पर्सनल प्रॉब्लेम्स टॅकल करत करत मी इथंपर्यंत आली आहे. तर मला माझे हेल्थ इश्यूज हे माझा वीक पॉईंट बनवायचा नव्हता कधीच, त्यामुळे मी जनरली ह्या कोणाला नाही सांगत. पण तेरणा रेडिओ या माध्यमातून सांगायला मला आवडेल की मी या कंडिशनमध्ये जाऊनही आत्ता मी एक ठामपणे एक स्वतः मेंटली स्ट्रॉंग होऊन स्वतःचं स्टार्टअप करण्याचं प्लॅन करते. आणि त्यानंतर
1: सायली एक मिनिट अजून एक विचारायचं, तू खूप बोलतेस कारण आयुष्यामध्ये तू अशा काही गोष्टी मधून तू सर्व्हाइव्ह केलेला आहे की जे ऐकणाऱ्या लोकांसाठी खूप इंटरेस्टिंग आहे किंवा त्यांना ते थोडंसं प्रेरणादायक वाटणार आहे की तू याच्याशी टॅकल कसं केलं. आता जोपर्यंत तुला लहानपणी तुझ्या हार्टचं ऑपरेशन होण्यापर्यंत किंवा बाकी सगळ्या गोष्टी माहिती होण्यापर्यंत तुझं वय लहान होतं, तुला कदाचित ते अंडरस्टँडिंग नसेल की तुला असं काहीतरी होतं, फक्त तुला त्याचा पेन जाणवत असणार आहे आणि त्याप्रमाणे तुझ्या घरच्यांनी तुला ह्या सगळ्या गोष्टीला मदत केलेली असणार आहे. पण ज्यावेळेस तू पुढे जसं जसं तुझं 10वीचं वर्ष असेल, 11वीचं वर्ष असेल, तुला हे माहिती आहे की तुला हे हेल्थ इश्यू आहेत सगळे, म्हणून तरी सुद्धा तू त्या सगळ्या गोष्टीला टॅकल करत होती, तर त्यावेळेसची मेंटॅलिटी कशी असायची तुझी आणि तू मग कशा पद्धतीनं या सगळ्या, कारण आपल्याला तुला जे स्टार्टअपसाठीचं तुला जे बाटू युनिव्हर्सिटीनं मेंटॉरशिप दिलेली आहे, स्पॉन्सर दिलेला आहे, कॉलेज तुला एवढी हेल्प करत आहे, अर्थात तुझ्यामध्ये जे टॅलेंट आहे त्याच्यानुसारच ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्याच्यावर आपल्याला यायचं आहे. पण त्याच्या अगोदरचा हा जो संघर्ष आहे तो महत्वाचा आहे. तर तुला हे डोक्यामध्ये होतं बॅक ऑफ द माइंडला की अरे हे मला असे असे हेल्थ इश्यू, तर ते कसं टॅकल करायचीस तू किंवा तुला काय असं?
2: यामध्ये मला फॅमिली सपोर्ट खूप महत्वाचा ठरला. मी लहानपणापासून घरामध्ये बघतीये की कुठलाही प्रॉब्लेम असू देत त्याला हसत हसत कसं फेस करायचंय, आणि आपले कुठलंही हेल्थ कंडिशन असो किंवा कुठलीही सिच्युएशन असो, फायनान्शियल असो किंवा मग कुठलाही डिस्टर्बन्स असो, त्याचा अफेक्ट आपल्या करिअरवरती न होता कसं आपण एक रिप्रेझेंट करतोय स्वतःला, हे माझ्या फॅमिलीमधून बघितलंय. माझे पप्पा, माझी मम्मी, माझा दादा हे तिन्ही लोक माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि त्यांनी मला खूप मदत केली आहे मेंटली स्ट्रॉंग बनण्यासाठी.
1: अच्छा, तर मग हे सगळं मेंटली स्ट्रॉंग तुला बनवतं ते अर्थातच एखाद्या कुटुंबाचा सपोर्ट असल्यानंतर काय विषय असतो हे आपण आतापर्यंत जवळपास गेले 7-8 मिनिटं बोलत आहोत आणि सायली भारत साळुंके हिच्या वक्तव्यातून आपण हे सर्व समजून घेत आहोत की संघर्षाचे अनेकदा प्रसंग येतात, म्हणजे केवळ आर्थिक संघर्ष असतात असंच नाही तर शारीरिक संघर्षावर सुद्धा मात करता येऊ शकते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपण सायली साळुंकेकडे पाहून आपण समजू शकतो. ती मूळता राहणारी धाराशिवची आहे आणि तेरणा इंजिनियरिंग कॉलेजच्या परिसरातच, म्हणजे तू पॉलिटेक्निकच्या समोर तुझं घर आहे. अच्छा, तर आता मला सायली हे विचारायचं की तू 10वी 11वी 12वीला असताना तू जसं म्हणते की तुझा अल्टिमेट गोल नव्हतं की तुला फार्मसीला जायचं, पण हेल्थ इश्यूचा विषय होता, पण 12वी नंतर तू MBBSला पण जाऊ शकली असती किंवा असं काही विचार केला होता का?
2: हो ऍक्च्युअली MBBS नाही बट मला बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये इंटरेस्ट होता.
1: बरं.
2: हा आणि क्रिएटिव्ह म्हणलं तर मला डान्सिंग स्किल्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि त्याच्यावर वर्क करते बट डान्स मध्ये काय होतं आपल्याला ब्रीदिंग इश्यू होतं त्यामुळे मी तिथे जास्त करू नाही शकली आणि देन मग इथे जे काही कॉम्पिटिशन असतात तिथे मी पार्टिसिपेट करते आणि खुश आहे मी.
1: बरं, आता मग बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचा विषय आता तुला खरं तर तो मिळतोय म्हणजे फार्मसी कम्प्लीट झाल्यानंतर, पण मग तू फार्मसीमध्ये ऍडमिशन घेण्याचं कधी ठरवलं आणि तू ऍडमिशन तेरणाला घेण्याचं का ठरवलं ते सांग.
2: ओके, तेरणा महाविद्यालय हे ओव्हरऑल दृष्टिकोनाने मला योग्य वाटलं.
1: जवळ पण
2: जवळ आहे. हा, फर्स्टली तर ते जवळ आहे, मी माझ्या फॅमिलीसोबत राहू शकते आणि साईड बाय साईड मी माझं काम देखील करू शकते. आणि देन मी इथे येऊन व्हिजिट केलं, प्रिन्सिपल सरांशी भेटले, HOD मॅमशी भेटले. हे दोन व्यक्तिमत्व असे आहेत की त्याच्यामधून मी इतकी इन्स्पायर झाले की ठीक आहे मला हेच कॉलेज घ्यायचं आहे, मी ठरवलं.
1: अच्छा अच्छा. मग आता प्राचार्य डॉक्टर व्ही वी माने सर असतील किंवा HOD डॉक्टर प्रीती मॅडम मॅडम असतील, त्यांनी तुला एकूण पहिल्यांदा गायडन्स केलं आणि तुझी जर्नी सुरू झाली फार्मसीची की तू फायनली त्या डिसिजनपर्यंत आलं. चार वर्षाची जी जर्नी होती फार्मसीमधली, म्हणजे एक तर तुला तुझे हेल्थ इश्यू माहीत होते काय आहेत ते, त्याला तू टॅकल करत पुढे आली होती आणि अर्थात तुझा कॉन्फिडन्स आणि तुला ह्या सर्व गोष्टीला पुढे जाण्याचं तर निश्चित ते आत्ताच्या पण बोलण्यातून दिसून येत आहे. तर या चार वर्षाच्या जर्नीमध्ये तू नेमकं काय काय शिकली किंवा कशा पद्धतीनं तू तुझ्या डोक्यातला जे इनोव्हेटिव्ह आयडिया होता त्याला तुला सपोर्ट कसा मिळाला या चार वर्षाच्या जर्नीमध्ये? ते
2: आफ्टर 12th माझं सिलेक्शन झालं DBAT युनिव्हर्सिटीला थ्रू CET फार्मसीसाठी, बट देन मी आजारी पडले आणि माझा टाईम गेला. त्यानंतर मी ते कॉलेज अलॉट नाही केलं बिकॉज ऑफ माय पर्सनल रिझन्स आणि माझी हेल्थ कंडिशन, त्याच्यामुळे 1 year माझा गॅप होता. हा, 1 year गॅपमध्ये मी मेंटली डिप्रेस झाले. त्या 1 year माझी मेंटल हेल्थ खूप खराब झाली जे की मी एक्सप्रेस नव्हते करू शकत किंवा आपल्या सोसायटीमध्ये मेंटल हेल्थबद्दल अवेअरनेस नाही आहे, अजूनही नाही आहे तितका. त्यामुळे मी मेंटल हेल्थमध्ये स्वतः डिप्रेस खूप झाली, पण त्यातून मी इतकं खूप काही शिकले की मेंटल हेल्थ सांभाळणं किती महत्वाचं आहे हे त्या 1 year मला कळालं. आणि अदर स्किल्स रिसर्च म्हणा मी ते 1 year केलं आणि मी कुठं कमी पडले. 11-12 जर्नीमध्ये मी थोडीशी लो झाले, जे मेंटेन केलं होता 10% परफॉर्मन्स तो माझा 11-12 कमी झाला बिकॉज ऑफ हेल्थ अँड मेंटल इलनेस. त्यानंतर 1 year गॅप घेतल्यानंतर मला खूप गोष्टी समजल्या, मला नेमकं काय करायचंय, कुठे कुठे युटिलाइज करायची माझी एनर्जी हे मी ठरवलं. आणि देन 1 year मी बी फार्मसीला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय चूज केलं.
1: अच्छा, मग या 4 जर्नीमध्ये तुला जेवढे काय आतापर्यंतचे अनुभव आलेले होते हेल्थच्या रिलेटेड करिअरच्या रिलेटेड सगळे, आता त्याला तू समराईज कुठेतरी केलेला होता, तो एक न्यू जर्नी स्टार्ट केलेली होती, तर ह्या 4 कालावधीमध्ये तुला काय काय अनुभव आले ते सांग. म्हणजे आपण थेट त्या 4 अनुभवाला लिंक करूनच पुन्हा मग तुझ्या इन्क्युबेशन सेंटरपर्यंत.
2: ओके, सो इनिशियली मी 1st year जेव्हा कॉलेजमध्ये आले, कॉलेजचा पहिला दिवस होता, सगळ्यांनी नवीन नवीन क्वेश्चन्स विचारले, फ्युचर प्लॅन्स काय आहेत, कोणाचं हायर स्टडीज होतं, कोणाचे खूप काही प्लॅन्स होते. पण मी माझी जर्नी किंवा माझं अल्टिमेट गोल एका वाक्यात कधीच सांगू शकले नाही कारण मला मल्टीटास्किंग आणि खूप साऱ्या गोष्टी ॲट अ टाईम करायच्या होत्या आणि समोरचा व्यक्ती तो समजून घेताना नेहमी त्याचं एकच उत्तर असायचं, हे सगळं तू कशी करणार आहेस, तुला एकच अल्टिमेट गोल पाहिजे ना, असं होतं. बट मी त्यांना एक्सप्रेस नाही करू शकले की मला या गोष्टी सगळ्या करायच्यात कारण मला आयुष्यात प्रत्येक गोष्ट शिकायची जी मी ठरवली आहे आणि त्यासाठी माझी हेल्थ कंडिशन किंवा कुठलेही दुसरे रिझन्स मी कधीच समोर आणणार नाही आणि मी आणतही नाही. तर 1st पहिला दिवस जो होता त्यावेळेस प्रत्येक प्रोफेसर्सनी विचारलं, तुला तुमचं प्रत्येकाला विचारलं अल्टिमेट गोल काय आहे, आयुष्यात काय करायचं आहे. तेव्हा माझ्यासमोर असे प्रश्न उभा राहिले की तू एका टाईमला हे सगळं कसं करणार आहेस, एकच गोल पाहिजे आणि तू त्याच गोलच्या हिशोबाने प्रयत्न करशील. बट मी आयुष्यात इतक्या सगळ्या गोष्टी बघितल्यात ऍट अ टाइम, त्या लिंक केल्या मी माझ्या गोल सोबत, या गोष्टी ऍट अ टाइम माझ्यासोबत घडत आहेत तर माझ्या अचीवमेंट्स ही ऍट अ टाइम जास्ती असायला हव्यात असं माझं प्लॅन होतं. देन जेव्हा प्रत्येक एक्झाम्स जी होती आपली, फार्मसीला खूप साऱ्या एक्झाम्स द्यायला लागतात आणि खूप थेरॉटिकल म्हणजे बर्डन असतं, यासोबत जेव्हा मी प्रत्येक एक्झाममध्ये येत होती, प्रत्येक एक्झाममध्ये मला काहीतरी हेल्थ इश्यू होता, कधी ॲक्सिडेंट होता, कधी सर्जरी होती, कधी अस्थमॅटिक इश्यू होता, पण या सगळ्या इलनेसमध्ये माझ्या प्रोफेसर्सनी आणि स्पेशली डॉक्टर प्रीती माने मॅडमनी खूप सपोर्ट केला. याच्यामध्ये फॅमिलीमध्ये पण थोडासा डिस्टर्बन्स झाला, जसं की ॲक्च्युली मला नाही आवडणार हे बोलायला बट ठीक आहे, म्हणजे काही गोष्टी झाल्या, मी माझ्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला आणि जे मला इन्स्पायर करत होते त्यांना मी गमावलं जे की खूप धक्कादायक होतं. हा,
1: अच्छा, तर आता हे पण आता गोष्ट, म्हणजे मला असं वाटतंय की तुला जरी आता ते जाणवत असलं म्हणजे तुझ्या बोलण्यातून की तुला सर्वात मोठे ज्या सपोर्ट करणारं तुझं ते जो शक्तिस्थान होतं ते हरवलं, तरी पण तुझ्या आयुष्यामध्ये इतके प्रसंग आलेले होते की तू त्याच्यातून सुद्धा बाहेर पडली. तिथून पुढची जर्नी कशी झाली?
2: ते जितका वेळ माझ्यासोबत होते तितका वेळ त्यांनी मला इतकं सक्षम बनवलं की मी मेंटली कुठलेही डिसिजन घेताना फायनान्शियल डिसिजन, लहानपणीच मी घरामध्ये फायनान्शियल स्टेबिलिटी आहे त्यामुळे फायनान्शियल कसे बॅलन्स ठेवायचं असतो, किती काय कसं कसं कसं डिस्ट्रीब्युट करायचं असतं, हे सगळं मी पप्पांकडून शिकले. घरातला कुठलाही मोठा डिसिजन असतो, मी घरात सर्वात लहान आहे. मला एक मोठी दीदी आहे जी की प्रोफेसर आहे आणि मोठा दादा आहे जो की युनिसेफमध्ये काम करतो आणि पप्पा माझे प्रशासकीय अधिकारी नगर परिषदमध्ये होते. त्यामुळे यांच्या या लोकांकडे बघून मी नेहमी एकच ठरवलं होतं की कुठली कंडिशन आली तरी मला स्टेबल राहायचंय. आणि जे काही घरातले मोठे डिसिजन्स होते, फायनान्शियल असू देत किंवा कुठलाही डिसिजन, माझ्याशिवाय अपूर्ण राहायचा ते फक्त पप्पा मम्मीमुळे, कारण ते मला प्रत्येक डिसिजनमध्ये इन्क्लूड करायचे. आणि या गोष्टीमधून मी खूप काही शिकले, माझे स्वतःचे डिसिजन्स कसे घ्यायचेत हे मी त्यातून शिकले. कारण घरामध्ये स्पेशली मुलींना, कमी मुलींना जास्त प्राधान्य मिळणं हे खूप कमी आहे, विचारत नाहीत घरामध्ये. त्यामुळे मुली कुठेतरी डिमोटिवेट होतात. मुली डिमोटिवेट व्हायचं मेन कारण म्हणजे त्यांचं घर. घरामध्ये त्यांनी अशा गोष्टी बघितल्या असतात ना की त्यांचं मत मांडणं हे काय असतं हे मुलींना अजूनही माहिती नाहीये. आणि त्याचं कारण मी नेहमी घराला देईल. घर एक घर ही अशी गोष्ट आहे ना जिथे तुम्ही मेंटल पीस एक्सेप्ट करत असता आणि तिथेच तुम्ही मत मांडू शकत नाही तर तुम्ही सोसायटीमध्ये मत कसं मांडणार, हे माझं मत आहे. त्यामुळे मी घरातून शिकले मत मांडणं काय असतं.
1: अरे मला तर असं वाटतं की साहिली तुझ्याशी बोलताना हा जो तुझा फॉर्म्युलेशनचा भाग आहे जॉईंट नी पेनच्या संदर्भातला असेल किंवा बाकी, ते सोडून फिलॉसॉफीवर तुझ्यासोबत चर्चा करावी असेल पण त्याविषयी पण आपण चर्चा करूयात. कारण तू जे इन्स्पायरिंगली बोलत आहेस की आजचं जे जेन जे जनरेशन म्हणतात किंवा हे काय नेमकं त्यांच्या डोक्यामध्ये चालू आहे ह्याचा एक थोडीशी झलक मला तुझ्या बोलण्यातून मिळते. पण आपण त्याविषयी खरंच चर्चा करूयात एक छानपैकी, मला ते आवडेल चर्चा करायला. पण पण आपण जसं हे तुझ्या बोलण्यातून जाणवते की तू फायटिंग स्पिरिट तुझ्यामध्ये ऑलरेडी इनबॉर्न असा विषय आहे तुझ्यामध्ये, तर ते आपण समजू शकतो. तर ह्या चार वर्षाच्या जर्नीमध्ये जसं तुला प्रत्येकजण मदत करत होता आणि तुला इनबिल्ट क्वालिटी असल्याना मग समोरचा व्यक्ती लगेच ओळखून त्यांना लगेच पुढे आणण्याचा प्रयत्न करतो, तर ते आता दिसून येत आहे. तर सगळ्यात महत्वाचा हा विषय आहे की हे सर्व चार वर्ष जर्नी चालू असताना तुझी, तुला हे कधी जाणवलं की तू अशा पद्धतीचं काहीतरी इनोव्हेशन करू शकते आणि मग जे तुझं जुनं स्वप्न होतं की बिझनेस मार्केटिंग करणं हे करणं आणि ते तुझ्या इनोव्हेशनला जोडू शकते, असं तुझ्या कधी डोक्यामध्ये आलं?
2: की मला आवडेल हे सांगायला की मला ह्युमन सायकोलॉजी आणि फिलॉसॉफी याच्याबद्दल खूप इंटरेस्ट आहे आणि त्याबद्दल मी स्टडी करत असते, ऑनलाईन माध्यम असू दे किंवा बुक्स रिडिंगमध्ये असू दे. आणि हे या गोष्टीसाठी इन्स्पायर केलं मला माझ्या दादाने, जो की एक उत्तम व्यक्तिमत्व आहे आणि नेहमी त्याने मला सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीमध्ये. मत कसं मांडायचं, काय करायचं, हे जे सिबलिंगचं जे रिलेशन असतं ना ते खूप महत्त्वाचं ठरतं आयुष्यामध्ये आणि त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला कुठल्याही फेजमध्ये. त्याच्यामुळे मी माझी मेंटल हेल्थ सांभाळणं खूप शिकली आहे, कारण तो एकदम रिलॅक्स माणूस आहे, म्हणजे त्याला कुठलेही पुढे कितीही संकट येऊ दे तो ठामपणेच उभा राहणार आणि त्याने मला ते शिकवलं.
1: त्यांनी जे शिकवलं ते, आणि आता मी त्या पॉइंटवर येतोय की तुला हे इनोव्हेशन करावं, म्हणजे हे जे तुझं फॉर्म्युलेशनचं आहे ज्याला तुला इन्क्युबेशनचं मिळालं ते तुझ्या माइंडमध्ये कधी आलं आणि त्याच्यावर तू कधीपासून वर्क करायला सुरुवात केली?
2: ओके. आपला जो तेरणा अभियांत्रिकीचा स्टाफ आहे किंवा प्रिन्सिपल सर आहेत आणि एचओडी मॅडम आहेत, यांचे जी कामं आहेत ती मी त्यांच्याकडून कम्युनिकेट करत असायचे. एक्सेप्ट जे थिअरॉटिकल नॉलेज आहे ते आपल्याला ऑनलाईन मोडवरती कुठंही मिळतं, असं नाही की ते परफेक्ट असतं बट कुठंही मिळतं. पण हे जे आहे ना की कसं सर्व्हाइव्ह करायचं, कुठं बॅटल करायचं, हे सगळ्या गोष्टी तुम्ही प्रोफेसरशी कनेक्ट असणं खूप महत्वाचं आहे आणि मी ते होते. जे माझे गुड थिंकर्स आहेत किंवा नॉलेज वाईज आणि जे लोक जेन्युइन आहेत त्यांच्याशी मी कनेक्टेड होते, त्यामुळे त्यांनी मला ते गाईड केलं की कसं असतं इनोव्हेशन वर्किंग. देन मी पर्सनली रिसर्च केलं की मला जे ऑलरेडी करायचं होतं बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन त्याच्याशी हे सगळं कोरिलेट करून नोट डाऊन करून स्टडी करून जाणून घेतलं की मला इनोव्हेशनमध्ये काय करता येईल. आणि सेवन सेममध्ये आपल्याला प्रोजेक्ट असतो, मग कॉलेज बी फार्मसीला डीबाटू युनिव्हर्सिटी अंडर एक प्रोजेक्ट असतो ज्यावरती तुम्हाला वर्क करायचं असतं. मग त्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट चूज केला मी हर्बल बॅचेसचा आणि त्याच्यानंतर मी जे रिसर्च चालू केलं त्यानंतर मला कळालं, नंतर मी मार्केटिंग बघितलं मार्केट स्ट्रॅटेजी काय आहे, कॉम्पिटिटर्स कोण आहेत, तर हर्बलमध्ये अवेअरनेस नाही आहे. मला काही लोकांनी असं सजेस्ट केलं की हर्बल प्रोडक्ट्स नाही, पण जी आपली भारतीय संस्कृती आहे ती आयुर्वेदिकवरती त्यांचं म्हणजे मास्टरी आहे आणि आत्ता हे आपलं जे नॉलेज आहे ते बाहेर जाऊन लॉन्च होत आहे. मोठ्या मोठ्या अब्रॉड कंट्रीज ज्या आहेत तिथं ते हे यूज करतात, युटिलाइज करतात, पण आपलेच लोक म्हणतात की हर्बलला मार्केट नाहीये. त्यामुळे मी हर्बल वरती स्टडी केला आणि नंतर मला लक्षात आलं की हे जे कॉम्पिटिटर्स आहेत
1: गुड मार्केटिंग स्ट्रॅटेजी,
2: येस थँक्यू, आणि ते कॉम्पिटिटर्स खूप कमी आहेत ऍक्च्युली, आणि त्यांचा जो फॉर्म्युलेशन आहे तो मी कम्पेअर केला माझ्या फॉर्म्युलेशन सोबत आणि नंतर मला लक्षात आलं की आपल्याला यावरती काम करायचं.
1: अच्छा, आणि तू काम हे म्हणजे आता तुझं तर फायनल इयर झालंय म्हणून मी विचारतोय की हे कधी कधी घडलं, म्हणजे याचा कालावधी किती आहे, कधी हे तू ठरवलं आणि किती वर्षाचा कालावधी लागला,
2: म्हणजे गेले एक वर्ष दोन वर्ष, म्हणजे इनोव्हेशन रिलेटेड,
1: इनोव्हेशन पासून ते आताच्या इन्क्युबेशन पर्यंत,
2: थर्ड इयर पासून
1: सुरू केलं. अच्छा, म्हणजे हे दोन वर्ष तू याच्यावर वर्कआउट केलं.

0: कॅम्पसमधून सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे निप्रो फार्मा लिमिटेडमधून. तर हे जे इन्क्युबेशन असतं ते नेमकं काय असतं, म्हणजे आता ज्या नवीन विद्यार्थीने समजा ज्या फार्मसी करणाऱ्या आहेत, आपल्या तेरणामधल्याच नाहीये, रेडिओ तेरणाच्या माध्यमातून ऐकणारे अनेक जण आहेत की वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात, म्हणजे शिक्षण घेत असतात, फार्मसीमध्ये असतील किंवा असेल अनेक क्षेत्रामध्ये असतील, तर त्या मुली मुलं असतील, तर त्यांना हे लक्षात यायला हवं की असं इन्क्युबेशनसाठीची तयारी काय करावी लागते आणि काय काय नेमकं असतं याच्यामध्ये.
1: मला नेहमी एकच डोक्यात होतं की जे आपण नॉलेज घेतोय मी मोठी होणार आणि मी माझ्या लोकांना घेऊन पुढे चालणार.
0: बरोबर.
1: हा, हे जी हेल्प आहे ती मला लोकांना करण्याऐवजी जे की अननोन पर्सन्स आहेत त्या व्यक्तीपेक्षा मी धाराशिव मधले जे स्टुडंट्स आहेत, माझे कलिग्ज आहेत, माझे प्रोफेसर्स आहेत आणि माझी फॅमिली आहे, या लोकांना पुढे नेलेलं कधीही चांगलं राहील. कारण धाराशिव सिटीमध्ये इतका अवेअरनेस नाही आहे इन्क्युबेशन काय असतं. इव्हन दो ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये इन्क्युबेशन काय असतं याच्याबद्दल अवेअरनेस खूप कमी आहे. तर मित्रांनो, मला आवडेल सांगायला की आपल्या डोक्यामध्ये एक आयडिया आहे. एक्झाम्पल देऊन सांगू शकते मी.
0: ओके,
1: आपण स्पेक्स यूज करतो. स्पेक्स यूज करताना नेहमी आपल्याला एक इश्यू येतो की पाऊस पडत असतो, त्याच्यानंतर जे आईजवरती एक पावसाचे जे बारीक बारीक ड्रॉपलेट्स आहेत, थेंब आहेत, ते पडत राहतात. त्याने प्रॉब्लेम काय होतो, आपल्याला ऍक्सिडेंटचा इश्यू होतो, दिसायला त्रास होतो आणि मेजॉरिटी ऍक्सिडेंट पावसामध्ये होत राहतात. तर आयडिया एक आहे आपल्याकडे, ज्यावेळेस गाडीमध्ये जो ग्लास असतो त्याच्यावर आपण स्टार्च अप्लाय केलं तर पाण्याचे जे अक्युम्युलेशन आहे ते होत नाही आणि क्लॅरिटी विजिबल राहतं आपल्याला समोरचं. तसंच आपण एक असं केमिकल यूज केलं जे की चष्म्याच्या कोटिंगवरती असेल तर आपल्याला पुढचं विजिबल दिसेल. ही एक बेसिक आयडिया आहे, ही फक्त माझ्या डोक्यात आहे. तर मी ही लॉन्च कशी करणार? पहिलं तर मी रिसर्च करेल की काय यूज करता येईल. मला जेव्हा कळेल की काय यूज करता येईल त्यावेळेस मी लगेच डिस्क्लोज नाही करणार आणि त्याच्यावरती जेव्हा रिसर्च होईल ती मेंटली आयडिया आहे डोक्यात. त्याच्याबद्दल किती बजेट लागणार आहे, कुठलं केमिकल किंवा ऍक्च्युली ही वर्क करणार आहे का नाही हेही मला माहिती नाही आहे. पण जेव्हा ही आयडिया मी प्रॉपरली रिप्रेझेंट करते इन्क्युबेशन सेंटर्सला तेव्हा मी जर कॉन्फिडेंटली केलं. बिझनेसमध्ये मॅन्युप्युलेशन खूप महत्वाचं असतं. मॅन्युप्युलेशन म्हणजे रॉंग असतं असं नाही. मॅन्युप्युलेशन इन द सेन्स तुम्ही समोरच्याला तुमचं मत पटवून किती चांगल्या पद्धतीने पटवून देता हे महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादं मत, एखादी बेसिक आयडिया समोर मांडताय, तुम्ही त्यावर किती रिसर्च केलाय हे फक्त तुमच्या 10 ते 15 मिनिटांच्या कन्व्हर्सेशनमध्ये समोरच्या माणसाला कळलं पाहिजे. हे माझं होतं. तर इन्क्युबेशन सेंटर काय करतं नेमकं? तुम्ही आयडिया रिप्रेझेंट करतात, ते तुमचं इव्हॉल्युशन करतात. मान्य आपल्याला आयडियाज फंडिंगचा इश्यू असतो, मेंटरिंगचा इश्यू असतो आणि स्पेशली फार्मसी सेक्टरमध्ये त्याच्या टेस्टिंग म्हणा खूप गोष्टी असतात. मग त्यासाठी तिथंपर्यंत जाण्यासाठी आपल्याला इन्क्युबेशन सेंटरची मदत अशी होते, जेव्हा आयडिया आपण प्रपोजल ऑनलाईन अप्लाय करतो त्यांचे इव्हॉल्युशन राऊंड्स होतात. राऊंड्समध्ये ते बघतात तुमचं स्किल काय आहे, याच्यामध्ये तुम्ही किती रिसर्च केलं आणि तुम्हाला किती माहिती आहे, या आयडियाच्या बेसिसवरती तुमच्या प्रेझेंटेशन स्किलवरती तुमच्या एक मत पटवून देण्याची स्किल कशी आहे यावरती तुमचं इव्हॉल्युशन आणि सिलेक्शन केलं जातं. पुढे तुम्हाला प्री इन्क्युबेशन प्रोग्राम देन इन्क्युबेशन प्रोग्राम असं त्याचं स्ट्रक्चर असतं आणि एक प्रायव्हेट कंपनी इस्टॅब्लिश करू शकता तुम्ही त्या फंडिंगद्वारे. हे लोकांना माहिती नाही आहे, कमी अवेअरनेस आहे, पण असेही खूप लोक आहेत, प्रोजेक्ट्स आहेत जे की आहेत, पडून आहेत, त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे पण ते तिथपर्यंत जात नाही. आणि तेरणा रेडिओच्या माध्यमाद्वारे मला हे सांगायला खूप आवडेल की इन्क्युबेशन सेंटर्सबद्दल रिसर्च करून काय असतं याबद्दल प्रत्येक विद्यार्थ्यांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
0: अच्छा, हे जे इन्क्युबेशनचं आहे, तू जेवढा रिसर्च केलेला होता आणि मग तू जे रिसर्च केलं किंवा तू जे फॉर्म्युलेशन निर्माण केलं तर त्याला कशा पद्धतीनं सपोर्ट मिळाला आणि त्याचं नेमकं काय झालं हे सांग की तुला हे कसं मिळालं इन्क्युबेशन आणि त्याच्यामध्ये नेमकं काय असणार, म्हणजे तुला काय मिळणार आणि तुला स्वतःला काय करावं लागणार.
1: ओके, बिझनेस अनालिटिक्स आणि बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मी स्टडी केलाय, पण इन्क्युबेशन सेंटरमध्ये मी इनिशियल लेवलला आहे. आता सध्या मी तुम्हाला हे नक्कीच सांगू शकते की इन्क्युबेशन सेंटर तुम्हाला कुठल्याही पद्धतीने मदतच करणार आहे. यामध्ये तुमचा टाईम कन्झ्युम होणार आहे असं काहीही नाही आहे. तुम्ही फक्त डेडिकेशननी वर्क करायचं इतकंच तुमचं काम आहे. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही ट्राय करा आणि स्वतः
0: फॅसिलिटी काय मिळणार हा एक माझा प्रश्न होता. फॅसिलिटी म्हणजे तुला ते काय पैसे देणार, काय करणार, म्हणजे नेमकं करणार काय हा विषय?
1: ते मला फंडिंग प्रोव्हाइड करणार, पहिली गोष्ट फंडिंग, जो की मेजरली इश्यू असतो. आणि असं नाही आहे की जे फायनान्शियली वीक आहे त्यांनाच हा विषय असतो इश्यू असतो. जे फायनान्शियली स्टेबल आहेत मला सांगायला आवडेल की मी फायनान्शियली स्टेबल आहे बट मला स्वतःचं काहीतरी करायचंय आणि मला त्यासाठी हेल्प इनिशियल फेजमध्ये तरी माझ्या घराकडून घ्यायची नाहीये. त्यासाठी मी हे स्वतः ट्राय करते. इवन दो घरच्यांना माहिती नाहीये की फंडिंग असं भेटणार आहे वगैरे, हे मी नंतर झाल्यानंतर सांगितलेलं आहे. सो फायनान्शियली स्टेबल जरी असलं तरी स्वतः ट्राय करून मिळवण्यात जी मजा आहे ती असं घराकडून घेऊन लॉन्च करण्यात नाहीये. त्यामुळे मला हे स्वतः करायचंय. त्यासाठी फंडिंग हा मेन इश्यू होता.

0: ज्याच्यासाठी मी अप्लाय केलं. सेकंड वन इज द मेंटरिंग. मेंटरिंगमध्ये काय होतं, इथून गायडन्स देतात आपल्याला, बराच गायडन्स आपल्याला कॉलेज लेवलला मिळून जातो आपलं इंटरॅक्शन असेल तर. देन मेंटरिंग जी इंडस्ट्रियल एक्सपर्टीज आहेत त्यांच्यासोबत इंटरॅक्शन, नेटवर्किंग कसं असतं, प्रोडक्ट लॉन्चिंगमध्ये कुठल्या स्टेप्स असतात, किंवा ओव्हरऑल जो बिझनेस प्लॅन आहे त्याची हेल्प कसा फॉर्म करायचा किंवा फ्रेमवर्क कसं असतं ते आपल्याला इन्क्युबेशन सेंटरच्या बूट कॅम्पमधून कळतं. ते बूट कॅम्प अरेंज करतात युनिव्हर्सिटी थ्रू. तो अटेंड केला नाही तो कंपल्सरी असतो. जर ऑनबोर्डिंग झालं आणि आपला प्रोजेक्ट झाला आहे ऑनबोर्डिंग, तर त्या बूट कॅम्प्समध्ये माझे मायनर डाऊट्स आहेत किंवा कसं फ्रेमवर्क, स्ट्रक्चर, वर्किंग सगळ्या गोष्टी तिथे क्लिअर होतात आपल्याला.
1: अच्छा. आणि हे सायली आता तू जेवढं सांगतेस तर त्यासाठी म्हणजे असे जे काही फार्मसी कॉलेज असणार आहेत महाराष्ट्रातले किंवा असं जे काही, तर तुझ्यासोबत आणखीन बरेच जण असणार आहेत का, कसा विषय आहे?
0: तर फार्मसीमधील अनेक कॉलेजेसनी अप्लाय केलेलं असतं, ज्यांना थोडाफार का होईना अवेअरनेस आहे त्यांनी अप्लाय केलेलं असतं. बट यामध्ये इम्पॉर्टंट काय ठरतं, तुम्ही रिप्रेझेंट कसं करताय, तुम्ही त्याच्यावरती किती हार्डवर्क आणि एफर्ट्स लावलेले आहेत, आणि प्रोडक्टचं पोटेन्शियल काय आहे. तुम्ही एखादं प्रोडक्ट करताय पण ते ऑलरेडी मार्केटमध्ये आहे, त्याच्यात नोवेल्टी नाही आहे, इनोव्हेशन नाही आहे, तर फर्स्ट लेवललाच ते इलिमिनेट होतं. देन त्याचे राऊंड्स होतात. प्रत्येक राऊंड्समध्ये तुमचं स्किल, प्रत्येक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ते स्किल टेस्टिंग करतात तुमची, त्याच्यावर ते पुढं जाणार आहे का नाही हे ठरतं. आणि मला आवडेल की महाराष्ट्रातून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामधून माझं सिलेक्शन झालेलं आहे.
1: तुझ्या एकटीचं सिलेक्शन?
0: हो, माझं एकटीचं झालंय. आणि फार्मसी रिलेटेड काय आहे ना, फार्मसीमध्ये मशिनरीज पण येतात, जसं की सीटी स्कॅन मशीन्स आहेत, ब्लड प्रेशर टेस्टिंग आहेत, किंवा अदर जे मशीन्स आहेत ते पण इंजिनिअरिंगवालेच घेऊन जातात अपॉर्च्युनिटी. फार्मसीला अपॉर्च्युनिटी खूप कमी आहेत. अपॉर्च्युनिटी आहेत पण मला सांगायला आवडेल की टॉप प्लेसेस आर ऑलवेज वॅकंट. टॉप प्लेसेसवरती आपण पोहोचत नाही कारण आपलं रिसर्च नसतं. वॅकंट आहेत जागा, खूप वॅकंट आहेत जागा, इन द सेन्स की ज्या टॉप प्लेसेस आहेत ते नेहमी वॅकंट असतात.
1: पण आपण तिथपर्यंत अप्रोच आपला होत नाही, आपण कमी पडतो.
0: एक्झॅक्टली, अप्रोच नाही होत.
1: अच्छा. तर हे सगळं ऐकताना खूप अमेझिंग वाटतंय की तू कशा पद्धतीनं तयारी केली, आणि विशेष म्हणजे तू इनिशिएटिव्ह घेतलं, म्हणजे आपल्याला शिकवणारे जे लेक्चर फॅकल्टीज असतात ते रेडी असतात तुम्हाला सर्व त्यांचं देण्यासाठी, पण कधी कधी ऍज अ स्टुडंट म्हणून सुद्धा आपला अप्रोच कमी पडतो, त्याच्यामुळे आपल्याला मिळत नाही असं वाटतं तुला की जे पाहिजे?
0: 100% मला असं वाटतं. किंवा प्रोफेसर सांगताना फक्त एकाच स्टुडंटला कुठली इन्फॉर्मेशन देत नसतो कुठलाच प्रोफेसर, प्रत्येक स्टुडंटला ते तितक्याच डेडिकेशनने देतात. पण आपण काय घेतो हे खूप महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये टीमवर्क, जेलसी, हे ते हे खूप बारीक गोष्टी आहेत. आपलं कॉम्पिटिशन आपल्या स्टुडंट आणि कलिगसोबत कधीच नसायला हवं. त्यांना सोबत घेऊन, मी जसं सुरुवातीला म्हणलं, मला नेहमी स्वतःला मोठं होताना सोबत लोक, माझी लोकं मोठे करायला आवडलं, आवडणार आणि नेहमी आवडेल. ते मी इन्स्पायर झाले माझ्या पप्पांकडून आणि माझ्या फॅमिली मेंबर्सकडून, त्यामुळे मी माझ्या लोकांना पुढे नेणार हे माझं पहिली प्रायोरिटी आहे.
1: तर सायली, आता याच्यासोबत आणखीन एक प्रश्न येतो, म्हणजे ही तुझी पूर्ण जर्नी पाहतोय आम्ही की कशा पद्धतीनं सुरू आहे ते. तुझा कॅम्पसमध्ये पण सिलेक्शन झालं, तर कॅम्पस इंटरव्ह्यू ते कसं झालं ते एक सांग.
0: ओके. तर ते ना अभियांत्रिकी महाविद्यालय आपल्याला बऱ्याच अपॉर्च्युनिटी देतं कंपनीजमध्ये जॉब करण्यासाठी. तर आपल्या इथे प्लेसमेंट खूप चांगलं आहे. प्लेसमेंटसाठी विविध कंपनीज आणतात, त्यांचे जे इंटरव्ह्यूज होतात त्यांच्यामध्ये क्वेश्चनिंग असं नाही आहे की ते क्वेश्चनिंगमध्ये तुम्हाला फक्त एवढंच अनालायसिस करतात की स्टुडंट कॅपेबल आहे का, कारण ट्रेनिंग हे त्यांचं काम आहे, ते देणार ट्रेनिंग. प्रॅक्टिकल वर्क बी फार्मसी लेवलला इतकं नसतं. लॅबमध्ये वर्क करतो स्टुडंट, पण ॲक्च्युअल इंडस्ट्री वर्क कसं असतं हे बघण्यासाठी आपल्याला इंडस्ट्रीमध्येच जायला लागतं. त्यामुळे इंडस्ट्रियल व्हिजिट्स आपल्याला कॉलेज अरेंज करून देतं. त्याच्यामध्ये आपण इंडस्ट्रियल व्हिजिटमध्ये आपण वर्किंग काय आहे, इंडस्ट्रीमध्ये कसं वर्क होतं किंवा काय आपल्याला ॲक्च्युअल करायचं हे इंडस्ट्रियल व्हिजिटमध्ये कळून जातं. त्याच्यामध्ये मी इंडस्ट्रियल व्हिजिटला गेले होते आणि त्या व्हिजिटमधून मला बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. देन मी इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी मला क्वेश्चनिंग जी केली ती उत्तम प्रकारे मी कसं एक्सप्रेस करेल ते मला गाईड केलं होतं डॉक्टर प्रीती माने मॅडम यांनी. त्या अकॉर्डिंग मी एक्सप्रेस केलं आणि सिलेक्शन झालं फायनली. तर आपल्या इकडे 4-5 कंपनीजचं प्लेसमेंट आलं होतं, त्यापैकी 3 कंपनीजमध्ये माझं झालेलं आहे सिलेक्शन.
1: मग आता काय करणार तू, म्हणजे तू स्वतःची कंपनी काढून इतरांना एम्प्लॉयमेंट देणार की दुसऱ्या एका कंपनीमध्ये जाऊन स्वतः एम्प्लॉई होणार, काय काय नेमकं करायचं काय?
0: अल्टिमेट गोल तर नेहमीच स्वतःचा कंपनी काढून दुसऱ्यांना एम्प्लॉयमेंट देणं हेच आहे. बट ते कसं वर्क करतं हे अजून माहिती नाही आहे. सो साईड बाय साईड मी वर्क करत राहणार, कारण फायनान्शियल स्टेबिलिटी हे स्वतः असं नाही आहे. आपण खूप फायनान्शियल स्टेबल आहे, घरामध्ये आहे, पण आपला बँक बॅलन्स किती असू दे, आपलं कंटिन्यू इन्कम सोर्स पाहिजे या मताची मी आहे, जो की इंडिव्हिज्युअल पाहिजे.
1: मी नेहमी एक शेवटी एक 2-3 प्रश्न विचारत असतो, म्हणजे एक प्रश्न फॅमिलीच्या संदर्भात विचारत असतो, म्हणजे कोणीही माझ्याकडे जे इंटरव्ह्यूला येतात की तुमच्या फॅमिलीने तुम्हाला कसा सपोर्ट केला, तुमचं फॅमिलीचं काय विषय, पण ऑलरेडी तुझ्या पहिल्या वाक्यापासूनच तुझे फॅमिली ही तुझ्या सोबत आहे हे दिसून येतं. त्यासाठी ऍब्सोल्युटली अशी फॅमिली असणं किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक ऐकणाऱ्यांनी आपल्या फॅमिलीसोबत असा कम्युनिकेशन आणि हा संवादात्मक जो आहे विषय तो ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून एकमेकांवरचा विश्वास संपादित राहील आणि त्यासोबत ज्यांना काही पुढे आयुष्यामध्ये यश मिळवायचं आहे ते पण इझिली मिळू शकेल. तर तो तर मी क्वेश्चन सध्या स्किप करतो कारण पूर्ण इंटरव्ह्यूमध्ये तर ते तुझ्याकडून लक्षात आलेलंच आहे. दुसरा प्रश्न असा आहे की तुझं जेवढं मी आत्तापर्यंत ऐकतो ॲज पर द नॉलेज, तुझं व्हिजन, तुला मिळालेलं विजडम त्याच्यातून, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिसून येत आहेत अशाही. पण मग असं मला वाटतं की तुझ्याकडे मोबाईल नाही आहे, तुझ्याकडे सोशल मीडिया नाही आहे, तू इन्स्टावर नाही आहेस, फेसबुकवर नाही आहेस, व्हॉट्सअपवर नाही आहेस, काही नाही आहेस, तू फक्त आणि फक्त अभ्यास करते असंच आहे का?
0: अजिबात नाही, मी सगळीकडे तितकीच ऍक्टिव्ह आहे. बाकी अदर ऍक्टिव्हिटीज असू दे, इंस्टाग्राम असू दे, सोशल मीडिया असू दे, सगळीकडे ऍक्टिव्ह आणि ते गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. असं
1: दिवसभर असं
0: अजिबात नाही, नाही त्याच्यामध्ये आपण कसा टाईम युटिलाइज करतो. इंस्टाग्रामवरती सगळ्या वाईटच गोष्टी आहेत असंही नाही आणि चांगल्या गोष्टी आहेत असंही नाही. आपण काय करतोय, आपण कुठल्या गोष्टी फॉलो करतोय किंवा ते कसं इम्प्लिमेंट करतोय आपल्या आयुष्यात हे महत्वाचं आहे. पण आपण अगदीच दूर आहेत, मी सोशल मीडिया युज करत नाही आहे बिकॉज मी एमपीएससी एस्पिरियंट आहे असं काही लोक बोलतात, ते त्यांच्या लेवलला असू शकतं, आपण जजमेंट नाही देऊ शकत. बट मला असं वाटतं की सगळ्या दृष्टिकोनातून स्पेशली तुम्हाला मोठं काहीतरी करायचं आहे त्यामुळे तुम्हाला लोकांची मानसिकता कशी आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी इंस्टाग्राम, सोशल मीडिया सगळ्या गोष्टीमध्ये तितकीच ऍक्टिव्ह आहे.
1: अच्छा, मग एवढं सगळं ऍक्टिव्ह असून सुद्धा, एवढं सगळं करून सुद्धा जे सायली साळून केलं जमलं तसं फार्मसीमध्ये तुझ्यासोबत आणखीन मुली असणार आहेत किंवा बाहेर पण तुझ्या अनेक मैत्रिणी असणार आहेत, मित्र असणार आहेत, त्यांना का जमलं नाही असं तुला वाटतं?
0: लॅक ऑफ कम्युनिकेशन स्किल आणि लॅक ऑफ म्हणजे मेंटॅलिटी जी आहे, आपण ना एकाच चौकटीच्या बाहेरचा विचार करूच शकत नाहीये अशा खूप लोकांचं मी बघतीये. ऍक्च्युली मी जसं सांगितलं मला ह्युमन सायकोलॉजी फिलॉसॉफी याच्याबद्दल खूप इंटरेस्ट आहे आणि पहिल्यापासून. आता काय झालंय, प्रत्येक जण आपल्याला प्रत्येक प्रोफेसर इव्हन दो प्रोफेसर पण असंच सांगतो तुमचं एक गोल आहे त्या गोलवरती काम करा, ते वाईट नाहीये, ते वाईट नाहीये, त्या गोलवर तुम्ही डेफिनेटली काम करा, पण साईड बाय साईड तुम्हाला बाकीच्या गोष्टींचा अवेअरनेस तितकंच महत्वाचं असतो हे मला पटतं. आणि कम्युनिकेशन स्किल असणं हे आपण मी जसं प्रिव्हियस मेन्शन केलं की घरामधून शिकतो माणूस कसं मत मांडायचं आहे, घरच्या लोकांनी सपोर्टिव्ह असणं हे खूप महत्वाचं आहे. कॉलेज सपोर्ट करतं नेहमी, प्रोफेसर सपोर्ट करतातच, बट फॅमिली सपोर्ट नसेल तर स्पेशली मुलगी बाहेर नाही पडून मत मांडू शकत असं मी या मताचे. सो मत मांडणं, कम्युनिकेशन स्किल, मोठी स्वप्न बघणं, स्वप्नांना कुठला चार्ज नसतो, या चार्ज पे करायचा नसतो, स्वप्न नेहमी मोठी बघितलं तर कुठे ती पूर्ण होतात मला असं वाटतं. स्वप्न बघताना जर आपण छोटी बघत असाल ना तर ते नाही वर्क.
1: आता मग मी काही मुलींशी चर्चा केली, खरं तर थोडासा आपला विषय सोडून जातो पण एक हा क्वेश्चन विचारा वाटतो कारण त्याला लागून येतो म्हणून म्हटलं. मी बऱ्याचशा मुलींशी ज्यावेळी चर्चा करतो तर ते स्वप्न पाहतात की इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली की त्यांना लगेचच बर्फ असणाऱ्या देशामध्ये जायचं असतं, त्या देशामध्ये जाऊन काहीतरी करायचं असतं, असं सगळं स्वप्न पाहतात. पण पुन्हा सगळं फायनल इयर वगैरे झाल्यानंतर कुठेतरी जॉबच्या शोधामध्ये असतात. काय हे याचं काय रिझन असू शकतं?
0: स्पेशली जे जेनझी लोक आहेत त्यांना एक्सप्लोअर करणं हे खूप महत्वाचं आहे, त्यांची प्रायोरिटी आहे की एक्सप्लोअर करणं, त्यात वाईट नाही आहे. पण मला असं वाटतं की मेंटल पीस महत्वाचा असतो. तुम्ही एक्सप्लोअर नाही केलं तरी तुमचा मेंटल पीस असणं महत्वाचं आहे. जर तुम्हाला एका चौकटीत राहून पण तुमचं जग तेच असेल तर तुम्ही आनंदी राहू शकता, तुम्हाला एक्सप्लोअर करण्याची गरज नाही आहे. आणि एक्सप्लोअर करा, कधी करा, जेव्हा तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी येते. सगळ्यात महत्वाचं तुमची लोक आहेत त्यांना सांभाळून तुम्ही एक्सप्लोअर करा, काही हरकत नाही आहे. आणि जे स्वप्न बघतो मला आवडेल, मीच म्हणलं की मोठी स्वप्न बघायची, मोठी स्वप्न बघा, पण स्वप्नांना कुठलाच क्लास नसतो. हे स्वप्न छोटं आहे, जर तुम्हाला कोणी सांगत असेल तुझं इतकं छोटं स्वप्न आहे ते तुमच्यासाठी मोठं असावं हे मला म्हणायचंय. मोठं स्वप्न बघा म्हणजे खूप मोठं स्वप्न बघा आणि मग छोटी स्वप्न बघायचीच नाही का, तर असं नाही. स्वप्नांना कुठलाच क्लास नसतो, ते स्वप्न तुमच्यासाठी किती महत्वाचं आणि मोठं आहे हे तुम्हाला त्याचा अवेअरनेस स्वतःला असला पाहिजे आणि समोरच्यालाही तुम्ही तसंच एक्सप्रेस केलं पाहिजे.
1: खरं तर खूप म्हणजे असं तू जे बोलतेस ते खूप परफेक्ट बोलतेस आणि तू जेवढं बोलतेस त्याच्यातून आमच्या भाषेमध्ये जे उपप्रश्न म्हणतात ते अजून खूप क्वेश्चन्स डोक्यातून निघत आहेत की नाही याविषयी तुझं काय मत असेल किंवा याविषयी काय पुढे तू बोलू शकशील. पण मला असं वाटतंय की आपण हे कंटिन्युएशन ठेवूयात आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये, असं आपण जे म्हणतोय ना की क्रमशः असं म्हणतोय की इथं स्टॉप आणि पुन्हा नेक्स्ट एपिसोडमध्ये.
0: मला बोलायला आवडेल की इथे यायच्या अगोदरच मी तुम्हाला फॉलो करते हाँ फॉलो करते हैं इन द सेंस तुमचे जे के थिंकिंग थॉट प्रोसेस आहे त्याचाही मी अभ्यास केलेला आहे. ॲज आय मेन्शन म्हणजे मी ते मेन्शन नाही केलेलं आहे पण मला आकाशवाणी केंद्रामधून मी तिथेही वर्क केले लहान असताना. वर्क इन द सेन्स तिचे छोटे छोटे जे प्रोजेक्ट्स असतात मला कम्युनिकेशन स्किल चांगलं असल्याने ते स्कूलमध्ये मी जेव्हा 8th होते त्यावेळेस तिथे एक प्रोजेक्ट होता तिथे मी केलं होतं. त्यांनी मला एक लेटर वगैरे प्रोव्हाइड केलं होतं आणि त्याच्या बेसिसवरती जे मी तुम्हाला सांगितलं की मला इथंही अपॉर्च्युनिटीज होत्या की तू ट्राय करू शकते असं मला सजेस्ट केलं होतं. तुझं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे बट काही कारणाने मी करू नाही शकले. बट आय एम ग्लॅड की तुमचा सपोर्ट जो तुमचं कम्युनिकेशन स्किल आहे ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत आहे. तर मला आवडेल हे सांगायला की रेडिओ तेरणाचे हेड संजय सर मी तुम्हाला फॉलो केलंय. तुमची थिंकिंग प्रोसेस थॉट प्रोसेस सगळं अनालिसिस करून आणि तुम्ही तुमचं मत कसं मांडताय याबद्दलही मी खूप इन्स्पायर होऊन आजचा हा इंटरव्ह्यू देते. त्याच्यामुळे मला हे आवडेल की प्रत्येक विद्यार्थ्यांनी रेडिओ तेरणा ऐकला पाहिजे त्यातून आपलं मत कसं मांडतंय हे त्यांनी अनालिसिस केलं पाहिजे.
1: म्हणजे याचा अर्थ असा आहे की सायली साळुंके ही इंटरव्ह्यू देण्यासाठी नाही तर माझी परीक्षा घेण्यासाठी आली. सायकोलॉजी वगैरे सायकोलॉजीचा अभ्यास करते म्हणून माझी सायकोलॉजी कशी आहे हे अभ्यासण्यासाठी. पण एनिवे जोका पार्ट जरी सोडला तर निश्चितच हे कम्युनिकेशनचं माध्यम आहे आणि मला खूप म्हणजे आज खरं तर तुझी पहिल्यांदा भेट झाली. नाहीतर तू 4 इथं शिकत असताना जर हे माहीत असतं तर कदाचित तुला अगोदरच इन्सिस्ट करून इथं आणून बसवू शकलो असतो. पण मी काय म्हणतोय कधी पण देर आहे दुरुस्त आहे. तर मला वाटतं की इथून सुद्धा पुढे आपली जर्नी सुरू राहू शकते आणि ते निश्चितच राहणार आहे. तर मला आता शेवटी हा प्रश्न विचारायचा आहे की तू सोशल मीडियाच्या बाबतीत विचारली, तुझ्या इनोव्हेशनच्या बाबतीमध्ये तू बोलली, तुझं मार्केटिंग स्ट्रॅटेजी, तुझ्या लाईफचे स्ट्रगल्स छोट्या छोट्या स्वरूपात का असणार, पण मला तर असं वाटतं की जेवढ्या पण मुली हे ऐकणार आहेत ना त्यांना एकेका गोष्टीतून इन्स्पिरेशन 100% मिळणार आहे. म्हणूनच आपण या कार्यक्रमाचं नाव सुद्धा तेरणीची प्रेरणा असं ठेवलेलं आहे. तर सायली या सर्वांच्या सोबत आता एवढे अप अँड डाऊन आलेले होते की त्याच्याविषयी विचारणं म्हणजे आता परत एकदा तो प्रश्न रिपीट करणं असा होईल तर तोही स्किप करतो. पण एवढ्या सगळ्या जर्नीमध्ये तुला डान्सिंगची पण आवड आहे म्हणून असं गाणे ऐकणं मूवीज पाहणं असं काही?
0: डेफिनेटली
1: कुठले
0: खूप गाणी ऐकते आणि हा मला हे अवश्य सांगायला आवडेल की गाण्याची कॅटेगरी असं काही नसतं. गाणे फक्त एन्जॉयमेंटसाठी असतात किंवा मग तुम्ही त्याच्यातून इन्स्पायर होता. वेगवेगळ्या कॅटेगरीचे गाणे असतात. तुम्ही कुठला डान्स फॉर्म प्ले करताय किंवा कुठला डान्स फॉर्म एक्सप्रेस करताय त्याच्याशी तुमच्या व्यक्तिमत्वाचा काही अर्थार्थी संबंध नसतो. आणि बरेच लोक या माइंडसेटमध्ये अडकून राहतात की मला आवडेल मला लावणी करायला आवडतं बट मी करते ती. बट असं नाही आहे की लावणी करते म्हणजे माझा माइंडसेट तो असेल. मी जेव्हा लावणी करते त्यावेळेस मी तिथे 100% देते एक्सप्रेशन वाईज डान्सिंग फॉर्म वाईज आणि जे काही माझे स्टेप्स आहेत त्या वाईज मी तिथे 100% देते. आणि मी पहिल्यापासून हेच बघितलंय कुठलीही गोष्ट करताय ना झोकून देणं हा जो काही प्रकार असतो त्याच्यासाठी जगणं प्रत्येक वाक्य आता मी जे बोलते माझ्या प्रत्येक वाक्यातून प्रत्येक विद्यार्थी इन्स्पायर व्हावा हाच माझा मोटिव्ह आहे.
1: तुला सॉंग्स आणि मूवीज कुठले आवडतात ते एक सांग.
0: ओके मला सॉंग्स नेहमी सायलेंट सॉंग्स ही आवडतात. माझ्या मूडवर डिपेंड
1: करतं.
0: मूडवर डिपेंड करतं. जर चटपटे सॉंग्स असतात सायलेंट सॉंग्स असतात किंवा इन्स्पायरिंग सॉंग्स असतात माझ्या मूडवर डिपेंड करतं मी कुठलं सॉंग प्ले करते.
1: आता डोक्यात कुठलं सॉंग आहे चालू?
0: आता मी खूप आता हॅपी पण आहे आणि इन्स्पायर करते.
1: कुठलं गाणं आहे की जे तू आता सांगू इच्छितेस जे की आपण मुलाखतीच्या नंतर प्ले करू?
0: म्हणजे बरेच सॉंग्स आहेत पण कुठे एक्सप्रेस करू की
1: आहे की शतदा प्रेम करावे
0: ते माझी टॅगलाईन असते नेहमी या जगण्यावर
1: शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
0: हे गाणं
1: ते तर तुझ्या जर्नीला जर पाहिलं ना म्हणजे किमान ते जे तू लहानपणापासून सांगितलं ते 100%. तर कदाचित मी पण जर खूप शोध कार्य केलं असतं तर कदाचित हेच गाणं मी पण सजेस्ट करू शकलो असतो असं मला वाटतं थोडंबहुत. पण एक्झॅक्टली हे गाणं खूप छान सुंदर आहे. तर मी तुझ्या ह्या पूर्ण जर्नीला खरं तर मी शुभेच्छा देतो. तू जी आत्ता अचीवमेंट केलेली आहे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आणि तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून की तू जॉईंट नी पेनच्या बाबतीमध्ये जे काही नाविन्यपूर्ण इनोव्हेशन केलेलं ते निश्चितच जे ज्यांना जॉईंट नी पेनचा जास्त सगळ्यात त्रास आहे तर तुझ्या ह्या प्रोडक्टने निश्चित त्यांना आणि हर्बल असल्यामुळे त्याच्यानं कुठले साईड इफेक्ट होणार नाही तर त्याची एक खूप चांगला फायदा होईल आणि येत्या काही कालावधीमध्ये ते सर्वांच्या समोर ते प्रोडक्ट येईल. प्लस तेरणा फार्मसीनं तुला ते वर्क प्लेसमेंट अवेलेबल करायचं म्हटलं तर निश्चित त्या माध्यमातून तू काही ना काही ते वर्कआउट करशील आणि तुला जे स्टार्टअप करायचं तुझी जी कंपनी आहे कंपनीचं नाव वगैरे काय विचार केलाय नाही अजून असं काही?
0: ऍक्च्युली ते मला नेक्स्ट एपिसोड मध्ये डिस्कस
1: करायचं. अच्छा ठीक आहे. तर तुझी जी काही कंपनी असणार आहे ती खूप चांगली कंपनी असावी तिथं खूप सारे एम्प्लॉयमेंट तू निर्माण करू शकावं म्हणजे तुला अनेकांना सुद्धा इन्स्पायर करायचं अनेकांना रोजगार निर्माण करून द्यायचा आहे तर ते पण तुझ्या हातून कार्य घडावं आणि तुला शुभेच्छा देत असताना तुझ्या फॅमिलीनं जे तुला सपोर्ट केला त्यासाठी पण मी तुला शुभेच्छा देतो. आणि तू आज या ठिकाणी आली शेवटी जाताना काय काय तुला सांगायचं?
0: मला एकच सांगायचंय, इतक्या जर्नीमधून तुम्हाला एफर्ट्स दिसले असतील, पण मला एक सांगायचं, आवडत्या का क्षेत्रामध्ये काम करताना एफर्ट्सची जाणीव नसते. आणि मी अजूनही सांगेल आजच्या जेनझीमध्ये ज्या लोकांना, हेच सांगेल की आपल्याला खूप एफर्ट्स घ्यायची गरज नाही आहे. मोस्टली पीपल्स आर डिस्टर्बड आहेत मेंटली हेल्थमधून, मेंटल इलनेस आहे, सफर करतात. प्रायोरिटी तुमची फॅमिली, तुमचे लोक आणि तुमची मेंटल हेल्थ आहे. ती लोक ती तिन्ही गोष्टी सांभाळून तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि जास्ती एफर्ट्स घ्यायची गरज नाही, ओके. जास्ती एफर्ट्स घेणं म्हणजे खूप हार्डवर्किंग करतोय हे समोरच्याला कळालंही नाही पाहिजे. मी या मताची, मी खूप वर्क करते हे जर तुम्ही दाखवत असाल तर त्यात स्वतःसाठी काम करायचं आहे, स्वतःच्या हॅपीनेससाठी काम करायचं आहे. आणि माझं अल्टिमेट हेच गोल आहे की मला स्वतःच्या हॅपीनेससाठी, माझ्या फॅमिलीच्या हॅपीनेससाठी, माझ्या लोकांसाठी काम करायचं आहे आणि माझी लोकं पुढे घेऊन जायचं आहे. आणि पुन्हा एकदा रेडिओ तेरणाचं मनपूर्वक धन्यवाद, तुम्ही मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली. आणि डेफिनेटली जेव्हा कधी मला कम्युनिकेट करायचंय तेव्हा मी रेडिओ तेरणा हेच माध्यम प्रेफर करेल आणि चूज करेल. आणि जेव्हा माझी कंपनी इस्टॅब्लिश होईल किंवा अदर वर्क असेल माझ्या पर्सनल लाईफमध्ये, नोकरी नाही, ऍक्च्युली मी खूप लहान आहे या गोष्टीसाठी असं मी समजते ऍक्च्युली. कारण डाऊन टू अर्थ असणं खूप महत्वाचं आहे. जस्ट एक छोटंसं यश मिळालं आणि मी लगेच हवेत आहे असं जर करत असेल तर डेफिनेटली मी पुढे नाही जाणार आहे. कारण कॉम्पिटिशन हे आपलं आपल्या मार्केटसोबत नाही, ऑल ओव्हर इंडियासोबत असलं पाहिजे. स्वप्न मोठी पाहिजेत आणि स्वप्न मोठी म्हणजे स्वप्नांचा क्लास नसतो, जसं मी प्रिव्हियसली मेन्शन केलं. प्रत्येक स्वप्नाला तितकंच व्हॅल्यू आहे, फक्त ते स्वप्न तुमच्यासाठी तितकं मोठं पाहिजे. दॅट्स इट, हेच माझं टॅगलाईन. आणि अजून एकदा सांगेल, या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे वाक्य इन्स्पायरिंग आहे. आणि हे वाक्य ठेवून पुढे चालत राहा, पुढे जात राहा आणि कम्युनिकेट करा, मत मांडा आणि रेडिओ तेरणाला ऐकत राहा.
1: क्या बात आहे. तर मित्रांनो, ऐकणाऱ्या मित्रांनो, खास करून आपण आता जे वय वर्ष 75 असणाऱ्या सायली भारत साळुंकेचं एवढी जी काही फिलॉसॉफी ऐकली तर असं आपल्याला वाटू शकतं, तर तसं नाही आहे. कारण सायली ही आता नुकतीच बी फार्मसीची एक्झाम दिलेली अतिशय तरुण आणि खऱ्या अर्थानं जर पाहिले तर सुपर ब्रेन असणारी ही मुलगी आहे. आणि जिला स्टार्टअपच्या दृष्टिकोनातून तिला डी बाटूची ही जी काही मेंटॉरशिप मिळालेली आहे एक स्टार्टअप करण्यासाठी, आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय असेल, फार्मसीच्या सर्व फॅकल्टीजने जी तिला मदत केली आहे त्याच्यामुळे तिचं ग्रुमअप होत आहे आणि ते त्या पद्धतीनं वाढत पण आहे आणि ते पुढे यशस्वी पण होणार आहे. तर निश्चित आपण सायलीसोबत परत अशाच पद्धतीनं चर्चा करणार आहोत आणि तिच्या जे काही विचार आहेत ते पण जाणून घेणार आहोत. सायली, तुर्तास धन्यवाद. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: का शेर मारा है।
1: डुबोया मुझको होने ने, डुबोया तुझको होने ने, न मैं होता तो क्या होता, न तू होता तो क्या होता।
2: न तू होता तो ये होटल नहीं होता, न मैं होता तो ये ढाबा नहीं होता, न ये

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: हसीना से जी मुलाकात हो गई।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा.
1: ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, अब क्या सुनाए.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नात जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा।
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नात जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,